103 मेगाहर्ट्स FM ध्वनी लहरींवर आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. आज शनिवार, भारतीय सौर 26 आषाढ शके 1948 अर्थात 18 जुलै 2026. सकाळचे 5:59 होत आहेत. आमच्या आजच्या प्रसारण सभेला मंगलवाद्यानं प्रारंभ करीत आहोत.

0: बजकर 30 मिनट पर खेला जाएगा। इसके साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: एकशे तीन मेगाहर्ट्स एफएम ध्वनि लहरींवर आकाशवाणीच हे चंद्रपूर केंद्र आहे। श्रोतेहो ठीक 6:05 झालेत। मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत।

श्रोतेहो, आजच्या मंगल प्रभात कार्यक्रमाचा प्रारंभ करूया पंडित वसंतराव देशपांडे यांच्या स्वरात, शाहीर परशुराम यांची रचना आणि संगीत वसंत पवार यांचं.

अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात दत्ता पाटील यांची भक्तिरचना आपण ऐकलीत. संगीत मधुकर पाठक यांचं होतं. श्रोते हो आता महादेव बुवा शहाबाजकर यांच्या स्वरात संत तुकारामांचा अभंग आपण ऐकूया.

रवींद्र साठे यांच्या स्वरात शशिकांत आंबरे यांची गीत रचना आपण ऐकली, संगीत शांक नील यांचं होतं. श्रोते हो, आता ऐकूया सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं रमेश अणावकर यांचं भक्तिगीत, संगीत दशरथ पुजारी यांचं आहे.

0: मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकला आहात आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून. 103 मेगाहर्ट्स FM ध्वनीलहरींवर आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. श्रोतेहो, आता ठीक 6:30 झालेत. ऐकूया मन याविषयी महादेव ढुमणे यांचं चिंतन.
1: प्रत्येक व्यक्तीला मन असतेच, परंतु शरीराच्या आतील हृदय, फुफ्फुस, यकृत, मेंदू जसे एखाद्या यंत्राद्वारे बघता येतात, तसे मन दृश्य स्वरूपात बघण्याचं कोणतंही यंत्र उपलब्ध नाही. मन म्हणजे नेमके काय किंवा ते ओळखण्याचे लक्षण कोणती, हे प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत. तरीही मन या संज्ञेने मानवी जीवनच व्यापून टाकले आहे. मनाचं आपल्या जीवनात किती असाधारण महत्व आहे याचं वर्णन संत तुकारामांनी अतिशय मधुर भाषेत केलं आहे. ते सांगतात, मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण, मोक्ष अथवा बंधन, सुख समाधान इच्छाते. मने प्रतिमा स्थापिली, मने मना पूजा केली, मने इच्छा पुरविली, मन माऊली सकळांची. आपल्या जीवनात जे काही बरं वाईट घडतं त्याच्या मुळाशी कोणत्या ना कोणत्या स्वरूपात आपलं मनच असतं. म्हणूनच जीवन सुंदर व्हावे असे वाटत असेल तर आपण आपलं मन सुंदर ठेवलं पाहिजे. जीवन स्वच्छ व्हावं, ते गढूळ बनविणाऱ्या सर्व प्रकारच्या किलमिशांनी रहित व्हावं असं वाटत असेल तर आधी ते मन प्रसन्न म्हणजे निर्मळ बनविले पाहिजे. माणसाच्या जीवनातील सर्व यशांचं, सर्व फळांचं, सर्व पुरुषार्थांचं मूळ मनाच्या प्रसन्नतेत आहे. मनाखेरीज दुसरे दैवत नाही हे त्यांनी अतिशय आग्रहानं उपदेशित आहे. माणसाच्या मनात जशी भावना असते तसं त्याला फळ मिळतं. मन शुद्ध असलं की माणसं जोडली जातात, एकमेकांचं मन समजून घेता येतं, एकमेकांच्या भूमिका तपासता येतात. ज्यांच्या ज्यांच्या भूमिका समान असतात त्यांची हृदय आणि मस्तक यांच्यामध्ये एक आपलेपणाचं नातं निर्माण झालेलं असतं. अशी माणसं बऱ्याचदा न बोलता न सांगताही एकमेकाच्या मनाचा ठाव घेऊ शकतात. एकमेकाच्या मनाचे संकेत एकमेकांना कळतात. जीवनातील यशापयश आपल्या मनातील विचारांच्या उलथापालथीवरच अवलंबून असते. आपल्या मनातील इच्छा इतरांवर लादून ती पूर्ण करता येत नाही. अनेक पालक आपल्या पाल्यांचं भवितव्य आपल्या इच्छेनुसार ठरविण्याचा प्रयत्न करतात. पाल्याला गृहीत धरून तो निर्णय घेतलेला असतो, तिथे त्याच्या मनाचा विचारच केला जात नाही. असे निर्णय अनेकदा अंगलट आल्याची बरीच उदाहरणे आपल्या अवतीभवती बघायला मिळतात. नाही निर्मळ मन काय करील साबण, या उक्तीचा गर्भित अर्थ फारच सूचक आहे. आतून मन मळलेलं असलं आणि शरीर नुसतं बाहेरून साबण घासून कितीही स्वच्छ केलं, त्यावर सोजवळ पेहराव केला आणि वरून सुगंधी द्रव्याचा मारा केला, त्यामुळे काय साध्य होणार आहे? खरोखरच चांगलं जीवन जगायचं असेल तर दंभाचं, ढोंगाचं

0: चं वागणं सोडून दिलं पाहिजे. मनाची नाना रूप असतात, ते नाना अवस्थातून जात असतं. समुद्राच्या ओहोटीप्रमाणे ते कधी माग सरतं, हटतं, निराश होतं, खचतं. या उलट समुद्राच्या भरतीप्रमाणे कधी त्याच्यामध्ये नाना प्रकारच्या लाटा उफाळून येतात. ते किनारा ओलांडू पाहतं, अनावर होतं. या दोन्ही अवस्था स्वतःच्या स्वतः निर्घायच्या असतात आणि त्या मनाला स्थिर करायचं. हे मनाचं संतुलन राखण्यात आपण यशस्वी झालो तर समजायचं आपण स्वतःच्या मनावर विजय मिळवण्यात यशस्वी झालो.
1: मन याविषयी महादेव ढुमणे यांचं चिंतन आपण ऐकलं आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून. 103 मेगाहर्ट्स FM ध्वनीलहरींवर आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. श्रोतेहो, ठीक 6:35 झाले. आता जाणून घेऊया आज प्रसारित तसंच सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर लगेचच आजचे दिनविशेष. 6:40 कृषीवाणी ऐकूया. 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित होईल. सुगम संगीत ऐकूया 7:40 आणि हिंदी चित्रपट संगीत 8:15. 8:40 पायीवारी पंढरीची हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित होईल. 9:00 विविध भारती सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. मराठी चित्रपट संगीत 10:00 आणि 10:30 गीतसरिता हा श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपल्याला ऐकता येणार आहे. श्रोतेहो, आज 11:00 हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम आम्ही प्रसारित करणार आहोत. आजच्या कार्यक्रमात हृदयाच्या आजाराचे दिसणारे आणि न दिसणारे लक्षण या विषयावर हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रदीप वर्घने यांची हेमा बहादे यांनी घेतलेली मुलाखत आपल्याला ऐकता येईल. 11:30 ऐकूया गाता रहे मेरा दिल. 12:00 वनिता मंडळ हा मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित होईल. 1:00 विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. 5:30 युववाणी हा युवा श्रोत्यांसाठीचा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित होईल. त्यानंतर 7:30 किसान वाणी हा शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. आजच्या कार्यक्रमात कपाशी पिकावरील केळीचं व्यवस्थापन याविषयी गजानन दहवार कृषी अधिकारी पंचायत समिती बरोरा यांचं भाषण शेतकरी बांधवांना ऐकता येईल. या कार्यक्रमाचे प्रायोजक कृषी आणि किसान कल्याण मंत्रालय. त्यानंतर 8:15 विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित होतील. तर श्रोतेहो, हे होते आज प्रसारित तसंच सहक्षेपित होणारे कार्यक्रम. आताचे म्हणजे 18 जुलैचे दिनविशेष जाणून घेऊ. प्रसिद्ध साहित्यिक शाहीर अण्णाभाऊ साठे यांचा आज स्मृतिदिन. बंगाली हिंदी नायिका कानंदबाला यांचा आज स्मृतिदिन. अच्युत कन्या विद्यापती चंडीदादा चंडीदास आणि अनेक चित्रपटातल्या त्यांच्या भूमिका गाजल्या. त्यांना भारत सरकारनं दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित केलं होतं. ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त बंगाली कवी विष्णू डे यांचाही आज जन्मदिवस. त्यांचे पूर्व लेख आलेख हे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. गेल्या पिढीतील ख्यातनाम गायक कृष्णराव शंकर पंडित यांचा आज जन्मदिन. श्रोतेहो, 1857 आजच्याच दिवशी मुंबई विद्यापीठाची स्थापना झाली होती. 18 जुलै 1918 हा जन्मदिवस आहे नेल्सन मंडेला यांचा. दक्षिण आफ्रिकन नॅशनल काँग्रेसचे ते नेते होते. त्यांनी आपलं तरुणपण प्रदीर्घ कारावासात काढलं. श्रोतेहो, आज प्रसिद्ध गायक संगीतकार विठ्ठल शिंदे यांचा

0: स्मृतिदिन. भारतीय चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार म्हणून ओळखले गेलेले अभिनेता राजेश खन्ना यांचं 2012 वयाच्या 69 वर्षी निधन झालं. 70 दशकात सलग 15 सुपरहिट चित्रपट देणारे ते एकमेव अभिनेते आहेत. 163 चित्रपटात त्यांनी विविध भूमिका केल्या होत्या. त्यांना 3 वेळा फिल्मफेअर पुरस्कार मिळाले होते. श्रोते हो, हे होते आजचे दिनविशेष. आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात 103 मेगाहर्ट्स FM ध्वनीलहरींवर. सकाळचे ठीक 6:40 झालेत. ऐकूया कृषीवाणी. शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. आजच्या कृषीवाणी कार्यक्रमामध्ये जाणून घेऊया वर्षभर हिरव्या चाऱ्यासाठी बायफ संकरित नेपियर 11 या चारा पिकाविषयीची माहिती. हिरव्या चाऱ्याच्या उपलब्धतेची तूट भरून काढण्यासाठी जास्त उत्पादन देणाऱ्या पौष्टिक तसंच अनेक वेळा कापणी करता येणाऱ्या बहुवार्षिक चाऱ्याच्या जातीची लागवड फायदेशीर ठरते. बायफ डेव्हलपमेंट रिसर्च फाउंडेशन मधील कृषी तज्ज्ञांनी बाजरी आणि हत्ती गवत यांच्या संकरापासून बायफ संकरित नेपियर 11 म्हणजेच BNH11 या संकरित नेपियर गवताची जात विकसित केली आहे. बायफ संकरित नेपियर 11 गवताच्या वाढीसाठी 20-45 सेल्सिअस तापमान उत्तम असतं. 20 सेल्सिअसच्या पुढे जसं जसं तापमान वाढत जाईल तसं तसं पीक जोमानं वाढतं आणि 20 सेल्सिअसच्या खाली तापमान गेल्यास वाढ थोडी मंदावते. उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात वाढ जलद आणि जोमदार होऊन हिरव्या चाऱ्याचं उत्पादनही जास्त मिळतं. या जातीसाठी मध्यम ते भारी कसदार जमीन जास्त मानवते. हलक्या जमिनीमध्ये खत आणि पाण्याची मात्रा योग्य ठेवून या जातीची वाढ करू शकतो. हे पीक जमिनीमध्ये 3-4 वर्षापर्यंत राहत असल्यामुळे लागवडीपूर्वी जमिनीची चांगली मशागत करावी. जमिनीची खोल नांगरट करून ढेकळे फोडून कुळवाची पाळी द्यावी. तसंच शेतातील काडी कचरा आणि धसकटे वेचून घ्यावीत. हेक्टरी 10 टन चांगलं कुजलेलं शेणखत पसरवून झाल्यानंतर 1 कुळवाची पाळी द्यावी. त्यानंतर 3 फूट अंतरावर सऱ्या पाडून शेताच्या उतारानुसार 30-50 फूट अंतरावर पाण्याचे पाट पाडावेत. 3-4 सऱ्यांचा वाफा तयार करावा म्हणजे पिकाला पाणी व्यवस्थित देता येईल. बेणे लागवडीच्या वेळी हेक्टरी 75 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 40 किलो पालाश द्यावं. प्रत्येक कापणीनंतर पिकाला हेक्टरी 40 किलो नत्राची मात्रा द्यावी. बायफ संकरित नेपियर 11 या चाऱ्याची लागवड करताना लागवड ठोंबापासून तसेच 1 किंवा 2 डोळ्यांच्या कांड्यांपासून करता येते. लागवडीच्या वेळी सरीच्या बगलेत एका बाजूला नत्र, स्फुरद आणि पालाश ही रासायनिक खते एकत्र मिसळून रांगोळीसारखी टाकावीत आणि कोरड्या सरीच्या बगलेमध्ये खताच्या रांगोळीच्या 2-3 इंच वर दर 2 फूट अंतरानं एक एक थोंब उभा गाडावा किंवा कांड्या असल्यास त्या जमिनीमध्ये 2-3 इंच आडव्या लावाव्यात. अशा पद्धतीने लागवड केल्यास हेक्टरी 20,000 थोंब किंवा कांड्या लागतात. लागवड झाल्यावर लगेच पाणी द्यावं. दुसरं पाणी 6-8 दिवसांनी द्यावं. या पिकाची लागवड नोव्हेंबर-जानेवारी हा थंडीचा कालावधी सोडून वर्षभर केव्हाही करता येते. हंगामाप्रमाणे पावसाळ्यात पाऊस नसताना दर 12-15 दिवसांनी, हिवाळ्यात दर 15-20 दिवसांनी आणि उन्हाळ्यामध्ये दर 7-10 दिवसांनी पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. तर शेतकरी बंधू भगिनींनो आपण जाणून घेत आहोत बायफ संकरित नेपियर 11 या बहुवार्षिक हिरव्या चाऱ्याच्या लागवडीबद्दल माहिती. याबद्दलचीच आणखी माहिती आपण उद्याच्या कृषीवाणी कार्यक्रमामध्ये ऐकूया. तोपर्यंत नमस्कार.
1: श्रोते हो, कृषीवाणी आपण ऐकलीत आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून 103 मेगाहर्ट्स FM ध्वनीलहरींवर. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्राचं प्रसारण. ठीक 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आता सहक्षेपित करणार आहोत.

0: आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मधुमेह आणि योग उपचार याविषयी प्राध्यापक देवानंद सोनार यांनी दिलेली माहिती ऐकूया.
1: श्रोते हो नमस्कार. मधुमेह हा आज सर्व परिचित असा रोग आहे. मधुमेहाला डायबिटीज असेही म्हणतात. या रोगामध्ये शरीरात साखर प्रमाणापेक्षा अधिक वाढते. योगाच्या दृष्टिकोनातून शरीरातील हे साखरेचे प्रमाण वाढण्याची काही महत्त्वपूर्ण कारणे आहेत. पहिले कारण म्हणजे अनियमित दिनचर्या हे होय. याबरोबरच आवश्यकतेपेक्षा अधिक भोजन करणे, मानसिक ताणतणाव, शारीरिक श्रमांचा अभाव यामुळेही शरीरातील साखरेचे प्रमाण वाढते. साखर व साखरेचे पदार्थ, मिष्टान्न, चॉकलेट इत्यादी पदार्थांच्या अत्यधिक सेवनाने शरीरात वाढलेले शर्करेचे प्रमाण संतुलित ठेवण्यासाठी पॅनक्रियास ग्रंथीला इन्सुलिन निर्माण करण्यासाठी अधिक श्रम पडतात. रोजच असे जास्त साखरेचे भोजन केले तर दिवसेंदिवस पॅनक्रियास ग्रंथीची क्रियाशीलता मंद पडते. शरीरातील क्रियाशीलता कमी झाली की शरीरात शर्करेचे चयापचय करण्यासाठी इन्सुलिनची मात्रा कमी पडू लागते. परिणामी शर्करेचे चयापचय न झाल्यामुळे ही शर्करा रक्तामध्ये अधिक काळ राहते. शर्करेचे प्रमाण रक्तात खूप जास्त वाढलेल्या अवस्थेत किडनीमध्ये रक्ताची गाळण क्रिया होत असताना शर्करेचे काही प्रमाण रक्तात सोडले जाते. त्यामुळे वारंवार लघविला जाणे, शरीरातील पाण्याची पातळी कमी होणे आणि अशक्तपणा ही लक्षणे जाणवायला लागतात. अशी लक्षणे दिसायला लागल्यास शरीर रक्तातील शर्करेचे प्रमाण मोजले तर ते निश्चितच जास्त दिसून येते आणि डायबिटीजचे रोगनिदान होते. मधुमेहाच्या विकाराने ग्रस्त व्यक्तींसाठी रोगमुक्त होण्यासाठी आणि ज्यांना रोग नाही अशांना रोग होऊ नये यासाठी योगाभ्यासातील काही आसने, प्राणायाम, क्रिया लाभदायक ठरतात. परंतु रोग्याने आपापल्या रोगाची तीव्रता लक्षात घेऊन योग चिकित्सकाच्या मार्गदर्शनाखालीच योगाभ्यास करावा. योगाभ्यासामध्ये सूर्यनमस्काराचा अभ्यास आपापल्या क्षमतेनुसार करावा. त्यानंतर उत्तानपादासन, नौकासन, पवनमुक्तासन, भुजंगासन, तसेच बैठक स्थितीमध्ये अर्धमत्स्येंद्रासन, वज्रासन, योगमुद्रा, मंडुकासन या आसनांच्या अभ्यासाने पॅनक्रियास ग्रंथीवर प्रभाव पडतो आणि या ग्रंथीची क्रियाशीलता वाढून इन्सुलिनचे प्रमाण वाढविले जाते. प्राणायामापैकी नाडीशोधन प्राणायाम, भस्त्रिका प्राणायामाचा अभ्यास उपयुक्त आहे. उदरश्वसन, योगनिद्रा, ध्यान यांच्या अभ्यासाने मानसिक आणि भावनात्मक ताणतणाव कमी करता येतो आणि मधुमेहाचा धोका टाळता येतो. अभ्यासासोबतच रुग्णाने काही बाबींचे पालन आपल्या दैनंदिन व्यवहार आणि आहारामध्ये करणे गरजेचे आहे. जसे आहारामध्ये तांदूळ, बटाटे आणि गोड पदार्थ घेऊ नये. मसालेदार आणि तेलकट पदार्थांचे सेवन कमीत कमी करावे. दूध आणि दुधापासून बनविलेले पदार्थ टाळावेत. नियमित दिनचर्येत पायी चालणे, थोडेफार शारीरिक श्रम यामुळेही पाचन व्यवस्थित होते आणि शरीरातील इन्सुलिनचे प्रमाण संतुलित राहते. नियमित दिनचर्या, संयमित आहारविहार आणि निरंतर योगाभ्यासाने मधुमेहापासून निश्चितच मुक्ती मिळवता येते.
0: आत्ताच आपण मधुमेह आणि योग उपचार याविषयी प्राध्यापक देवानंद सोनार यांनी दिलेली माहिती ऐकलीत. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नरेंद्र कुमार ठाकूर. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

0: पाच मिनिटांनी. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 6:50 होत आहेत. प्रसारित करत आहोत परिसर.
1: परिसर

0: श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोतेहो, कालपासून आपण परिसर या कार्यक्रमात इको टुरिझम याविषयी माहिती ऐकत आहोत. आज या माहितीचा दुसरा भाग ऐकूया. श्रोतेहो, इको टुरिझममध्ये प्रामुख्याने पर्यावरण, पर्यावरण रक्षण, पर्यावरण शिक्षण आणि त्यासाठीचं पर्यटन यांचा सहभाग होतो. पर्यटनाद्वारे निसर्गचक्र, परिसंस्था आणि पर्यावरणाचा समतोल ढासळू न देता त्यांचा विकास कसा करावा याबद्दलचा एक तो विचार आहे. निसर्ग आणि पर्यावरण रक्षणाबरोबर स्थानिक लोकांचा आर्थिक विकास हा याचा प्रमुख उद्देश आहे. इको टुरिझम प्रकारामध्ये मोंडार पर्यटन हे पर्यावरण आणि पर्यावरणाच्या रक्षणाला पूरक असलं पाहिजे. या पर्यटन प्रकारामध्ये निसर्ग हा केंद्रबिंदू आहे आणि निसर्गाचा कमीत कमी ऱ्हास होईल याची यात काळजी घेतली जाते. तसेच स्थानिक लोकांचा सहभागही या पर्यटन प्रकारातली एक अनिवार्य गोष्ट आहे आणि पर्यटनाचे फायदे हे त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हे आवश्यक मानलं गेलं आहे. त्यामुळं स्थानिक लोकांना जंगलांचं महत्त्व पटेल, त्याचं संरक्षण करण्यामध्ये ते सहभागी होतील ही अपेक्षाही त्यात आहे. इको टुरिझममुळं पर्यावरणाबद्दलची योग्य भावना आणि एका विशिष्ट प्रकारची वागणूक, त्यामुळं जंगलावर किंवा पर्यावरणावर कमीत कमी अपाय होईल, त्यामुळं नैसर्गिक स्रोतांची कमीत कमी हानी होते. राहण्याची व्यवस्था, जेवणखान अशा बाह्य गोष्टीऐवजी अंतर्गत गोष्टींकडे म्हणजे पर्यावरण, परिसंस्था या गोष्टींना जास्त महत्त्व, तसंच बाह्य गोष्टी म्हणजे सोयी आणि सुविधा यांचा वापर निसर्गाशी परिचय वाढवणं इतपत मर्यादित असा होतो. इको टुरिझम हे निसर्गाभोवती किंवा पर्यावरणावर आधारित आहे. त्याचा केंद्रबिंदू मनुष्य नाही तर निसर्ग आहे. अशा प्रकारच्या पर्यटनामुळं वन्यजीव आणि पर्यावरण यांचा फायदा होणं अपेक्षित असतं. या पर्यटनामध्ये नैसर्गिक पर्यावरणाशी आणि सांस्कृतिक विविधतेशी जवळचा अनुभवही अपेक्षित आहे. यातून मिळणारा आनंद हा किती शिकायला मिळालं या माध्यमातून मोजतात. आणि श्रोतो, अशा पर्यटनासाठी मानसिक तयारी आणि विषयाचं सखोल ज्ञान हे पर्यटक आणि पर्यटन व्यावसायिक यांच्याकडून अपेक्षित असतं. या पर्यटनातून निर्माण होणारा पैसा प्रामुख्यानं पर्यटनाच्या साधनांची देखरेख संग्रहालय माहिती केंद्र याच्या निर्मितीसाठी हा पैसा वापरला जातो, जेणेकरून वन्यजीव आणि त्यांची आश्रयस्थळं यांचा कुठल्या ना कुठल्या प्रकारांनी संरक्षण या पैशातून होऊ शकतो. अशा प्रकारचा पैसा हा विकसनशील देशांमध्ये अतिशय उपयोगी पडतो, कारण या देशांमधून वन्यजीव, जैवविविधता आणि नैसर्गिक स्रोत यांचा संरक्षण करण्यासाठी पुरेसा पैसा नसतो आणि त्यामुळंच या प्रकारच्या पर्यटनातून निर्माण झालेला पैसा हा जंगलं, वन्यजीव जे दुर्लक्षित झालेत त्यांच्या विकासासाठी आणि पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यासाठी निश्चितच उपयोगी पडेल. श्रोते हो, काल आणि आज आपण इको टुरिझम याविषयी माहिती ऐकली. उद्या पुन्हा भेटूया नवीन माहितीसह याच कार्यक्रमात. तेव्हा मी सारिका दांडगे, कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार यांच्यासह आपला निरोप घेतेय. नमस्कार. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.
1: हाच कार्यक्रम पुन्हा प्रसारित केला जाईल 2:10. श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. आता थोड्याच वेळात

आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. श्रोते हो, सकाळचे 6:55 झाले. प्रसारित करीत आहोत

लाखो वारकरी पंढरीची वाट. आषाढी एकादशी जवळ येऊ लागली की महाराष्ट्राची संस्कृती, अध्यात्म आणि भक्ती यांचं अद्वितीय दर्शन या वारीतून घडतं. ज्ञानोबा तुकाराम या जयघोषाने गुणगुणणारे रस्ते, टाळ मृदुंगाचा निनाद, या पताका, मुखी विठ्ठलाचं नाव

काळात वाहतुकीची अनेक साधनं उपलब्ध असली तरी वारकरी आजही अनवाणीच पंढरीची वाट

ही तमा नाही, पावसाची चिंता नाही, ती घटनेची जाणीव नाही. कारण त्यांच्या मनात असते की फक्त विष्णुरायाच्या दर्शनाची. सुदैव मारी सगळ्यात मोठा संदेश मिळतो तो म्हणजे तेथे गरीब श्रीमंत उच्च नीच स्त्री पुरुष लहान मोठा असा कोणताही भेदभाव नसतो. सर्वजण एकाच रांगेत चालतात.

0: सुप्रभात. आपण ऐकलात आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून. लेखन आणि निवेदन ऐश्वर्या भालेराव यांचं होतं. श्रोते हो, सकाळचे 7:01 झालाय.
1: आकाशवाणी चंद्रपूर केंद्राच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती करण्याचा आमचा सातत्यानं प्रयत्न असतो.
2: आमचे सगळे कार्यक्रम प्रत्यक्ष चंद्रपूर केंद्रावरून आपण ऐकत असतातच, मात्र त्यासोबतच आमच्या आकाशवाणी चंद्रपूर या यूट्यूब चॅनेलवरूनही हे कार्यक्रम आपण ऐकू शकता.
1: त्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि केव्हाही कुठूनही आमचे कार्यक्रम ऐका.
2: सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरला फॉलो करा
1: आकाशवाणी चंद्रपूर.

0: जीवनात अनेक समस्या, अनेक आजार,
1: अनेक प्रश्न, अनेक शंका,
0: तर कुठे मिळेल याचं समाधान
1: जाणून घेऊया आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून.
0: हॅलो डॉक्टर या कार्यक्रमातून
1: कॉल करा आणि प्रश्न विचारा
0: 07172254634 या नंबरवर.
1: हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचं ध्वनी मुद्रण होईल दर बुधवारी सकाळी 10:30
0: आणि प्रसारण असेल शनिवारी सकाळी 11:00.
1: हॅलो डॉक्टर.
0: हॅलो डॉक्टर.

आपला निसर्गरूपी मित्र जर आपल्या सोबत असेल तर आपलं जीवन नक्कीच आनंदी होईल. कारण निसर्ग आपल्याला सांगतो की हे वृक्ष वर्षानुवर्ष जंगलात उभे आहेत ते आपल्यासाठी. हेच वृक्ष बाहू पसरून आपल्यासाठी पावसाची प्रार्थना करतात, वातावरणातील प्रदूषण टाळण्यासाठी मदत करतात. उदात्तता, भव्यता आणि निर्मलता ही तर त्यांची ठेव. सर्वांशी समान वागणूक हा त्यांच्या जीवनातून मिळणारा संदेश.

0: आकाशवाणी चंद्रपूर केंद्राच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती करण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न असतो.
1: आमचे सगळे कार्यक्रम प्रत्यक्ष चंद्रपूर केंद्रावरून आपण ऐकत असतातच, मात्र त्यासोबतच आमच्या आकाशवाणी चंद्रपूर या यूट्यूब चॅनल वरूनही हे कार्यक्रम आपण ऐकू शकता.
0: त्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि केव्हाही कुठूनही आमचे कार्यक्रम ऐका.
1: सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरला फॉलो करा
0: आकाशवाणी चंद्रपूर.
2: मानवटकर कॉलेज ऑफ नर्सिंग आणि फार्मसी घोटपेठ चंद्रपूर. नर्सिंग आणि फार्मसी क्षेत्रात उज्ज्वल करिअरसाठी आजच प्रवेश घ्या. बीएससी नर्सिंग, जीएनएम नर्सिंग, पोस्ट बेसिक बीएससी नर्सिंग, डी फार्मसी, बी फार्मसी. डी फार्मसी पूर्ण केलेल्यांना बी फार्मसी दुसऱ्या वर्षात थेट प्रवेशाची सुविधा. अनुभवी शिक्षक, आधुनिक लॅब आणि क्लिनिकल ट्रेनिंग, शिष्यवृत्ती आणि करिअर मार्गदर्शन. संपर्क 9049111444. शिक्षणातून यशाकडे जाऊया मानवटकर कॉलेजकडे.
3: 103 मेगाहर्ट्झ FM ध्वनी लहरींवर आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. श्रोतेहो, ठीक 7:10 प्रादेशिक मराठी बातम्या पुणे केंद्रावरून आणि 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. तर सुरुवातीला 7:10 प्रादेशिक मराठी बातम्या.

0: ही 7 सेकंद झालेत. थोड्याच वेळात म्हणजे 7:10 आम्ही प्रसारित करू प्रादेशिक बातम्या.
1: पाणी म्हणजेच जीवन, ते अतिशय जपून वापरा. हो, पाणी अतिशय जपून वापरा. एकही थेंब वाया घालवू नका. पाणी बचतीची सवय लावून घ्या. किती ठिकाणी पाण्याचं दुर्भिक्ष आहे, पाण्यासाठी वणवण आहे. हीच वेळ आपल्यावर आली तर फक्त डोळ्यात पाणी येईल. काळजाचं पाणी होण्यापेक्षा वेळीच सावध व्हा. 12 महिने पाणी अतिशय जपून वापरा. पाण्याचा गैरवापर टाळा. होय, पाणी नेहमी जपूनच वापरा. पेट्रोल किंवा सोन्यापेक्षा सुद्धा पाणी अनमोल आहे. लक्षात ठेवा हा विचार. पाणी म्हणजेच जीवन.

0: अगं, देवाजवळ अशी फक्त प्रार्थना करून नाही भागणार. बाळाला हवा पोषक आहार आणि वेळीच योग्य वैद्यकीय उपचार. काय?
1: पोषक आहार आणि वैद्यकीय उपचार?
0: हो अगं, तो पोलिओचा डोस असो की गोवर कांजिण्या, वेळीच लसीकरण हे जागरूक मातेचं लक्षण.
1: वाघ माझ्या सखी, चांगलंच डोळ्यात अंजन घातलंस आणि आता डोक्यात कसा लख प्रकाश पडलाय.
0: हो ना, म्हण बघू आता प्रार्थना.

0: आकाशवाणी
1: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
0: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी
2: ऐकूया प्रादेशिक बातम्या.
3: आकाशवाणी पुणे पूजा दीक्षित प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशभरातल्या 75 पुनर्विकसित रेल्वे स्थानकांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरस्थ प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन. राज्यातल्या बारामती आणि नांदुरा स्थानकांचा समावेश. देशातल्या पहिल्या हायड्रोजन चलित रेल्वे गाडीला पंतप्रधानांनी दाखवला हिरवा झेंडा. पुणे विभागातील 3 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचं आज भूमिपूजन. आणि राज्यातल्या मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेला निवडणूक आयोगाकडून मुदतवाढ. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल जालंधर रेल्वे स्थानकातून अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत देशातील

पूजा दीक्षित प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशभरातल्या 75 पुनर्विकसित रेल्वे स्थानकांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरस्थ प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन. राज्यातल्या बारामती आणि नांदुरा स्थानकांचा समावेश. देशातल्या पहिल्या हायड्रोजन चलित रेल्वे गाडीला पंतप्रधानांनी दाखवला हिरवा झेंडा. पुणे विभागातील 3 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचं आज भूमिपूजन. आणि राज्यातल्या मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेला निवडणूक आयोगाकडून मुदतवाढ. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल जालंधर रेल्वे स्थानकातून अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत देशातील 75 पुनर्विकसित रेल्वे स्थानकांचं दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून लोकार्पण करण्यात आलं. यात राज्यातील बारामती आणि नांदुरा या 2 रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. बारामती इथल्या पुनर्विकसित रेल्वे स्थानकाच्या कोनशिलेचं प्रत्यक्ष अनावरण उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते करण्यात आलं. रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास हा केवळ स्थानकाचा कायापालट नसून बारामतीसह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राच्या आर्थिक, औद्योगिक, शैक्षणिक आणि कृषी विकासाला नवी गती देणारा टप्पा असल्याचं पवार यांनी यावेळी बोलताना सांगितलं. अंदाजे 26 कोटी रुपये खर्चून पुनर्विकसित करण्यात आलेल्या या स्थानकात आता अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. यानिमित्त रेल्वे विभागातर्फे निबंध आणि चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. नांदुरा रेल्वे स्थानकात या कार्यक्रमाला बुलढाणा जिल्ह्याचे सहपालमंत्री संजय सावकारे, कामगार मंत्री आकाश फुंडकर, आमदार चैनसुख संचेती तसंच लोकप्रतिनिधी, रेल्वे अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. तत्पूर्वी पंतप्रधानांनी काल हरियाणात जिंद ते सोनीपत दरम्यान भारतातील पहिल्या हायड्रोजन चलित रेल्वे गाडीला हिरवा झेंडा दाखवला. आरेखन आणि निर्मिती स्वदेशातच झालेली हायड्रोजनवर चालणारी ही रेल्वेगाडी मेक इन इंडियाचं उत्तम उदाहरण असल्याचं पंतप्रधान यावेळी बोलताना म्हणाले. तर देशातील पहिली हायड्रोजन चलित रेल्वे हे एक ऐतिहासिक यश असल्याचं केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. या रेल्वेत हायड्रोजनचं रुपांतर वाफेत होत असल्यामुळे शून्य कार्बन उत्सर्जन होतं. हायड्रोजनवर संचलित रेल्वेगाड्या धावणाऱ्या मोजक्या देशांच्या गटात आता भारत सामील झाला आहे. या गटात जर्मनी, जपान, चीन आणि अमेरिका यांचा समावेश आहे. पुणे विभागातील वाहतूक व्यवस्था अधिक गतिमान आणि सुरक्षित करण्याच्या दृष्टीनं महत्वाच्या ठरणाऱ्या 138 किलोमीटर लांबीच्या 3 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचं भूमिपूजन आज पुण्यात होणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या प्रकल्पांचा शुभारंभ होणार आहे. यात पुणे शिरूर सहापदरी राष्ट्रीय महामार्ग, हडपसर यवत राष्ट्रीय महामार्ग आणि तळेगाव चाकण शिक्रापूर राष्ट्रीय महामार्ग या प्रकल्पांचं भूमिपूजन करण्यात येणार आहे. हे महामार्ग पूर्ण झाल्यानंतर पुणे, अहिल्यानगर, सोलापूर आणि औद्योगिक पट्ट्यांमधील संपर्क अधिक वेगवान होण्यास मदत होऊन प्रवासाचा वेळ आणि इंधनाची बचत होईल. या कार्यक्रमाला केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पार तसंच अन्य अधिकारी उपस्थित राहणार आहेत. शिक्षणासोबत कौशल्यांचं एकत्रीकरण अत्यंत महत्वाचं असून त्या माध्यमातून रोजगार देणारे पदवीधर निर्माण करावेत असं आवाहन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी केलं. DGII 100X महाराष्ट्र पुणे संवाद आणि सिम्बॉयसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठाच्या सहकार्यानं पुण्यात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. प्रत्येक विद्यापीठ परिसर नाविन्यतेचं केंद्र बनावं, जिथं विद्यार्थी रोजगार शोधणारे नव्हे तर रोजगार देणारे पदवीधर होतील अशी आशा राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली. कृत्रिम बुद्धिमत्ता, सेमीकंडक्टर आणि क्वांटम तंत्रज्ञान हे भविष्यातील विकासाचे 3 प्रमुख आधारस्तंभ ठरणार असून या क्षेत्रात राज्यात मोठ्या प्रमाणावर कुशल मनुष्यबळ तयार करणं आवश्यक असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. आय हब क्वांटम टेक्नॉलॉजी फाउंडेशनच्या वतीनं आयोजित क्वांटम तंत्रज्ञान अध्यापक विकास कार्यक्रमाच्या काल मुंबईत झालेल्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. पुढील टप्प्यात 500 प्रशिक्षक आणि किमान 5,000 हून अधिक क्वांटम प्रशिक्षित मनुष्यबळ

0: तयार करण्याचं उद्दिष्ट असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. पुढच्या वर्षी होणाऱ्या वेव्स परिषदेसाठी कार्यक्रमाचं नियोजन, विभागनिहाय जबाबदाऱ्या आणि विविध समन्वयाच्या बाबी वेळेत पूर्ण कराव्यात असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. वेव्स 2027 तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी काल बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काल नवी दिल्लीत केंद्रीय मंत्रिगटाची बैठक झाली. बैठकीदरम्यान नेत्यांनी आगामी संसदीय अधिवेशनाची रणनीती आखली. दरम्यान या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं उद्या 19 तारखेला सर्व राजकीय पक्षांच्या गटनेत्यांची बैठक बोलावली आहे. अधिवेशन काळात संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरळीतपणे चालावं यासाठी सहकार्य करण्याचं आवाहन यावेळी सरकारतर्फे करण्यात येण्याची अपेक्षा आहे. संसदेचं पावसाळी अधिवेशन 20 जुलैपासून सुरू होणार असून ते 13 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्यातल्या SIR अर्थात मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेला 10 दिवसांची मुदतवाढ दिली आहे. अलीकडील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी केलेल्या विनंतीनंतर आयोगानं हा निर्णय घेतला. त्यानुसार BLO अर्थात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी 29 जुलैऐवजी 8 ऑगस्टपर्यंत गृहभेटी करू शकतील. प्रारूप मतदार याद्या 5 ऑगस्टऐवजी 17 ऑगस्टला प्रसिद्ध होतील. त्यावर 16 सप्टेंबरपर्यंत दावे आणि हरकती दाखल करता येतील. हे दावे आणि हरकती 15 ऑक्टोबरपर्यंत निकाली काढल्यानंतर 19 ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. लातूर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला असल्यानं त्याचा परिणाम खरीपाच्या पेरणीवर झाला आहे. ऐकूया याविषयीचा अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधींकडून.
1: लातूर जिल्ह्यात पावसानं दडी मारल्यामुळे खरीप पेरण्या मोठ्या प्रमाणावर खोळंबल्या आहेत. जून आणि जुलै या 2 महिन्यात सुमारे आतापर्यंत केवळ 119.8 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. परिणामी जिल्ह्यात तब्बल 7% पेरण्या खोळंबल्या असून आतापर्यंत केवळ 41.23% क्षेत्रावरच पेरणी झाली आहे. जिल्ह्यातील खरीपाचे एकूण क्षेत्र 5,86,099 हेक्टर क्षेत्र इतके आहे. त्यापैकी आतापर्यंत केवळ 2,41,624 हेक्टर क्षेत्रावरच पेरणी झाली आहे. जिल्ह्यात की शिरूर अनंतपाळ तालुक्यात सर्वात कमी तर जळकोट तालुक्यात सर्वाधिक पेरणी झाली आहे. जिल्ह्यात सोयाबीनच्या पेरणीचे क्षेत्र सर्वाधिक असले तरी मूग आणि उडीद ही पिके पावसाअभावी धोक्यात आली आहेत. गेल्या 3 दिवसापासून जिल्ह्यात कडक ऊन पडत असल्याने शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे संकट घोंगावू लागले आहे. तर अनेक ठिकाणी बोगस बियाण्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात पिकं उगवली नसल्याचेही अनेक प्रकार उघडकीस आले आहेत. त्यामुळे अगोदरच वरुणराजामुळे हवालदिल झालेला शेतकरी आता बोगस बियाण्यामुळे पूर्णतः बेजार झाल्याचे चित्र लातूर जिल्ह्यात दिसून येत आहे. शशिकांत पाटील, आकाशवाणी, लातूर.
0: आधुनिक शिक्षण पद्धतीचा अवलंब करताना विद्यार्थ्यांना शाळेत वातावरणही आधुनिक पद्धतीचं मिळावं या विचारातून धुळे शहरात एक अभिनव शाळा उभारण्यात आली आहे. ऐकूया याविषयी अधिक माहिती.
2: धुळे महानगरपालिकेने शहरात पहिली वातानुकूलित सर्व अत्याधुनिक सुविधांनी सज्ज अशी हॅपी हार्ट्स प्री स्कूल ही पूर्व प्राथमिक शाळा सुरू केली आहे. येथे लहान मुलांच्या कल्पनाशक्तीला चालना मिळावी म्हणून प्रत्येक वर्ग खोलीमध्ये समुद्र, विश्व, अंतराळ, जंगल, निसर्ग अशी आकर्षक चित्रे साकारली. आधुनिक शिक्षण पद्धतीचा अवलंब करण्यासाठी शाळेमध्ये डिजिटल क्लासरूम, प्रोजेक्टर, स्मार्ट लर्निंग साधने, वायरलेस वायफाय नेटवर्क आणि वायरलेस साऊंड सिस्टीम बसवली आहे. सर्व वर्ग खोल्यांमध्ये वातानुकूलित यंत्रणा आहे. संपूर्ण शाळेला CCTV कॅमेरे बसवले आहेत. या शाळेचे उद्घाटन नुकतेच धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले. शहरातील सर्वसामान्य कुटुंबातील बालकांना आधुनिक, आनंददायी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी धुळे महापालिकेचा हा पहिला प्रयोग आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी धुळ्याहून नितीन जाधव.
0: प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत राज्यातील 20 प्रकल्प पूर्ण झाले असून 7 प्रकल्प प्रगतीपथावर असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत जलसंपदा विभागाच्या आढावा बैठकीत बोलताना दिली. या योजनेअंतर्गत राज्यात 5,79,000 हेक्टर सिंचन क्षमता निर्माण करण्याचं उद्दिष्ट असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. हवामान. कोकणात आज बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशभरातल्या 75 पुनर्विकसित रेल्वे स्थानकांचं पंतप्रधान नरेंद्र

मोदी यांच्या हस्ते दूरस्थ प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन. राज्यातल्या बारामती आणि नांदुरा स्थानकांचा समावेश. पहिल्या हायड्रोजन चलित रेल्वेगाडीला पंतप्रधानांनी दाखवला हिरवा झेंडा. पुणे विभागातील 3 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचं आज भूमिपूजन. आणि राज्यातल्या मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेला निवडणूक आयोगाकडून मुदतवाढ. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आकाशातून पडणारा पावसाचा थेंब जमिनीवर विसावतो पुन्हा पाऊस रूपानं बरसण्यासाठी. हजारो वर्षांचं हेच निसर्गचक्र.
1: यातून शिकूया पुनर्वापराचं निसर्गाचं तत्व. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा पुरेपूर वापर, पुनर्वापर करा.

0: आमचा यानंतरचा कार्यक्रम लगेचच.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोतेहो, सकाळचे 7:22 झाली आहेत. आता जाणून घेऊया आजचे दिनविशेष. आज आहे 18 जुलै. जगभरात शांतता, समानता आणि सामाजिक न्यायासाठी ओळखले जाणारे दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष नेल्सन मंडेला यांची जयंती. त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन. हा दिवस नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय दिन म्हणून संपूर्ण जगभरात साजरा केला जातो. स्वातंत्र्यपूर्व काळात आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या काळात आपल्या लिखाणातनं महाराष्ट्रातील सामान्य लोकांचे विचार बदलण्याचं काम ज्यांनी केलं ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा आज स्मृतिदिन. महाराष्ट्राच्या ग्रामीण मातीतली बोली आणि तिथल्या कलांचा संस्कार घेऊन आलेले लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतींना मानाचा मुजरा. पुष्पा, आय हेट टीयर्स असं म्हणत इतरांच्या डोळ्यातील अश्रूंची कदर करणारे, जगण्यातला आनंद घ्यायला शिकवणारे ज्येष्ठ अभिनेता, सुपरस्टार, रोमॅन्टिक हिरो राजेश खन्ना यांनी आजच्याच दिवशी 2012 साली आपल्यातून कायमची एक्झिट घेतली. आपल्या सशक्त अभिनयानं आणि अदाकारीनं 70s तो काळ त्यांनी गाजवला. प्रत्येकाच्या हृदयावर त्यांनी अधिराज्य गाजवलं. त्यांच्या स्मृतींना मानाचा मुजरा. श्रोतेहो, हे होते आजचे काही दिनविशेष.

आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:25 होत आहेत. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास. पण त्यापूर्वी ऐकूया हा

0: संदेश
1: महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभागाचा प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी दर रविवारी सकाळी 7:25 महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवर प्रसारित होईल तेव्हा नक्की ऐका प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी।

0: नमस्कार श्रोते हो, माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. महाराष्ट्राची ओळख असलेली आषाढी वारी, श्रद्धा भक्ती आणि परंपरेचा हा महासोहळा, शेकडो वर्षांची परंपरा जपत लाखो वारकरी दरवर्षी पंढरपूरच्या दिशेनं पायी मार्गक्रमण करतात. या भक्तिमय प्रवासामागे असते ती प्रशासनाची काटेकोर तयारी, नियोजन आणि विविध यंत्रणांमधील समन्वयाची मोठी जबाबदारी. लाखो लोकांचा प्रवास सुरक्षित, आरोग्यदायी आणि सुरळीत व्हावा यासाठी प्रशासन कोणत्या पद्धतीनं नियोजन करतं, मार्ग व्यवस्थापनातून आरोग्य सेवा, स्वच्छता, वाहतूक व्यवस्था, आपत्ती व्यवस्थापन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा केला जातो, या महत्वपूर्ण विषयावर आजच्या दिलखुलास कार्यक्रमातून आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत आहेत पुण्याचे माजी जिल्हाधिकारी आणि यशदाचे महासंचालक डॉक्टर सुहास दिवसे. नमस्कार सर.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत.
1: धन्यवाद. आज आपण आषाढी एकादशी आणि त्यानिमित्तानं निघणाऱ्या पालखीच्या नियोजनाबाबत चर्चा करणार आहोत. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेमधला सोन्याचं पान जर मला म्हणता येईल, त्यामध्ये आषाढी वारी जी आहे त्याचं निश्चितचपणे अग्रस्थान आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जवळजवळ 700 वर्षापेक्षा जास्त वर्ष सुरू असलेली ही अखंडित परंपरा हा महाराष्ट्राचा एक सांस्कृतिक वारसा आहे. 10 ते 15 लाख भाविक किंवा वारकरी या गावातून येत असतात आणि आळंदी आणि देहूमधून ते येतात आणि त्यापासून साधारणपणे 200-225 किलोमीटरचा पायी प्रवास करत हे पंढरपूर येथे पोहोचतात आणि या दरम्यान या 10 ते 15 लाख वारकऱ्यांची व्यवस्था, त्यांचा एकूण जे मार्गक्रमण हे अत्यंत चांगलं व्हावं यासाठी प्रशासन खूप मोठ्या प्रमाणावर तयारी करतं, प्रयत्न करतं आणि त्या बाबतीमध्ये आपण चर्चा करणार आहोत. यशस्वी वारीचं नियोजन आणि वारी यशस्वी करण्यासाठी राबणारे वेगवेगळे जे काही विभाग आहेत आणि इतर संस्था आहेत त्यांच्या बाबतीत बऱ्याच वेळेला जनमानसामध्ये माहिती नसते. सर्वसामान्य नागरिकांना किंवा वारकऱ्यांना देखील आपण जो काही हा काही 20-21 दिवसाचा जो प्रवास आपला होतो त्याच्या पाठीमागे किती श्रम, किती नियोजन आणि किती लोक त्याच्यामध्ये सहभागी असतात याची थोडक्यात माहिती आपण घेणार आहोत. आषाढी एकादशी आणि त्यानिमित्तानं निघणारी ही पालखी याचं नियोजन हा एक खूप चॅलेंज आहे. बऱ्याच वेळेला काय होतं की कुठल्याही घटना ज्यावेळेला घडत असते त्यावेळेला त्याचं नियोजन करताना एकतर त्याचं स्केल म्हणजे त्याचं एकूण आता 10 ते 15 लाख लोक विविध शहरांमध्ये गावांमध्ये या कालावधीमध्ये एकत्र येणं हाच सगळ्यात मोठा ज्याला म्हणूयात मोठं चॅलेंज आहे आणि त्यामुळं त्याचं नियोजन पण तेवढ्याच बारकाईनं करावं लागतं. पर ही जी मंडळी येतात ती ही वेगवेगळ्या धर्माची, पंथाची, वेगवेगळ्या गावामधली, वेगवेगळ्या सांस्कृतिक परंपराची संबंध असलेली अशा प्रकारची वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळ्या समाजातली माणसं येतात. म्हणजे वारीसाठी जसे ग्रामस्थ येतात तसे शहरातली मंडळी येतात, काही परदेशातले पण पाहुणे येतात, काही भाविक येतात, काही वारी बघायला येतात आणि इतर अशा सगळ्या एकूण हे जे क्राऊड आहे म्हणजे हा जो काही सोहळा आहे त्याच्यामधले सर्व जे काही सहभागी होणारे लोक आहेत ते वेगवेगळ्या प्रकारचे आहेत आणि त्यामुळं त्यांच्या गरजा वेगळ्या आहेत आणि त्यांना देणाऱ्या सोयी पण वेगवेगळ्या कराव्या लागतात आणि हे सगळं करताना मग अशा प्रकारचे वारीचे नियोजन करताना त्याला काहीतरी एक उद्दिष्ट किंवा ध्येय द्यावं लागतं. म्हणून आपण सुरुवात

तिला हरितवारी अशा प्रकारचं शासनाचं एक धोरण होतं की ह्या मार्गावरनं ज्या मार्गावरनं ही वारी जाते ती पर्यावरणपूरक असावी म्हणून हरितवारीचं त्याला स्वरूप दिलं गेलं. नंतर स्वच्छ वारी, कारण एवढे 15 लाख लोक ज्यावेळेला एका गावातून किंवा रस्त्यावरून जातात त्यावेळेला निश्चितपणे स्वच्छता एक मोठा त्याच्यामधला भाग असतो. आणि मग स्वच्छ आणि हरितवारी अशा प्रकारचं त्याला स्वरूप आलं. मात्र गेल्या 2-3 वर्षापासून त्याच्यामध्ये सुरक्षित वारी असं पण त्याच्यामध्ये आपण टाकलं, जेणेकरून आता ही वारी जी आहे ती स्वच्छ, हरित आणि सुरक्षित अशा तीन ज्याला म्हणूयात गोष्टींकरता प्रशासन झगडत असतं की कुठल्या परिस्थितीमध्ये स्वच्छता ही चांगली राखावी, स्वच्छता चांगली राखली तर आरोग्य चांगलं राहतं आणि त्याच्यामुळं इतर जे काही या गावांमधले रहिवासी आहेत किंवा एकूणच परिसर स्वच्छ राहतो आणि एक चांगलं वातावरण निर्मिती होते. पर्यावरणपूरक वारी, कारण एवढी लाख लोक जर या मार्गावरनं चालत असतील तर त्या ठिकाणी वृक्षारोपण आणि पर्यावरणपूरक ज्या काही गोष्टी जर केल्या तर त्याच्यामुळे होणारे आणि त्याच्यातनं एक चांगला संदेश दिला जातो आणि त्याच्याबरोबरच पर्यावरणपूरक पण काही गोष्टी चांगल्या होऊ शकतात, हा एक त्याच्यातला भाग आहे. आणि सुरक्षितेच्या दृष्टीनं, कारण एवढ्या सर्व संख्येनं जेव्हा लोक इथे येतात त्यावेळेला आरोग्याचा प्रश्न असेल, त्यांची इतर सुरक्षितता, रस्ता सुरक्षितता असेल किंवा वेगवेगळे आजार असतील, रोग असतील, साथी असतील आणि गर्दीमुळे निर्माण होणारे प्रसंग असतील याचं सुद्धा नियोजन करणं खूप गरजेचं असतं. आणि म्हणून सुरक्षितता खूप महत्त्वाचा असा विषय आपण या ठिकाणी घेतो आणि म्हणून प्रशासन जे काही तयारी करतं ते या तीन ज्याला म्हणूयात प्रमुख जे काही ध्येय आहेत त्याच्यामध्ये की वारी ही स्वच्छ झाली पाहिजे, वारी ही हरित पण झाली पाहिजे आणि वारी सुरक्षित राहिली पाहिजे. आणि त्यासाठी मग प्रशासनातले वेगवेगळे विभाग, महसूल विभाग असेल, पोलीस विभाग असेल, जिल्हा परिषदेचे विभाग असतील, महापालिका नगरपालिका कर्मचारी असतील किंवा त्यांचे पण वेगवेगळे विभाग असतील, असे वेगवेगळे विभाग याच्याशी कार्यरत असतात. आता एवढा मोठा सोहळा जर आपल्याला साजरा करायचा असेल तर त्याच्यासाठी प्रशासकीय यंत्रणासुद्धा खूप आवश्यक असते आणि म्हणून या प्रशासकीय यंत्रणेचा भाग म्हणून वारी नियोजनाच्या बाबतीमध्ये शासन स्तरावर माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली एक समिती असते, ज्याच्यामध्ये मुख्यमंत्री स्तरावर जे काही निर्णय घ्यायचे असतात आणि सर्व मंत्रिमंडळातले संबंधित जिल्हा मंत्रिमंडळातले मंत्रीगण, त्या त्या जिल्ह्याचे पालकमंत्री, मंत्री, आमदार, खासदार, सर्व लोकप्रतिनिधी त्याच्यामध्ये समावेश असतो त्यांचा. आणि ह्या पालखी सोहळ्याचे जे विश्वस्त असतात, पालखी सोहळा प्रमुख आणि त्यांचे विश्वस्त हे त्या बैठकीमध्ये आणि वारकऱ्यांचे पण काही प्रतिनिधी असतात आणि ज्याच्यामधून वारीच्या नियोजनामध्ये काय काही अडचणी आहेत, काय काय केला काय करायला पाहिजे, अपेक्षा काय आहेत, मागच्या वर्षी काय चुकलं, यावर्षी काय त्याचा दुरुस्त करतील किंवा नवीन काय करतो आहोत आपण, या सगळ्याचं एक नियोजन होतं आणि त्याच्यानुसार मग प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ज्या ज्या जिल्ह्यामधून पालखी जाते त्या जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्याची एक नियोजन समिती असते. त्याच्यामध्ये जिल्हाधिकारी, संबंधित पोलीस विभागाचे SP, पोलीस अधीक्षक, महापालिकेमध्ये असतील तर महापालिकेचे आयुक्त, त्यातले शहरामधले पोलीस कमिशनर आणि त्यांचे अधिकारी, या सर्वांचा समावेश असतो. आणि प्रत्येक उपविभागीय स्तरावर प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली अशी एक कमिटी असते ज्याच्यामध्ये तहसीलदार आणि BDO त्यांचा समावेश होतो आणि ग्राम पातळीवर सुद्धा अशा प्रकारची एक समन्वय समिती ठेवली जाते. म्हणजे वेगवेगळ्या पातळीवर प्रशासकीय दृष्ट्या जे जी काही कामं करायची आहेत त्याच्यामध्ये समन्वय राखावा आणि कामाची गुणवत्ता पण तपासली जावी आणि त्याचं नियोजन चांगल्या प्रकारे झालं आणि अंमलबजावणी पण चांगली व्हावी यासाठी या वेगवेगळ्या प्रकारच्या समित्या कार्यरत असतात. पालखी मार्गांची सुरक्षितता सगळ्यात महत्त्वाचा विषय असतो आणि त्यामुळे शासनानं पालखी मार्गाची स्वतंत्रपणे निर्मिती केली, त्यासाठी मग जमिनीचं संपादन करण्यात आलं आणि पालखी मार्गाच्या नियोजनावर मग या रस्त्यांचं रुंदीकरण, 4-4 पदरी रस्ते तयार केले गेले, दुतर्फा त्याचं झाडी लावण्यात आली आणि वारकऱ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन जे काही उपाययोजना करायच्या होत्या त्या करण्यात आल्या. आता दरवर्षी जेव्हा वारी सुरू होते त्याच्या अगोदर किमान 3 महिन्यापूर्वी या सर्व जो काही कामं चाललेली आहेत त्याचा आढावा घेण्यात येतो आणि या सर्व जे काही मार्ग आहेत याचं ड्रोनद्वारे शूटिंग करण्यात येतं आणि ड्रोनद्वारे त्याचं सर्वेक्षण केल्यानंतर ज्या ठिकाणी अडचणी आहेत, जिथं मार्गाची दुरुस्ती करणं गरजेचं आहे, जिथं पूल किंवा इतर काही धोकादायक असे काही कामं चालू असतील तर त्या ठिकाणी वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी ज्या ज्या काही उपाययोजना करायच्या त्या उपाययोजना केल्या जातात. याचं प्रेझेंटेशन दिलं जातं ज्याच्यामध्ये संबंधित पोलीस अधिकारी, जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक होते आणि वारकऱ्यांचे विश्वस्त म्हणजे त्या दोन्ही पालखी सोहळ्याचे विश्वस्त त्याला हजर असतात आणि त्यामुळं पालखी मार्ग आणि मुक्कामाची ठिकाणं या ठिकाणी जे जे काही इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे ज्याला काही पायाभूत सुविधा त्यांना द्यायच्या आहेत या प्रत्येक गोष्टीचा उपयोग केला जातो. मग रस्त्याच्या दुरुस्तीबरोबर नवीन रस्ते, गावाकडून येणारे रस्ते, रस्त्याच्या कडेला असणाऱ्या सोयीसुविधा, टॉयलेट्स असतील, विसाव्याच्या ठिकाणी वारकऱ्यांच्या

0: मुक्कामाच्या दृष्टीनं त्या ठिकाणी असणारे ग्राउंड कसं असावं, त्या ठिकाणी पुरेशी शौचालय कशी असावीत, किंवा जर आपल्याला टेम्पररी शौचालय निर्माण करायचं असेल ते कुठे असावीत वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टीचा पूर्णपणे बारकाईनं एकदा पुन्हा एकदा त्याचा आढावा घेतला जातो. आणि ज्या ज्या ठिकाणी समजा मग गतवर्षी जर काही अडचणी आल्या असतील किंवा काही नवीन तुम्हाला जर काही मागणी करायची असेल किंवा नवीन जर आपल्याला काही सुविधा निर्माण करायची असतील त्याही बाबतीमध्ये एक सर्वकष विचार केला जातो आणि संबंधित यंत्रणेला मग ते काम सोपवलं जातं. आता पालखी मार्गाचा विकास करण्याचं काम EWD मार्फत, MSRDC मार्फत वगैरे केलं जातं आणि ती मंडळी मग या सर्व कामामध्ये व्यवस्थितपणे ते काम पूर्ण करतात आणि त्याचा आढावा, त्याचा रिव्ह्यू घेतला जातो. याच्यामध्ये ते काम वेळेत पूर्ण होईल याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्याची असते. पालखी मुक्कामाच्या ठिकाणी ज्या ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये मुक्कामाचे ठिकाण आहेत किंवा विसाव्याचे ठिकाण आहेत त्या ठिकाणची पण व्यवस्था फार महत्वाची असते. मुळामध्ये जेव्हा वारकरी तिथं जातात ते चालून दमलेले असतात, थकलेले असतात आणि त्यामुळे तिथं गेल्यानंतर मुक्कामाच्या ठिकाणी त्यांची झोपण्याची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, शौचालयांची व्यवस्था, त्यांच्या रात्रीच्या सुरक्षिततेच्या बाबतीमधली सर्व व्यवस्था याचं नियोजन प्रशासन जसं करतं त्याच्याबरोबर स्थानिक जे गावकरी असतात, सरपंच असतात, ग्रामपंचायतीचे सदस्य असतात, इतर सेवाभावी संस्था असतात त्याही मोठ्या प्रमाणावर मदत करत असतात. आणि त्याच्यामुळं एकूणच पंढरपूर म्हणजे पुण्यापासून आळंदी देहूपासून निघालेली ही वारी पंढरपूरपर्यंत पोहोचेपर्यंत या सर्व ठिकाणी मुक्काम असतील किंवा विसाव्याची ठिकाणं असतील त्या सर्व ठिकाणाची व्यवस्था हा एक फार मोठा नियोजनाचा भाग आहे आणि त्यासाठी या यंत्रणा निश्चितपणे कार्यरत असतात.
1: श्रोतेओ, आषाढी वारी म्हणजे केवळ धार्मिक सोहळा नाही तर लाखो नागरिकांच्या सहभागातून साकार होणारं एक मोठं सार्वजनिक व्यवस्थापनाचं उदाहरण आहे. वारीच्या नियोजनाची सुरुवात अनेक महिने आधी केली जाते. पालखी मार्ग, मुक्कामाची ठिकाणं, वारकऱ्यांची संख्या, वाहतूक व्यवस्था आणि आवश्यक सुविधा यांचा अगदी बारकाईनं अभ्यास केला जातो. आणि याच संदर्भात आजच्या दिलखुलास कार्यक्रमातनं आपण माहिती जाणून घेत होतो आणि ही माहिती आपल्याला देत होते पुण्याचे माजी जिल्हाधिकारी आणि यशदाचे महासंचालक डॉक्टर सुहास दिवसे सर. मात्र विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद पुढील कार्यक्रमासुद्धा असाच सुरू राहणार आहे. तेव्हा भेटूयात दिलखुलास कार्यक्रमामध्ये सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार.

103 मेगाहर्ट्ज एफएम ध्वनी लहरींवर आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. श्रोतेहो 7:40 झालेत. ऐकूया सुगम संगीत कार्यक्रमात. ऐकूया सुगमन कल्याणपूर यांच्या स्वरात मंगेश पाडगावकर यांची गीतरचना, संगीत श्रीनिवास खळे यांचं आहे.

करी। आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत। आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे। आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा। अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा।

0: विकसित भारत जी राम जी, जिसमें हर ग्रामीण को मिलेगी साल में 125 दिन रोजगार की गारंटी और काम वही जो ग्राम पंचायत कहे। विकसित भारत जी राम जी, गांव बढ़ेगा तभी देश बढ़ेगा। ग्रामीण विकास मंत्रालय, भारत सरकार द्वारा जनहित में जारी।
1: आरोग्य हीच खरी संपत्ती आणि या संपत्तीची काळजी घेण्यासाठी
2: मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
1: 100 बेडेड सह अत्याधुनिक सुविधा,
2: सर्व उपचार सेवा, मॅमोग्राफी आणि सर्व मेडिकल स्पेशालिटी एकाच छताखाली।
1: WCL, CGHS, रेल्वे, PMJY आणि ESIS संलग्न सुलभ उपचार सुविधा उपलब्ध, कारण इथे प्रत्येक रुग्ण आपल्या कुटुंबाचा एक भाग आहे।
2: आजच भेट द्या मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल,
1: विश्वासाचे ठिकाण,
2: आरोग्य याची खात्री। मानवटकर हॉस्पिटल।
3: आकाशवाणी चंद्रपूर केंद्राच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती करण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न असतो।
4: आमचे सगळे कार्यक्रम प्रत्यक्ष चंद्रपूर केंद्रावरून आपण ऐकत असतातच, मात्र त्यासोबतच आमच्या आकाशवाणी चंद्रपूर या यूट्यूब चॅनल वरूनही हे कार्यक्रम आपण ऐकू शकता।
3: त्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि केव्हाही कुठूनही आमचे कार्यक्रम ऐका।
4: सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरला फॉलो करा
3: आकाशवाणी चंद्रपूर।

0: लक्षात ठेवा. आताच आपण सुरेश भटांची गीते रचना ऐकलीत. गायक आणि संगीतकार होते सुरेश श्रीधर फडके.
1: मानवटकर कॉलेज ऑफ नर्सिंग आणि फार्मसी घोटपेट चंद्रपूर. नर्सिंग आणि फार्मसी क्षेत्रात उज्ज्वल करिअर साठी आजच प्रवेश घ्या. बीएससी नर्सिंग, जीएनएम नर्सिंग, पोस्ट बेसिक बीएससी नर्सिंग, डी फार्मसी, बी फार्मसी. डी फार्मसी पूर्ण केलेल्यांना बी फार्मसी दुसऱ्या वर्षात थेट प्रवेशाची सुविधा. अनुभवी शिक्षक, आधुनिक लॅब आणि क्लिनिकल ट्रेनिंग, शिष्यवृत्ती आणि करिअर मार्गदर्शन. संपर्क 9

0: 4444 शिक्षणातून यशाकडे जाऊया मानवटकर कॉलेजकडे.
1: दहावी झाली, बारावी झाली, आता पुढे काय?
2: आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, नाहीतर तू तुझं पाय.
0: बहुतेक विद्यार्थी दुसऱ्यांच्या सांगण्यावरनं किंवा माझे मित्र आहे म्हणून करिअर निवडतात आणि मग रिग्रेट फील करतात.
3: प्रत्येक विद्यार्थी युनिक आहे. योग्य मार्गदर्शन मिळालं तर भविष्य बदलू शकतं.
0: प्रत्येक फील्ड मध्ये अपॉर्च्युनिटी तर भरपूर आहे, गरज आहे योग्य गायडन्स आणि प्रॉपर प्लॅनिंगची.
3: तेव्हा रविवारी सकाळी 7:40 जरूर ऐका कार्यक्रम
4: करिअरच्या नव्या दिशा.
5: श्रोते हो, रोजच्या धावपळीत थांबून स्वतःसाठी 2 काढूया
6: आणि याच साठी येतोय एक आगळा वेगळा मनाला स्पर्श करणारा कार्यक्रम
5: चालता बोलता.
6: रस्त्यावर चालताना,
5: कॉलेजच्या परिसरात,
6: बाजारात किंवा चौकात
5: आम्ही भेटणार आहोत
6: थेट तुम्हाला.
5: काही हलक्या फुलक्या गप्पा,
6: काही रंजक प्रश्न
5: आणि तुमच्या मनात दडलेलं आवडतं गाणं,
6: तुमची गोष्ट,
5: तुमचा आवाज
6: आणि तुमचंच गाणं
5: ऐकत रहा आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्राहून.
6: दर सोमवारी सकाळी 10:30 कार्यक्रम
5: चालता बोलता.
4: आकाशवाणी चंद्रपूर केंद्राच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती करण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न असतो.
7: आमचे सगळे कार्यक्रम प्रत्यक्ष चंद्रपूर केंद्रावरून आपण ऐकत असतातच, मात्र त्यासोबतच आमच्या आकाशवाणी चंद्रपूर या यूट्यूब चॅनल वरूनही हे कार्यक्रम आपण ऐकू शकता.
4: त्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि केव्हाही कुठूनही आमचे कार्यक्रम ऐका.
7: सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरला फॉलो करा
4: आकाशवाणी चंद्रपूर.

0: घ्या चहा. साखर कमी ठेवली आहे बरं का?
1: अग आता 50 वर्ष झालीत, अजूनही माझी आवड लक्षात ठेवतेस का?
0: आवड नाही हो, सवय झाली आहे तुमची.
1: अगं आठवतंय का, पहिल्यांदा तू मला चहा दिला होतास तेव्हा तुझा हात कापत होता.
0: हो तर, आणि तुम्ही इतके गंभीर वाटलो, खूप रागीट असणार.
1: राग तर अजूनही येतोच ग.
0: हो पण आता माहिती आहे, तेही माझ्यावरचं प्रेमच आहे.
1: हो खरे, पण खूप काही बदललंय. पण एक गोष्ट नाही बदलली.
0: काय हो?
1: तुझी साथ.
0: आणि तुमचीही.
2: वेळ बदलली, वर्षे बदलली, पण सहवास मात्र बदलला नाही. सहवासाची सून पावले. दर रविवारी सकाळी ठीक 10:30 जरूर ऐका आमची नवी मालिका सहवासाची सोनं पावले.

आज त्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं या महान अभिनेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या गाजलेल्या गीतांचा आनंद घेऊया.

0: बदला बदला सवय बदला.
1: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
0: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते जाणकार बना सतर्क रहा.
2: हॅलो
3: हॅलो फरमाइश.
2: हॅलो
3: हॅलो आपली आवाज.
2: मलाही फोन करायचा आहे. मलाही फोन करायचा आहे.
3: कुठे?
2: हॅलो फरमाइश आणि हॅलो आपली आवड या कार्यक्रमात.
3: वा छान.
2: अरे पण कुठे आणि फोन नंबर?
3: 07172

0: 5 4 6 3 4 या फोन नंबरवर.
1: आता वेळही सांगून दे.
0: प्रत्येक मंगळवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत फोन करायचा. महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या मंगळवारी हॅलो फरमाईश हिंदी चित्रपटातील गीत आणि दुसऱ्या आणि चौथ्या मंगळवारी हॅलो आपल्या म्हणजे मराठी चित्रपट गीतांची आवड आपण कळवू शकतो.
1: अरे वा, मग ते गाणं ऐकायचं कधी तेही सांगून दे.
0: सांगतो ना, प्रत्येक गुरुवारी सकाळी 11:30 ते 12 या वेळेत.
1: हॅलो,

0: श्रोते हो, रोजच्या धावपळीत थांबून स्वतःसाठी दोन क्षण काढूया.
1: आणि याच साठी येतोय एक आगळा वेगळा मनाला स्पर्श करणारा कार्यक्रम,
0: चालता बोलता.
1: रस्त्यावर चालताना,
0: कॉलेजच्या परिसरात,
1: बाजारात किंवा चौकात
0: आम्ही भेटणार आहोत
1: थेट तुम्हाला.
0: काही हलक्या फुलक्या गप्पा,
1: काही रंजक प्रश्न
0: आणि तुमच्या मनात दडलेलं आवडतं गाणं,
1: तुमची गोष्ट,
0: तुमचा आवाज
1: आणि तुमचंच गाणं
0: ऐकत रहा आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्राहून.
1: दर सोमवारी सकाळी 10:30 कार्यक्रम
0: चालता बोलता.
2: आकाशवाणी चंद्रपूर केंद्राच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती करण्याचा आमचा सातत्यानं प्रयत्न असतो.
3: आमचे सगळे कार्यक्रम प्रत्यक्ष चंद्रपूर केंद्रावरून आपण ऐकत असतातच, मात्र त्यासोबतच आमच्या आकाशवाणी चंद्रपूर या यूट्यूब चॅनेलवरूनही हे कार्यक्रम

0: पण ऐकू शकता.
1: त्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि केव्हाही कुठूनही आमचे कार्यक्रम ऐका.
0: सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरला फॉलो करा.
1: आकाशवाणी चंद्रपूर.

श्रोते हो, हिंदी चित्रपट संगीत आपण एकत आहात आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून. ठीक आठ अजून 30 मिनिटांनी राष्ट्रीय मराठी बातम्या पुणे केंद्रावरून सहक्षेपित होतील. त्यानंतर 8:40 पायी वारी पंढरीची आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. सुरुवातीला ठीक 8:30 राष्ट्रीय मराठी बातम्या.

आकाशवाणी मंजिरी गानू आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधानांच्या हस्ते 20 राज्यांमधल्या 75 पुनर्विकसित अमृत रेल्वे स्थानकांचं लोकार्पण, तसंच हायड्रोजनवर चालणाऱ्या देशातल्या पहिल्या रेल्वेगाडीचा आरंभ, मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल्वे प्रकल्पाबाबत भारत आणि जपान यांच्यातील चर्चेत समाधानकारक प्रगती, परराष्ट्र मंत्रालयाचा खुलासा, महाराष्ट्रात मतदार याद्यांच्या पुनरीक्षण प्रक्रियेला 10 दिवसांची मुदतवाढ, अमेरिकेकडून

इराणवरील हल्ल्यांच्या व्याप्तीत वाढ आणि वेस्ट इंडिजचे दिग्गज क्रिकेटपटू सर गॅरी सोबर्स यांचं निधन. आता सविस्तर बातम्या. अमृत भारत योजनेअंतर्गत पुनर्विकसित करण्यात आलेल्या देशाच्या 20 राज्यांमधल्या 75 अमृत रेल्वे स्थानकांचं काल संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरस्थ प्रणालीद्वारे लोकार्पण करण्यात आलं. अमृत भारत स्थानक योजना ही जगातली सर्वात मोठी स्थानकांच्या पुनर्विकासाची योजना असून 1,570 कोटी रुपयांहून अधिक खर्चासह हे काम करण्यात आलं आहे. काल लोकार्पण झालेल्या 75 स्थानकांमध्ये महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यातील बारामती आणि बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा या रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. विकास भी विरासत भी म्हणजेच विकासासोबत वारशाचंही जतन हे सूत्र ठेवून या स्थानकांमध्ये प्रवाशांसाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देतानाच त्यातून स्थानिक संस्कृती वारसा आणि स्थापत्यकलेचंही दर्शन घडेल अशा पद्धतीनं या स्थानकांचा पुनर्विकास करण्यात आला आहे. याच कार्यक्रमात पंतप्रधानांच्या हस्ते 2 नव्या रेल्वेगाड्यांना हिरवा झेंडा दाखवला तसंच जवळपास 5,500 कोटी रुपयांच्या रेल्वे आणि रस्ते पायाभूत सुविधांचंही उद्घाटन करण्यात आलं. तत्पूर्वी हरियाणात जिंद इथं काल सकाळी पंतप्रधानांनी देशातल्या पहिल्या हायड्रोजनवर चालणाऱ्या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला. ही रेल्वे जिंद ते सोनीपत या मार्गावरून धावणार आहे. ही गाडी रचनेपासून ते निर्मितीपर्यंत पूर्णपणे भारतात तयार करण्यात आली आहे. त्यामुळे ही रेल्वेगाडी मेक इन इंडियाचं उत्तम उदाहरण असल्याचं पंतप्रधान यावेळी बोलताना म्हणाले. तर देशातली पहिली हायड्रोजन चलित रेल्वे हे एक ऐतिहासिक यश असल्याचं केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. या रेल्वेत हायड्रोजनचं रुपांतर वाफेत होत असल्यामुळे ती धावताना होणारं कार्बन उत्सर्जन शून्य आहे. यामुळे भारत आता हायड्रोजनवर चलित रेल्वेगाड्या चालवणाऱ्या मोजक्या देशांच्या गटात सामील झाला आहे. मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल प्रकल्पाबाबत भारत आणि जपान यांच्यात सुरू असलेल्या वाटाघाटींमध्ये समाधानकारक प्रगती होत असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. समाज माध्यमावरील एका पोस्ट संदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी हा खुलासा केला. जपान भारताला E20 श्रेणीतील ट्रेन पुरवणार आहे, मात्र ती 2030 सुरुवातीलाच उपलब्ध होईल. सध्या हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचं बांधकाम वेगानं सुरू आहे. या प्रकल्पाचा पहिला टप्पा 2027 कार्यान्वित होईल असंही जयस्वाल यांनी नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांना बुलेट ट्रेनच्या कामातील प्रगतीबाबत माहिती देताना सांगितलं. येत्या सोमवारपासून सुरू होत असलेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काल नवी दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत संसदेच्या आगामी अधिवेशनाच्या व्यूहरचनेबाबत चर्चा करण्यात आली. दरम्यान या पावसाळी अधिवेशनाच्या अनुषंगानं सरकारनं उद्या राजकीय पक्षांच्या गटनेत्यांची बैठक बोलावली आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरळीतपणे चालावं यासाठी सहकार्य करण्याचं आवाहन सरकारकडून राजकीय पक्षांना केलं जाण्याची शक्यता आहे. संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या 20 13 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सध्या 3 पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात आज ते भारत बांगलादेश सीमेजवळील जुमागाच इथल्या सीमा सुरक्षा दलाच्या चौकीला भेट देणार आहेत. या भेटीवेळी ते बीएसएफ जवानांशीही संवाद साधणार असून प्रहरी संमेलनाला संबोधित करतील. तसंच ते वृक्षारोपण मोहिमेत सहभागी होण्याबरोबरच बीएसएफशी संबंधित विविध विकासकामांचं उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी काल टालिन इथं एस्टोनियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्गस साखना यांची भेट घेतली. या भेटीत दोन्ही नेत्यांनी व्यापार गुंतवणूक डिजिटल परिवर्तन सायबर सुरक्षा आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान यासारख्या क्षेत्रात भारत इस्टोनिया सहकार्य वाढवण्याच्या विविध मार्गांविषयी चर्चा केली. भारत युरोपीय महासंघ यांच्यातील मुक्त व्यापार कराराच्या वाटाघाटी अंतिम निष्कर्षाप्रत पोहोचल्यानंतर आता नवीन संधी निर्माण करण्याबाबतही त्यांनी आपले दृष्टिकोन मांडले. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज पुण्यात 138.1 किलोमीटर लांबीच्या 3 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचं भूमिपूजन करण्यात येणार आहे. पुणे विभागातील वाहतूक व्यवस्था अधिक गतिमान आणि सुरक्षित करण्याच्या उद्देशानं या प्रकल्पांचं काम हाती घेण्यात येत आहे. हे महामार्ग पूर्ण झाल्यानंतर पुणे अहिल्यानगर सोलापूर आणि औद्योगिक पट्ट्यांमधील संपर्क अधिक वेगवान

0: होण्याबरोबरच प्रवासाचा वेळ आणि इंधनाची बचत होण्यास मदत होणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्रातील मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रिया अर्थात एसआयआरला 10 दिवसांची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे बीएलओ अर्थात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी 29 जुलैऐवजी 8 ऑगस्टपर्यंत गृहभेटी करू शकतील. प्रारूप मतदार याद्या 5 ऑगस्टऐवजी 17 ऑगस्टला प्रसिद्ध होतील. त्यावर 16 सप्टेंबरपर्यंत दावे आणि हरकती दाखल करता येतील. हे दावे आणि हरकती 15 ऑक्टोबरपर्यंत निकाली काढल्यानंतर 19 ऑक्टोबर अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. इस्रायलनं गाझापट्टीत एका प्रेतयात्रेवर केलेल्या हवाई हल्ल्यात किमान 7 जणांचा मृत्यू झाला तर 22 जण जखमी झाले. नुसरत निर्वासित छावणीतील आवदा रुग्णालयानं या हल्ल्यात 7 जणांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. याबाबत इस्रायली सैन्याकडून कोणतीही त्वरित प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलेली नाही. होर्मुझच्या समुद्रधुनीवरून सुरू असलेला संघर्ष अधिक तीव्र झाला असून अमेरिका आणि इराण यांनी काल पश्चिम आशियातील परस्परांच्या पायाभूत सुविधा आणि लष्करी ठिकाणांना लक्ष्य करून आणखी हल्ले केले. इराणची लष्करी क्षमता आणखी कमकुवत करण्याच्या उद्देशानं हल्ल्यांची व्याप्ती वाढवत सलग 7व्या दिवशी विशेषतः पूल आणि ऊर्जा प्रकल्पांना लक्ष्य करून हल्ले केल्याचं अमेरिकेच्या सेंट्रल कमांडकडून सांगण्यात आलं. अमेरिकेनं काल रात्री केलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये इराणच्या दक्षिण भागातील होर्मोझगन प्रांतातील पूल उद्ध्वस्त झाल्याचं इराणच्या सरकारी दूरचित्रवाणी वाहिनीनं म्हटलं आहे. मेक्सिकोच्या दक्षिण किनारपट्टीलगतच्या भागाला काल 7.4 तीव्रतेचा भूकंपाचा जोरदार धक्का बसला. या भूकंपामुळे तूर्त तरी कोणत्याही नुकसानीचं वृत्त नसल्याचं मेक्सिकोच्या राष्ट्राध्यक्ष क्लॉडा शिनबॉम यांनी आपल्या समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. सुनामीचा धोका लक्षात घेता खबरदारीच्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या असून नागरिकांनी समुद्र किनाऱ्यांवर जाऊ नये असा सल्लाही त्यांनी दिला आहे. टोकियो इथं सुरू असलेल्या जपान बॅडमिंटन खुल्या स्पर्धेत महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत PV सिंधू हिची लढत आज चीनच्या चेन युफेईशी होणार आहे. उपांत्यपूर्व फेरीतल्या कालच्या सामन्यातून जपानच्या नोझोमी ओकुहारा हिनं माघार घेतल्यामुळे PV सिंधूनं अंतिम 4 खेळाडूंच्या उपांत्य फेरीत धडक मारली. फिफा विश्वचषक स्पर्धेत फ्रान्स आणि इंग्लंड यांच्यात आज मियामी स्टेडियमवर 3रा क्रमांकासाठीचा सामना खेळला जाणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार 5:30 हा सामना सुरू होईल. वेस्ट इंडिजचे दिग्गज क्रिकेटपटू सर गारफील्ड तथा गॅरी सोबर्स यांचं काल वृद्धापकाळानं निधन झालं. ते 89 वर्षांचे होते. अष्टपैलू खेळाडू असलेल्या सोबर्स यांनी 1954 ते एप्रिल 1974 या आपल्या कारकिर्दीत 93 कसोटी सामने खेळले. यात त्यांनी 8,032 धावा केल्या. कसोटी क्रिकेटमध्ये त्यांनी 235 बळी घेतले होते. क्रिकेटमधील उत्कृष्ट खेळाडू असा नावलौकिक असलेल्या सर गॅरी सोबर्स यांचा क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिजला मानाचं स्थान मिळवून देण्यात मोलाचा वाटा होता. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधानांच्या हस्ते 20 राज्यांमधल्या 75 पुनर्विकसित अमृत रेल्वे स्थानकांचं लोकार्पण, तसंच हायड्रोजनवर चालणाऱ्या देशातल्या पहिल्या रेल्वेगाडीचा आरंभ, मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल्वे प्रकल्पाबाबत भारत आणि जपान यांच्यातील चर्चेत समाधानकारक प्रगती, परराष्ट्र मंत्रालयाचा खुलासा, महाराष्ट्रात मतदार याद्यांच्या पुनरीक्षण प्रक्रियेला 10 दिवसांची मुदतवाढ, अमेरिकेकडून इराणवरील हल्ल्यांच्या व्याप्तीत वाढ आणि वेस्ट इंडिजचे दिग्गज क्रिकेटपटू सर गॅरी सोबर्स यांचं निधन. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोतेहो, सकाळचे 8:40 झाली आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम लगेचच
2: आकाशवाणी प्रसारित करीत आहोत. पायी वारी पंढरीची या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचा आकाशवाणी वृत्तांत. आज आपण ऐकणार आहोत तरडगाव ते फलटण दरम्यानच्या पालखी सोहळ्याविषयी. निवेदन अजय गिजरे आणि श्रेया गोलीवडेकर. तंत्रसहाय्य वरिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक दयानंद भगत. सादर करते प्रवीण कुलकर्णी. ही आकाशवाणी सातारा केंद्राची निर्मिती आहे.

0: श्रुतः रामकृष्ण हरी नाम तेचे रूप रूप तेचे नाम नामा रूप भिन्न नाही नाही संतदेवांनी म्हटल्याप्रमाणे नामात आणि रूपात तादात्म्यता दर्शवणारी ही वारी आळंदीहून निघालेल्या भक्तांचा हा महामेळा जस जसा पंढरपूरकडे सरकत जातो तस तसा तो अधिकाधिक विठ्ठलमय होऊन जातो. माऊली माऊली हा एकमेकांना संबोधण्याचा मंत्र तर रामकृष्ण हरी हा जपो मंत्र या दोन मंत्रांनी सारं भारावलेलं वातावरण वारीचा हा प्रचंड ओघ आणि या मंत्रांनी घुमून राहिलेले हे वातावरण हे सारं न्याहाळताना विठू माऊलीच साक्षात या साऱ्यांसोबत विराजमान आहे. हा सारा मेळाच एक विठ्ठल आहे आणि पुन्हा तोच माऊलीच्या ओढीनं पुढं नेतोय आणि चालतोय आहे असा भास व्हावा.
1: तरळगावहून फलटणसाठी पालखीनं प्रस्थान ठेवलं. दरम्यान निंबोरे इथं दुपारच्या विसाव्यासाठी पालखी विसावली असता उन्हाबरोबरच पावसाच्या सरींनी सुद्धा हजेरी लावली, त्यामुळं वातावरण उल्लसित झालं.
2: नमस्कार माऊली. नमस्कार. श्रीराम गावंडे आमची कानिफनाथ महाराज दिंडे बुलढाणा बुलढाण्यावरून आळंदी आणि आळंदीवरून पंढरपूर आणि पंढरपूरवरून परत बुलढाणा
3: एखादा अभंग

0: धन्यवाद रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी।
1: श्रोतेहो दिनांक 17 रोजी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीनं तरडगावहून फलटणसाठी प्रस्थान ठेवलं. दरम्यान आदल्या दिवशी लोणंदहून निघाल्यानंतर चांदोबाचा लिंब या ठिकाणी उभं रिंगण सोहळा पार पडला. अत्यंत मनोहारी डोळ्यांचं पारणं फेडणारा हा क्षण वारकऱ्यांनी मनात साठवून ठेवला आणि पालखीसोबत पुढच्या प्रवासाची ऊर्जाही त्यांना मिळाली. उभं रिंगण पार पडल्यानंतर अश्वजा मार्गावरून धावतात ती पावन माती कपाळी लावण्यासाठीही लगबग उडाली. या उभ्या रिंगणाचं अधिक वर्णन करतायत संस्थानचे कर्णेकरी बल्लाळेश्वर वाघमारे.
2: श्रोते हो, वारीमध्ये निंबोर्णे या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत. पालखी स्थळी बल्लाळेश्वर गुणशंकर वाघमारे हे कर्णेकरी आहेत, तर त्यांच्याशी आपण बोलतो आहोत. तर थोडस आपण त्यांच्याकडून चांदोबाचा लिंब या ठिकाणी जे उभरिंगण होतं त्याचं एक वर्णन त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत आणि कर्णेकरी म्हणून त्यांची काय जबाबदारी आहे ते पण थोडंसं आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. नमस्कार माऊली.
3: नमस्कार. जय हरी रामकृष्ण हरी.
2: आता काल तुम्ही चांदोबाचा लिंब इथलं रिंगण अनुभवलं असेल,
3: अनुभव
2: त्याचं वर्णन आमच्या श्रोत्यांसाठी सांगा.
3: रिंगणाचा असा अनुभव आहे की माऊलींचा जो अश्व आहे ते पुढं 27 नंबर दिंडी असती, त्या 27 नंबर दिंडीपासून चोपदार जे असतात माऊलींच्या पालखी सोहळ्याचे ते चोपदार ओळी करत येतात. ओळी केल्याच्या नंतर मध्ये कोणी चप्पल बूट हे कोणी काढायचं नसतं, मग त्याच्यानंतर देवाच्या रथापर्यंत ओळी करत जातात आणि रथाच्या मागं बी ओळी होतात. रथाच्या मागं ओळी झाल्या की त्याच्यानंतर टाईमनुसार माऊलींचा अश्व पहिला जरी पटक्याचा जो झेंडा आहे भोपळे दिंडी म्हणून तो सोडला जातो. म्हणजे याचा अर्थ माऊलींचा

0: अश्व आता येणार आहे थोड्या वेळात, आणि त्याच्यानंतर थोड्या वेळात माऊलींचा अश्व धावायला लागतो. उभ्या रिंगणाचं महत्व असं आहे की साक्षात माऊलींना तो घोडा प्रदक्षिणा मारतो रथाला, आणि रथाला प्रदक्षिणा मारून त्या घोड्याचं स्वागत होतं. त्याला हार गाठले जातात, त्याला माऊलींच्या पादुका बसले पेढे किंवा काय खाऊ असेल तो प्रसाद सगळा दिला जातो, आणि त्याच्यानंतर परत पुढे घोडे सोडले जातात. घोडे सोडल्याच्या नंतर हे उभं रिंगण संपलं जातं.
1: साधारण हा सोहळा किती वेळाचा असतो?
0: साधारण हा सोहळा आल्यातले झाला तर एक तासाचं नियोजन असतं सगळं. त्याच्यानंतर आरती असती, आरती आली की सोहळा पुढे सरकतो.
1: आता हा काल किती वाजता सोहळा संपन्न झाला असं म्हणूया आपण?
0: 3:30-4 दरम्यान संपन्न झाला,
1: आणि
0: त्याच्यानंतर पालखी तरडगावला मुक्कामी ठिकाणी आली.
1: आता तुमच्याकडे कर्णेकरी म्हणून पण जबाबदारी आहे, तर ती काय आहे ते पण ऐकायचंय.
0: कर्णा म्हणजे ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचा कर्ण आहे, हा संपूर्ण पितळाचा कर्ण आहे, आणि ही आमची माऊलीच्या मंदिरात ही जी सेवा करण्याची आहे ही चौथी पिढी आहे. माझी दोन्ही मुलं आळंदी दत्ता आरती करतात, मी इथं आहे, वडील आहे तिथं. मला नाही म्हणलं तरी आता 2005 वारी करतोय, आणि वारीच्या रस्त्यानी जो कर्णा असतो तो कर्णा हा माऊलीचा वाजवला जातो. ह्याच्यामध्ये 20 ज्या वेळेला टेकतात पालखी त्यावेळेला भजन चालू असतं साईडनी, ज्ञानोबा तुकाराम ह्या भजनात. ज्या वेळेला माऊलींची पालखी 20 टिकती त्यावेळेला तो कर्णा होतो, की आता सगळे वारकरी शांत होतात. मग ज्याचे कोण नाश्त्याला कोण भाकरी काय जे आणलंय गठुडं, भाविक लोक गावातली लोक जे आणून देतात ते संपूर्ण खातात. खाल्ल्याच्या नंतर मग पहिला कर्णा होतो. मग पहिला कर्णा झाला म्हणजे काय, वारकरी सज्ज होतात, चला आता आपल्याला निघायचंय. मग दुसऱ्या कर्ण्याला वारकरी दिंडी देऊन थांबतात जाग्याव, त्यांची पिशवी घेऊन त्यांच्या वगैरे सगळं सज्ज राहतात, टाळ घेऊन पताका घेऊन सगळे सज्ज राहतात. दुसऱ्या कर्णाला घोडे काढले जातात, आणि तिसऱ्या कर्ण्याला देवाचं प्रस्थान होतं. म्हणजे पुढच्या 20 करता आपण माऊलींना प्रस्थान करत असतो. हे नित्यक्रम रोजचा चालू असतो. ज्या वेळेला माऊलींची संध्याकाळी समाज आरती असती, समाज आरती म्हणजे काय, समाजाच्या समोर महाआरती, त्याच्यामध्ये भक्त करण्यामध्ये आरती ज्ञान राजा महाकैवल्य केजा ही संपूर्ण आरती करण्यामध्ये म्हणली जाते तोंडाने. याला काय मशीन नाही काही नाही, हे तोंडाने म्हणतो आम्ही. आणि त्याच्यानंतर निळोबरायांनी रचलेली प्रपंचरत्न सर्व ही भोगून दाखली, अनशापासून देहबुद्धी हारिली, वैराग्याची निष्ठा प्रकटून दाखवली, ही जगद्गुरु तुकाराम महाराजांची आरती नंतर म्हणली जाते. आणि त्याच्यानंतर समाज आरती संपली जाते. मग प्रत्येक जण ज्याच्या तंबूमध्ये रावटीमध्ये जाऊन आराम करतो. दुपारतीच्या वेळेला बी कर्णा होतो, सकाळी पहाटची आरती असते, पहाटच्या आरतीच्या वेळेला बी आधी कर्णा होतो आणि मग पहाटची आरती. हा जो नित्यक्रम आहे आळंदीपासून ते पंढरपूर, पंढरपूरपासून ते परत आळंदीपर्यंत परतीचा प्रवास म्हणतो त्याला. हे संपूर्ण हा महिना कालावधी हा सतत माऊलींच्या जयघोषामध्ये चालत असतो. जय हरी, रामकृष्ण हरी.
1: धन्यवाद माऊली, ही सगळी माहिती दिल्याबद्दल. रामकृष्ण हरी.

संत सोयराबाई म्हणतात, नाही भेदाचे ते काम पळोनी गेले क्रोध काम. वारी म्हणजेच एक तपश्चर्या आहे, ती सुद्धा पुन्हा पुन्हा दरवर्षी करायची. आषाढ महिना लागताच ओढ लागते विठू दर्शनाची, आस लागते वारीची.

0: नवविधा भक्तीचा प्रत्यय आणून देणारी ही वारी. कोणी न बोलावता, कोणी न सांगता पावलं आपसुक वारीच्या वाटेवर एकत्र येतात. संसाररूपी सारी बंधनं गळून पडतात आणि माऊली या एकाच बंधनानं जोडलं जाऊन अध्यात्मात चिंब भिजतात, नाहून निघतात. वर्षभराची ऊर्जा आनंद त्यांना इथंच गवसतो, तोच पुन्हा पुन्हा येण्यासाठी भाग पाडतो.
1: कमलाकर अंकुशे,
2: नारायण मोहोळकर,
3: जगदीश रांदळ,
2: लातूरहून आलो माऊली.
4: किती वर्ष करताय वारी?
2: 8 वर्ष झालं.
4: तुमच्या ही सायकल आहे, तुम्ही कोण कोण आलाय बरोबर?
5: जवळ जवळ मला 10-15 वर्ष झाले वारी करतोय. एक वारी चुकली नाही आतापर्यंत. आपल्याला घडत त्याच्या जीवावर चालतो.
4: वारी केल्यामुळे काय वाटत तुम्हाला, काय मिळत?
5: मला आनंद मिळतो, एवढा आनंद मिळतो, मुक्त होतो या वारी मध्ये. घरचा कुठला विचार येत नाही ना, काय नाही मागचा पुढचा काय नाही विचार येत. सुख शांती ह्याच्यातच,
2: आत्म्याला शांती आहे तर सगळं शांती आहे. 11 महिने शांती राहणार झाली आत्म्याला.
4: वर्षभरासाठी ऊर्जा मिळते तुम्हाला. भजन एखादं म्हणताय?
6: मनात भरली पंढरी, मनात भरली पंढरी, जाईन म्हणते माहेरी, जाईन म्हणते माहेरी, या पांडुरंगाच्या दरबारी बाई हसत नाचत, या पांडुरंगाच्या दरबारी बाई हसत नाचत. डोळ्यात भरला ज्ञानोबा, डोळ्यात भरला ज्ञानोबा, मुखात भरला तुकोबा, मुखात भरला तुकोबा, ए मनात भरला विठोबा बाई हसत नाचत, मनात भरला विठोबा बाई हसत नाचत.
0: या वारीमध्ये गेली 40 वर्ष माऊलींच्या नैवेद्य सेवेमध्ये कार्य करणाऱ्या गयाबाई निळे यांच्याशी आम्ही संवाद साधला. त्यावेळी त्या म्हणाल्या,
7: माझं नाव गयाबाई शिवाजी निळे आणि मी परभणी जिल्ह्यातून आलेली आहे. पण इथं मला 40 वर्ष झालं ही सेवा मी करीते. गावाचं नाव महापुरी. आम्हाला वारी आली की आनंद वाटतो आणि प्रत्येक तळाव आम्ही स्वयंपाक करतो. आम्हाला ही आवड आहे.
4: वय किती तुमचं?
7: 70.
4: कुठं कुठं थांबलं जातं?
7: येताना ह्याच्यातून निघालं पंढरपुरातून, ती आपलं वाकरी, वाकरी झाली मग हे बाकीची गावं चालू.
4: वाकरी नंतर कुठल्या कुठल्या टप्प्यावर असा तळ असतो जेवणाचा?
7: फलटणला असतं, जेजुरीला असतं, दुपार जाताना मुकाम असतं, येताना दुपार असते, असं असतं जे.
4: बर,
7: तर माऊलीच्याच पालखीत असतो मग बाकीच्या दिंड्या किती हजारो लाखो आहेत.
4: आणि इतके वर्ष झालं तुम्ही करताय, कसं वाटतंय तुम्हाला?
7: आनंद वाटतं. कधी आता हे मुकाम हे असे ध्यानात येते तर हया वारी 2 महिने म्हणता मग सगळं आठवत, मुकाम आठवतेत, कधी जाईन कधी नाही सगळं आनंद डोळे भरून येतात. असं रडा येत. आमच्या जोडीदारनी येत, कोणला 4 वर्ष झालं, कोणाला 10 वर्ष झालं, कोणाला मयाहून आणखीन 50 वर्ष झालं असं. एक मयासारखेच आहे जोडीदारी. आणि दर्शन आम्हाला एकादशीच्या दिशेने येते पांडुरंगाच्या, आणि मोकळं दर्शन असतं आम्हाला.
4: आणि जेव्हा ही पालखी माघारी फिरते तेव्हाचं नियोजन कसं असतं?
7: तेव्हा तर 2000 लोकांचं जेवण आहे. आता आम्हीच करतो.
4: असंच पालखी माघारी जाते तेव्हा असंच नियोजन?
7: एवढे नसतेत लोक.
4: आता साधारण किती लोकांचं जेवण बनवता तुम्ही?
7: आता आम्ही 500, 1000, 1500 म्हणजे मग आपले कसे की हे तंबूवाले, रथवाले, बैलवाले मग ह्याला जेवण आम्ही करतो.
4: आणि यात तुम्हाला आनंद आहे?
7: आनंद आहे.
4: जोपर्यंत व्यवस्थित शरीर चालते तोपर्यंत ही सेवा अखंड राहते.
7: तुमच्या पाठीशी आशीर्वाद आहे. आता काय सांगा, मुलीचा मग काय झालं नाही मला.
4: होय होय,
7: माऊलीचा आपल्याला उपकार
4: आहे.
7: राणी म्हणतो अशा वयात बाई करी ती.
4: रामकृष्ण,
7: रामकृष्ण हरी, रंगा माऊली.
8: माऊली नमस्कार. रामकृष्ण हरी.
9: रामकृष्ण हरी. माझं नाव ज्ञानेश्वर नंदकुमार क्षीरसागर. आमच्या दिंडी सोहळ्याचं नाव केदारनाथ दिंडी सोहळा. इनाम पाटडीची आहे आपल्या सातारा जिल्ह्यातली. रथाच्या मागे आमचा 134 नंबर आहे दिंडीचा. वारी करतोय मी. मला आता जवळजवळ आता हे 13वं वर्ष आहे.
8: तर एखादं भजन कुठलं तरी सादर करणार?
9: हा सर.

0: तो आता आमच्या संप्रदायात शेवटच्या गडव्याला चाल दुसरी असते. तू का म्हणे माझे हे की सर्व सुख पाहिना श्रीमुख पाहिना श्रीमुख आवडीने आवडीने आवडीने तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर हेची ध्यान हेची ध्यान हेची ध्यान.
1: आजच्या 21व्या शतकातील वारीकडे बघताना 13व्या शतकात ज्यांनी विश्वाच्या कल्याणाचं पसायदान मागितलं त्यांनी दिलेल्या मार्गावरून आणि मंत्रासोबत आज वैश्विक वाटचाल होऊ लागली आहे. मानवजातीच्या कल्याणाच्या हेतूसाठी परमोच्च आनंदाच्या निधानासाठी उपदेशासाठी सुरू झालेली ही वारी आज स्वतःच एक चालतं बोलतं विद्यापीठ होऊन गेली आहे. वाणीपेक्षा कृतीतून काही घडवणारी.
2: श्रद्धा 17 तारखेला फलटण इथं विसावलेला हा वैष्णवांचा मेळा विठुरायाच्या ओढीनं पुढे सरकतोय. फलटणचा मुक्काम संपवून आज विडणी पिंपळद निंबळक फाटा असे साताऱ्यातील टप्पे पार करत जिल्ह्यातल्या शेवटच्या बरड या ठिकाणी तो विसावेल. सातारकरांचा भावपूर्ण निरोप घेऊन बरड येथील मुक्कामानंतर सातारा जिल्ह्यातून पालखी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करेल. पुढील वर्षी पुन्हा माऊलींच्या भेटीच्या आस घेऊन आपण पुन्हा भेटूच. तोपर्यंत आपल्या सगळ्यांचा निरोप घेतो.
1: रामकृष्ण हरी.

0: आपण ऐकत होतात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचा आकाशवाणी वृत्तांत पायीवारी पंढरीची. आज यामध्ये तरडगाव ते फलटण दरम्यानच्या पालखी सोहळ्याविषयी आपण ऐकलेत. निवेदन केलं होतं अजय गिजरे आणि श्रेया गोलीवडेकर यांनी. तंत्रसहाय्य होतं वरिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक दयानंद भगत यांचं आणि सादरकर्ते होते प्रवीण कुलकर्णी. ही आकाशवाणी सातारा केंद्राची निर्मिती होती.
1: आणि हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
2: आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून आम्ही बोलत आहोत.
3: पीएम जय अब गरीबों की जय बन गई है.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: बदला बदला सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?

0: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.
1: आरोग्य हीच खरी संपत्ती आणि या संपत्तीची काळजी घेण्यासाठी
2: मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
1: 100 बेडेड सह अत्याधुनिक सुविधा,
2: सर्व उपचार सेवा, मॅमोग्राफी आणि सर्व मेडिकल स्पेशालिटी एकाच छताखाली.
1: WCL, CGHS, रेल्वे, PMJAY आणि ESIS संलग्न सुलभ उपचार सुविधा उपलब्ध, कारण इथे प्रत्येक रुग्ण आपल्या कुटुंबाचा एक भाग आहे.
2: आजच भेट द्या मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल,
1: विश्वासाचं ठिकाण,
2: आरोग्याची खात्री. मानवटकर हॉस्पिटल.

0: घ्या चहा. साखर कमी ठेवली आहे बरं का?
1: अगं आता 50 वर्ष झालीत, अजूनही माझी आवड लक्षात ठेवतेस का?
0: आवड नाही हो, सवय झाली आहे तुमची.
1: अगं आठवतंय का, पहिल्यांदा तू मला चहा दिला होतास तेव्हा तुझा हात कापत होता.
0: हो तर. आणि तुम्ही इतके गंभीर वाटलो, खूप रागीट असणार.
1: राग तर अजूनही येतोच ग.
0: हो पण आता माहिती आहे, तेही माझ्यावरच प्रेमच आहे.
1: हो खरे, पण खूप काही बदललंय. पण एक गोष्ट नाही बदलली. हा
0: काय हो?
1: तुझी साथ.
0: आणि तुमचीही.
2: वेळ बदलली, वर्षे बदलली, पण सहवास मात्र बदलला नाही. सहवासाची सोन पावले दर रविवारी सकाळी ठीक 10:30 जरूर ऐका आमची नवी मालिका सहवासाची सोन पावले.
3: पीएम जय अब गरीबों की जय बन गई है.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: मानवटकर कॉलेज ऑफ नर्सिंग आणि फार्मसी घोटपेठ चंद्रपूर. नर्सिंग आणि फार्मसी क्षेत्रात उज्ज्वल करिअर साठी आजच प्रवेश घ्या. बीएससी नर्सिंग, जीएनएम नर्सिंग, पोस्ट बेसिक बीएससी नर्सिंग, डी फार्मसी, बी फार्मसी, डी फार्मसी पूर्ण केलेल्यांना बी फार्मसी दुसऱ्या वर्षात थेट प्रवेशाची सुविधा. अनुभवी शिक्षक, आधुनिक लॅब आणि क्लिनिकल ट्रेनिंग, शिष्यवृत्ती आणि करिअर मार्गदर्शन. संपर्क 9049111444. शिक्षणातून यशाकडे जाऊया मानवटकर कॉलेजकडे.
2: श्रोतेहो, आता विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: रहा है विकसित भारत जी राम जी, जिसमें हर ग्रामीण को मिलेगी साल में 125 दिन रोजगार की गारंटी और काम वही जो ग्राम पंचायत कहे। विकसित भारत जी राम जी, गांव बढ़ेगा तभी देश बढ़ेगा। ग्रामीण विकास मंत्रालय, भारत सरकार द्वारा जनहित में जारी।
1: श्रोते आत्तसपर्णा ज्योत्सना हर्डीकर आणि अनुपमा देशपांडे यांच्या स्वरात घोळात घोळ ह्या चित्रपटातील गीत ऐकलत। सुधीर नंदोडे यांचं गीत आणि संगीत अनिल मोहिले यांचं। आता ऐकूया पहिलं प्रेम या चित्रपटातील गीत। शब्द मधुसूदन कालेलकर यांचे आणि संगीत शंकरराव कुळकर्णी यांचं। गायक कलाकार आहेत सुधीर फडके आणि आशा भोसले।

ವಾಚ ಅತ ಅಕ್ಷರಲಿ ಇದು ಮದಿ ಪ್ರೀತ ಜಗಾವೇಗಲಿ.

मन्नडे यांनी गेलेला पाहुणी या चित्रपटातील गीत आपण ऐकलात. देश खेबुडकरांचं गीत आणि संगीत राम कदम यांचं. श्रोतेहो, आता एक गाडी बाकी अनडी या चित्रपटातील शांताराम नांदगावकर यांचं गीत आपण ऐकूया. संगीत अशोक पत्की यांचं आहे आणि गायक आहेत सुरेश वाडकर आणि दिलराज कौर.

रूप पाहत आलोचनी ह्या चित्रपटातील लता मंगेशकर यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत आपण ऐकलं. संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं होतं. श्रोतव आता राम लक्ष्मण यांनी संगीतबद्ध केलेलं दादा कोंडके यांचं गीत आपण ऐकूया. तुमचं आमचं जमलं या चित्रपटातील हे गीत आलंय महेंद्र कपूर आणि सहकाऱ्यांनी.

क्रमपणे क्लाट आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावर 103 मेगाहर्ट्स FM ध्वनी लहरींवर आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. आता प्रसारित आहोत श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम गीत सरिता.

श्रोते हो नमस्कार. गीतसरिता कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो आजच्या कार्यक्रमात आपण सुरुवातीला नटरंग ह्या चित्रपटातील गीत ऐकणार आहोत आणि हे गीत ऐकायचं आहे वरुड नाका इथून महेंद्र सरकटे, विजया सरकटे, मिलिंद स्वराज वानखेडे, तसंच जांबवरून दुर्गादास जोशी, गंगाधर गजानन, संजय आशीष, पृथ्वीराज आणि साध्वी जोशी या श्रोत्यांना.

0: जात
1: लगीत
0: लगीत लगीत दत्ता दर्शनला आणि जायात आणि जायात जायात
1: आम्ही येणार.
0: अरे आनंद पोटात माझ्या काय वाडीला
1: आहा.
0: अरे आनंद पोटात माझ्या औदमपूर
1: नरसोबाची वाडी राहिली.
0: अरे आनंद पोटात माझ्या. अरे बाबा गाणगापूर
1: हा तिकडे जाऊया आपलं.
0: अरे आनंद

श्रोत्या, आत्ताच आपण झुंज या चित्रपटातील रघुनाथ सलोखे आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील गीत ऐकलं. जगदीश खेबुडकरांचं गीत आणि संगीत राम कदम यांचं. आणि हे गीत ऐकायचं होतं म्हैसवाडी मलकापुरीतून शत्रुघ्न धाडे वाल्मिक निनाजी स्वप्नील अजय खिरोडकर या श्रोत्यांना. त्यासोबतच घाटंजी इथून सर्वेश शर्वरी शोभा सानवी सपना लीना भारती आरती बंटी आणि समस्त गवई परिवार या श्रोत्यांना. आता ऐकूया विश्वविनायक ह्या चित्रपटातील गीत श्रीधर फडके यांच्या स्वरात. गीतरचना आहे नितीन आखवे यांची आणि हे गीत ऐकायचं आहे पाळदी खुर्द तालुका धरणगाव इथून संजय पाटील शैलाबाई नरेंद्र शेखर सुवर्णा आणि मनू पाटील. त्यासोबतच माजलगाव तालुका इथून नारायण चिरके चंपाबाई राहुल कृष्णा अक्षय करण आणि समर्थ उमरे या श्रोत्यांना.

सुधीर फडके आणि आशा भोसले यांच्या सरात गदिमठ गुळकरांचं गीत आपण ऐकत आहात. लाखाची गोष्ट या चित्रपटाला संगीत सुधीर फडके यांचं होतं आणि हे गीत ऐकायचं होतं एम आय डी सी चंद्रपूरवरून सारिका ठाकरे, दुर्गा ठाकरे, बबनराव गणेश, तुळसा आणि धर्माजी मुळे या श्रोत्यांना. बरं, तर श्रोते हो, आजचा गीतसरिता हा आपल्या आवडींच्या गीताचा कार्यक्रम संपवून आपला निरोप घेतोय. पुन्हा आपण भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

0: गीतसरिता हा श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून. श्रोतेहो, सकाळचे ठीक 11 वाजलेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम हॅलो डॉक्टर. आजच्या कार्यक्रमात हृदयाच्या आजाराचे दिसणारे आणि न दिसणारे लक्षण या विषयावर हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रदीप वर्घनी यांची हेमा बहादे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहोत. तांत्रिक सहाय्य आहे किशोर वसाके आणि राजन देशभ्रतार यांचं. सादर करते उमेश दुपारे.
1: पीएम जय अब गरीबों की जय बन गई है.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा. आकाशवाणी चंद्रपूर सादर करत

0: श्रोते हो नमस्कार. हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमात मी हिमा तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आज धावपळीच्या स्पर्धेच्या युगात हृदयाचे आजाराचं वाढतं प्रमाण आपल्याला दिसत आहे. श्रोते हो, या हृदयाच्या आजाराचे काही लक्षणं अशी असतात जे आपल्याला दिसतात आणि आपल्याला कळतं देखील की कुठेतरी आपल्याला या हृदयाचा आजार सुरू झालेला आहे किंवा काही त्रास त्याचा होतो आहे. पण काही लक्षणं अशी असतात श्रोते हो, आपल्याला दिसत नाही, त्यामुळे डायग्नोसिस करायला वेळ लागतो आणि मग पुढे कुठेतरी धोका संभवतो. अशाच विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी आज आपण आपल्या आकाशवाणी स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेले आहे हृदयरोग तज्ञ डॉक्टर प्रदीप वर्घने सरांना. सर हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमात आपलं अगदी मनापासून स्वागत आहे. नमस्कार.
1: नमस्कार मॅडम, धन्यवाद.
0: सर आज आपण बघतो आहोत की हृदयाचे आजार बरेच वाढलेले आहे, याचं वाढतं प्रमाण आपल्याला दिसत आहे आणि मला वाटतं वयाचं देखील कुठे बंधन नाही असं दिसत आहे, म्हणजे कमी वयातही हे आजार झालेले बघतो आहोत आपण. तर सर हे हृदयाचे आजार जे आहेत ते नेमके कोणते आहेत?
1: आता हृदयाचे आजार मॅम हे वयानुसार आणि वयोगटानुसार बदलत जातात. म्हणजे समजा एक लहान मुलगा आहे तर त्याला हृदयाच्या आजार होऊ शकतात किंवा त्याच्या हृदयामध्ये ज्याला आपण चिर किंवा होल म्हणू शकतो. समजा एखादी मिडल एज्ड आहे तर त्याच्यामध्ये हार्ट अटॅक किंवा हार्टच्या ब्लॉकेजशी रिलेटेड आजार होऊ शकतात. समजा एज जास्त झालेला आहे तर त्याच्यामध्ये हार्टचे वॉल खराब होणारे आजार म्हणजे डिजनरेटिव्ह वल्व्युलर हार्ट डिसीज सोबत ब्लॉकेजचे आजार. सोबत जसं जसं एज वाढत जातं तसं तसं कोलेस्ट्रॉल वाढणं, डायबिटीज वाढणं, ब्लड प्रेशर वाढणं, त्याच्यामुळे हार्टवर येणारे प्रेशर, त्यामुळे हार्ट फेल्युअर किंवा अचानक ठोके वाढण्याचे आजार, अरिथमिया, त्याच्यानंतर हार्टमध्ये इन्फेक्शन होण्याचे काही लोकांमध्ये चान्सेस असतात. काही लोकांमध्ये हार्टच्या सभोवताली पाणी जमा होतं. काही लोकांमध्ये हार्टमध्ये ट्यूमर किंवा कॅन्सर पण राहू शकतो. तर हार्टमध्ये वेगवेगळ्या टाईपचे आजार होतात. जनरली आपल्याला असं वाटतं की बा हार्टचे आजार म्हणजे हार्ट अटॅक किंवा हार्ट फेल्युअर किंवा कार्डियाक अरेस्ट, पण तसं नाहीये. याचा खूप मोठा म्हणजे नाही म्हटलं तरी वेगवेगळे टाईपचे पकडले तरी 100 टाईपचे हार्टचे आजार राहू शकतात.
0: अच्छा. तर सर हे जे हृदयाचे आजार आहे हे होण्याचं नेमकं कारण काय सांगता येईल?
1: नेमकं कारण हे आजारानुसार बदलत जाऊ शकतं. जसं मी तुम्हाला सांगितलं की बा आता लहान मुलांमध्ये आहे तर त्याच्यामध्ये काही आईशी रिलेटेड फॅक्टर राहू शकतात किंवा उशिरा होणारं लग्न किंवा जेनेटिक प्रॉब्लेम्स हे राहू शकतात. जनरली मिडल एज आणि 20+ जे आजार आपण बघतोय आजकाल तर त्याच्यामध्ये आपली लाईफस्टाईल किंवा मेटाबॉलिक फॅक्टर खूप महत्वाचे आहेत. लाईफस्टाईल म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आता कॉम्पिटिशनचं युग आहे, धकाधकीचं जीवन आहे. योग्य वेळेवर न झोपणे, योग्य आहार न घेणे, योग्य व्यायाम न करणे, मेंटल स्ट्रेस जास्त वाढून जाणे, कुठे ना कुठे तरी व्यसनांच्या आहारी जाणे, वर्क लाईफ बॅलन्स आपण ज्याला म्हणतोय तो मेंटेन न होणे आणि कुठे ना कुठे तरी मानसिक अस्वस्थता किंवा मानसिक आजार, त्याचा पण ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल, डायबिटीज, थायरॉइड या मेटाबॉलिक फॅक्टरशी जुडून अजून त्याचं मोठ्या प्रमाणात रूप होऊन हार्ट अटॅक किंवा हार्टशी रिलेटेड ब्लॉकेज किंवा हार्ट फेल्युअर किंवा हृदयाचे ठोके वाढणे या सगळ्या त्याचा कंबाईन इफेक्ट होऊन यापैकी काहीतरी आजार होण्याचे चान्सेस राहू शकतात.
0: अच्छा. सर हे जे हृदयाचे आजार आहे हे अनुवांशिक देखील असू शकतात का?
1: हो, अनुवांशिक पण असू शकतात. जसे आपण बघतो की बा कधी कधी असं भरपूर वेळा आपण व्हिडिओ क्लिप्स पण बघितल्या की बा एखादी व्यक्ती नाचत होता, डान्स करत होता आणि अचानक तो पडला, कार्डियाक अरेस्ट झाला आणि तो ऑन स्पॉट त्याचा मृत्यू झाला. तर कधी कधी हे असे जे आजार असतात तर याला आपण आमच्या भाषेमध्ये एचओसीएम म्हणजे हायपरट्रॉफिक ऑब्स्ट्रक्टिव्ह कार्डिओमायोपॅथी म्हणतो. तर हा जो आहे हा अनुवांशिक आजार आहे. याच्यामध्ये काय होतं, हृदयाचे ठोके अचानक वाढून जातात कारण हृदयाची साईज ऑलरेडी मोठी झालेली असते एका चेंबरची. ते कधी आपल्याला लक्षात येत नाही कारण तसा त्रास त्या व्यक्तीला एवढा झालेला नसतो, त्यामुळे ते कधी त्याचं निदान होत नाही. पण हा अनुवांशिक आजार राहू शकतो. काही आजार अजून जे आहे जे हार्टशी ठोके वाढण्याशी रिलेटेड आहेत ते अनुवांशिक राहू शकतात. काही कोलेस्ट्रॉलचे प्रकार आहेत जे अनुवांशिक राहू शकतात. भरपूर सारे लहान मुलांमध्ये जे प्रॉब्लेम्स आहेत जसं डाऊन सिंड्रोम म्हणा, पटाऊ सिंड्रोम म्हणा, असे भरपूर सारे आजार आहेत जे क्रोमोझोमशी रिलेटेड आहेत. तर त्यामुळे अनुवांशिकपणा आहे, त्याच्यात नक्की जेनेटिक्स इन्वॉल्व आहे आणि फॅमिलियल दोन्ही फॅक्टर्स राहू शकतात.
0: अच्छा. सर आजच्या या हॅलो डॉक्टर कार्यक्रमात आपण हृदयाच्या आजार

0: त्याचे दिसणारे लक्षण आणि न दिसणारे लक्षण या दोन्ही विषयावर आपण आता चर्चा करणार आहोत. तर नेमकी याची जे लक्षणं आहेत ते कोणती आहेत, म्हणजे जे दिसतात आपल्याला?
1: दिसणारी लक्षणे जवळपास सगळ्यांनाच आपल्याला माहित आहे की बाबा दम लागणे, छाती दुखणे, घाबरल्यासारखे वाटणे, घाम येणे, हे सगळ्यांनाच माहित आहे की बाबा ही लक्षणे राहू शकतात. पण दिसणाऱ्या बरोबर न दिसणारी लक्षणं पण खूप महत्वाची.
0: अच्छा.
1: म्हणजे थोडाफार थकवा येणे. आधी जेवढे तुम्ही चालत होते किंवा पायऱ्या चढत होते तुम्हाला दम लागत नव्हता, आता पायऱ्या चढताना दम येत आहे. हात थोडासा जड वाटत आहे किंवा जबडा जड वाटत आहे किंवा हात असा थोडासा दुखल्यासारखा होत आहे, दात खिचल्यासारखे होत आहे, जबडा खिचल्यासारखे होत आहे, हातापार मिनिमम सूज येत आहे किंवा चेहऱ्यावर थोडी सूजन वाटत आहे किंवा मागच्या काही दिवसांमध्ये अचानक वजन वाढत आहे. तर हे जी न दिसणारी लक्षणं आहेत ती खूप जास्त घातक आहेत, कारण याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो. आपण म्हणतो की नाही मागच्या काही दिवसापासून माझी दगदग झाली, प्रवास झाला, काम जास्त झाली, असे काहीतरी आपण त्याला हे एक्सक्युजेस करतो आणि त्याच्यामुळे ती आपल्याला दिसत जरी असली तरी ती न दिसणारी लक्षणे बनवतात.
0: बरोबर. पण जसं आपण बघतो सर की बरेचदा असं घाबरल्यासारखं वाटणं किंवा छातीत जळजळ होणं, हे जे सिम्पटम्स आहे, हे जे लक्षणं आहे, ते ऍसिडिटीचे पण राहू शकतात. तर जेव्हा हा जो त्रास होतो त्यावेळेला नेमक्या तपासण्या वगैरे कोणत्या कराव्यात, म्हणजे कसं कळेल आपल्याला?
1: आता ऍसिडिटी, मस्क्युलर पेन किंवा पॅनिक अटॅक, कार्डियक एन्झायटी ज्याला आपण म्हणू शकतो, हे पण राहू शकतो. याचे चान्सेस पण खूप जास्त असतात. पण आपल्याला जर असा त्रास होत असेल तर कमीत कमी एक वेळ आपण डॉक्टरांचा सल्ला घेऊन ईसीजी करणे किंवा काही रुटीन ब्लड टेस्ट करणे किंवा 2D इको करणे समजा आवश्यकता पडत असेल तर, हे प्रायमरी लेवलच्या ब्लड टेस्ट आणि ईसीजी इको तरी करणं खूप आवश्यक आहे. तुम्हाला वारंवार ऍसिडिटी होते आपण मान्य करू शकतो असं काही नाही, पण एखादी वेळेस ती ऍसिडिटी हार्ट अटॅक पण राहू शकतो. त्यामुळे जरी आपल्याला असं वाटतं की बा नाही हे ऍसिडिटीच आहे, पण तरी पण आपल्याला जर वाटत असेल की बा नाही हे थोडं जास्तच वाटत आहे, त्रास हा कमी होत नाहीये, तर एक वेळ एक ईसीजी जरी काढला आणि एक सल्ला घेतला डॉक्टरांचा, कार्डिओलॉजिस्टचा, तरी आपल्या भरपूर साऱ्या गोष्टीचं वेळेवर निदान होऊ शकतो.
0: अच्छा, थोडं थांबूया, एक कॉल येतोय. हॅलो.
2: हॅलो, दिलीप मांडवकर बोलतो मॅडम. हृदयरोगाचे जे लक्षण आहे, जसं आता चालताना दम लागणे, जिना चढताना दम लागणे, छातीत धडधड करणे, आता हे लक्षणं जसे आहेत हे रुग्णाच्या लक्षात येण्यासारखे लक्षण आहे. पण मला सरांना हे विचारायचं आहे की काही लक्षणं असे पण असू शकते की जे रुग्णांना लक्षात येत नाही पण त्याला रुग्णाला हृदयरोगाच्या सामोरं जावं लागते.
1: मांडवकर साहेब, चांगला प्रश्न आहे तुमचा. न दिसणारी लक्षणे म्हणजे जनरली आपण ज्याला आपण म्हणतो किंवा हातापायर सूज येणे किंवा थोडस घाबरल्यासारखं वाटणे, थोडं चालल्यानंतर दम लागल्यासारखं वाटणे किंवा थकवा आल्यासारखं वाटणे, कधी कधी थोडासा घाम येणे, कधी कधी हृदयाचे ठोके थोडा वेळ करता वाढणे आणि नंतर पुन्हा नॉर्मल होणे, मागच्या काही दिवसापासून वजन वाढत आहे, आपल्याला असं वाटते की बा कदाचित आपलं जेवण जास्त होत आहे किंवा व्यायाम कमी होत आहे त्याच्यामुळे वजन वाढतंय. पण कधी कधी हे होऊ शकतं की बा हे हार्ट फेल्युअरमुळे, म्हणजे हृदयाचं पंपिंग कमी झाल्यामुळे शरीरामध्ये पाणी जमा होत आहे आणि त्याच्यामुळे पण हे राहू शकतं. भरपूर वेळा आपल्याला डायबिटीज असतो किंवा दुसरा काही आजार असला तर आपल्याला असं वाटतं की बा एखाद्या दुसऱ्या आजारामुळे हे लक्षणं राहू शकतात, किंवा आपल्याला कधी पाठीचं दुखणं असतं तर आपल्याला असं वाटतं की बा पाठीतलं दुखणं छातीत येऊ शकतो. त्यामुळे आपल्याला नुसती पाठ दुखली तर आपल्याला असं वाटते की बा ते पाठीतलं दुखणं आहे, हे हार्टशी रिलेटेड नाही. पण कधी कधी पाठीतलं दुखणं पण हे हार्ट अटॅकशी रिलेटेड राहू शकतं. कधी कधी मणक्याचं दुखणं म्हणा किंवा मानेमध्ये दुखत आहे म्हणा किंवा खांदा दुखत आहे म्हणा, तर आपल्याला असं वाटतं की
2: लेफ्ट साईडचा खांदा वगैरे दुखत असला तर
1: हे लक्षण असू शकते का सर? हो, लेफ्ट साईडचा पण राईट साईडचा पण दोन्ही साईडचे खांदे दुखू शकतात हार्टमध्ये. असं नाहीये की बा लेफ्ट साईडचा, लेफ्ट साईडचा जास्त दुखतो पण राईट साईडचा दुखणारच नाही असा काही रूल नाहीये.
2: धन्यवाद
0: सर. जसा यांनी प्रश्न आता जसा विचारला होता आपल्याला, लेफ्ट साईडचा खांदा दुखणं हे देखील एक लक्षण राहू शकतात.
1: म्हणजे जनरली काय होतं की बा हे जे दुखणं आहे ते पसरतं, आमच्या भाषेत त्याला आम्ही रेडिएशन म्हणतो. म्हणजे हे समजा छातीत आलं तर ते खांद्याला, हाताला, जबड्याला, दातांना किंवा पाठीमध्ये हे पसरतं.
0: अच्छा.
1: जशी जशी ड्युरेशन वाढतं म्हणजे कालावधी वाढतो तसं तसं ते वेगवेगळ्या ऑर्गन्समध्ये किंवा वेगवेगळ्या भागामध्ये पसरतं.
0: अच्छा. बरेचदा रुग्ण जेव्हा हृदयाचा त्रास जास्ती जाणवतो डॉक्टरांकडे जातात तेव्हा जसं म्हणण्यात येते की मला थोडं दुखत होतं मग थांबलं मग परत त्रास सुरू झाला, जसं आताच आपण म्हणाला की तो त्रास वाढत असतो, तर काय सांगाल? म्हणजे दोन्ही पण लक्षणं असू शकतात.
1: दोन्ही पण लक्षणं असू शकतात. आता म्हणजे हार्टशी रिलेटेड जे चेस्ट पेन आहे त्याची व्याख्याच अशी केलेली आहे पुस्तकामध्ये की बा हे

0: जे दुखणं आहे हे दुखणं काम केल्याने किंवा एक्सरसाइज केल्याने वाढेल. आणि जर तुम्ही रेस्ट केली किंवा सॉर्बिटेट म्हणजे सबलिंग्युअल जो मॉलिक्यूल आहे आपला जिभेखाली ठेवायचं जे औषध आहे सॉर्बिटेटची गोळी ती घेतल्यानंतर ते कमी होतं. म्हणजे रेस्टनी कमी होतं किंवा सॉर्बिटेटनी कमी होतं.
1: अच्छा.
0: आणि एक्सरसाइज केलं किंवा एक्झर्शन केलं तर ते वाढतं. तर अशी ती त्याची व्याख्याच आहे. त्यामुळे तुम्हाला असं वाटत आहे की बा तुम्ही रेस्ट केली तर दुखणं कमी झालं तर हार्टचं ते नाहीये, असं नाहीये.
1: अच्छा सर, कॉल आलेला आहे, कॉल घेऊया. हॅलो.

0: सारख्याच आहे. त्यामुळे तुम्हाला असं वाटत आहे की बा तुम्ही रेस्ट केली तर दुखणं कमी झालं तर हार्टचं ते नाहीये, असं नाहीये.
1: अच्छा सर, कॉल आलेला आहे, कॉल घेऊया. हॅलो हॅलो डॉक्टर.
2: हॅलो,
1: हा बोला.
2: नमस्कार, मी राजेश कनोजिया बोलतोय वडसेवरून. मी शिक्षक आहे.
1: अच्छा,
2: तर मला थायरॉइड आणि कोलेस्ट्रॉल आहे. कोलेस्ट्रॉल हा 200 घर असतो, तर त्याच्यापासून हृदयाला काही इफेक्ट होऊ शकतो का? थायरॉइडमुळे जो TSH माझा वाढलेला असतो नेहमी, त्यासाठी मला काय काळजी घ्यायची?
0: बघा, थायरॉइड कोलेस्ट्रॉल हे जे आहेत हे मेटाबॉलिक रिस्क फॅक्टर आहेत आणि नक्कीच याचा शॉर्ट टर्म मध्ये नाही पण लॉंग टर्म मध्ये नक्कीच हार्टवर परिणाम होतो. म्हणजे कोलेस्ट्रॉल जर वारंवार वाढत असेल तर हृदयाच्या रक्तवाहिन्यामध्ये ब्लॉकेज बनण्याचे किंवा ज्याला आपण म्हणू शकतो रक्त घट्ट होण्याचे चान्सेस वाढतात.
2: सर, त्याच्यासाठी मला आहारामध्ये काही म्हणजे बदल करावा लागेल? काय करावं लागेल?
0: आहारामध्ये बदल करावा लागेल. तुमचं जर वजन जास्त वाढलेलं असेल तर वजन कमी करण्यावर आपल्याला भर द्यावा लागेल. जरी तुमचं वजन नॉर्मल असेल तरी पण आपल्याला एक्सरसाइज डेली बेसिसवर काही ना काहीतरी करायला पाहिजे. म्हणजे आठवड्यातून कमीत कमी 5 तरी एक्सरसाइज व्हायलाच पाहिजे. कारण आपले जे मार्गदर्शक आहेत WHO, त्यांचं असं म्हणणं आहे की बा कमीत कमी एक नॉर्मल माणसानी 150 तरी आठवड्यातून व्यायाम करायला पाहिजे. तर म्हणजे आपल्याला कमीत कमी जरी आपलं सगळं नॉर्मल आहे, वजन नॉर्मल आहे, ऍक्टिव्हिटी नॉर्मल आहे, सगळं नॉर्मल आहे, तरी पण आपल्याला काही ना काहीतरी ऍक्टिव्हिटी करत राहायला पाहिजे. तुमचं जर वजन वाढलेलं असेल तर वजन ते कमी करायलाच पाहिजे. कोलेस्ट्रॉल नॉर्मल आणण्यासाठी, थायरॉइड साठी पण वजन कमी करणे नॉर्मल आहे. आणि समजा जर ते जास्तच वाढून असेल तर सोबत मेडिसिन्स पण चालू ठेवून डॉक्टरांचा योग्य फॉलोअप पण घ्यायला पाहिजे. औषध तर चालू ठेवायलाच पाहिजे, सोबत आहार, एक्सरसाइज या सगळ्या गोष्टींचा आपल्याला एक कॉम्बिनेशन किंवा समन्वय करायला पाहिजे.
2: धन्यवाद.
1: आपण तपासण्यांकडे आलेलो होतो. मग अशी जसं आपण म्हणालात की इको पहिल्यांदा करण्यात येतं, त्यानंतरचे जे टप्पे आहेत त्याबद्दल आपण काय?
0: आता जनरली आपण आपल्याकडे एखादी पेशंट आला तर त्याचं ECG म्हणा हा पहिला टप्पा असा पकडून चालू. ECG, त्याचं ब्लड प्रेशर, शुगर, हार्ट रेट, ऑक्सिजन मोजणं. त्याच्यानंतर ECG किंवा त्याची लक्षणं जास्त वाढत असेल तर आपण 2D इको म्हणजे एक हार्टची सोनोग्राफी ज्याला सोप्या भाषेत सांगता येते. त्याच्यानंतर पण आपल्याला असं वाटलं किंवा असे काही पेशंट असतात की बा ज्यांचा 2D इको नॉर्मल येऊ शकतो पण त्यांची लक्षणे अशी आहेत की बा ज्यांना हार्ट रिलेटेड ब्लॉकेज असण्याचे चान्सेस जास्त आहेत. जसं ज्यांना काही काम केल्यानंतर दम लागत आहे किंवा काही काम केल्यानंतर छातीत भरून येत आहे, तर त्याच्यासाठी ट्रेडमिल टेस्ट किंवा TMT आपण ज्याला म्हणतो ती टेस्ट उपयोगी ठरू शकते. TMT मध्ये आपण काय करतो की बा पेशंटला ट्रेडमिल मशीनवर धावायला सांगतो आणि तिथे कंटिन्युअसली ECG होत राहतात. सोबत कंटिन्युअसली BP मॉनिटरिंग होतं, पेशंटचा हार्ट रेट त्या ECG वर काय होतोय ते माहित पडतं, ECG मध्ये काही बदल येतात का ते माहित पडतं. पण असं आवश्यक नाहीये की बा इको, TMT, ECG नॉर्मल आहे तर प्रत्येक वेळा हार्टशी रिलेटेड ब्लॉकेज राहणार असेल.
1: सर, जसं आपण लक्षणांसंदर्भात मगाशी बोलत होतो, काही लक्षणं दिसतात काही लक्षणं दिसत नाही, पण बरेचदा काय होतं की ते डायग्नोसिस होत नाही, त्यामुळे काही नंतर धोके संभवू शकतात. हे नेमके धोके कोणते आहेत?
0: धोके आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे की बा हार्ट अटॅकशी रिलेटेड धोके हे सौम्य पासून गंभीर पर्यंत आणि मृत्यू पर्यंत पण जाऊ शकतात. सगळ्यात महत्वाचा धोका तो म्हणजे जो आहे तो आहे हार्ट फेल्युअर. म्हणजे अचानक दम लागणे, एवढा दम लागणे की ऍडमिशनची आवश्यकता पण, किंवा कधी कधी हृदयाचे ठोके अचानक वाढू शकतात किंवा कमी होऊ शकतात, किंवा कधी ब्लड प्रेशर कमी जास्त होऊ शकतं. आणि या सगळ्यांचा कंबाईन इफेक्ट होऊन समजा हा त्रास खूप जास्त मोठ्या प्रमाणात झाला तर मृत्यू पण संभवू शकतो.
1: अच्छा सर, कॉल आलेला आहे, कॉल घेऊया. हॅलो हॅलो डॉक्टर.
2: हॅलो,
1: हा बोला.
2: कापते आहे आजकाल कमी वयात अटॅक का येऊन राहिला?
0: आता हा खूप चांगला प्रश्न आहे. ऍक्च्युली याच्यावर नक्कीच डिस्कशन व्हायला पाहिजे. कमी वयात हार्ट अटॅक येण्याची कारणं जी आहेत, एक तर सगळ्यात महत्वाचं आहे ती लाईफस्टाईलशी रिलेटेड. 15 किंवा 20 जेवढं एक मॉडर्नायझेशन झालेले आहे, मोबाईल सगळ्यांकडे आलेले आहेत, ट्रान्सपोर्टची साधनं वाढलेली आहेत, पण त्याच्यासोबत मेंटल स्ट्रेस म्हणा किंवा झोपण्याचे जे वेळ होते आपले, जेवणाची जे वेळ होते, आहारात मध्ये एक फिक्स पॅटर्न होता आपला की बा आपण वरण भात भाजी पोळी खायचो आणि साधं जेवण घ्यायचो, तो फिक्स पॅटर्न कुठेतरी गेलेला आहे. कारण एवढे सारे डिलिव्हरी ऍप आलेले आहेत, हॉटेल्स आलेले आहेत, बाहेरून जेवण मागवणं एवढं सोपी झालेलं आहे. आणि त्याच्यासोबतच आपल्याला असा आता पॅटर्न राहिलेला नाही की नॉर्मल माणसाची झोपण्याची वेळ 11-12 पर्यंत चाललेली आहे, तर कुठे ना कुठेतरी हे आपलं लाईफस्टाईल चेंज झालेलं आहे. त्याच्यानंतर मानसिक ताणतणाव वाढलेला आहे, कारण प्रत्येक गोष्टीमध्ये एक प्रकारे कॉम्पिटिशन आलेली आहे किंवा एक प्रकारे आपल्याला जे दिसतंय मोबाईलवर TV वर त्याच्यामुळे आपण प्रभावित होत आहोत आणि त्या गोष्टी आपण आपल्या आयुष्यामध्ये कुठेतरी राबवण्याचा प्रयत्न करत आहोत किंवा त्या गोष्टींच्या मागे धावत आहोत. तर हे याच्यामध्ये लाईफस्टाईल पण आहे, त्याच्यानंतर आपला स्ट्रेस पण आहे, आणि त्याच्यानंतर एक दुसरी गोष्ट ती म्हणजे फिजिकल एक्सरसाइज.

0: जे शारीरिक काम होती म्हणजे आता जास्तीत जास्त 20-25 वर्ष आधी सगळ्या लोकांची कामं हे काही ना काहीतरी शेतातली कामं म्हणा किंवा मशीन्स एवढ्या आलेल्या नव्हत्या. लोक सायकलिंग करत होते किंवा कुठे ना कुठेतरी पैदल चालण्याचा प्रकार होत होता. तर शारीरिक श्रम पण कुठे ना कुठेतरी कमी होत चाललेला आहे. त्यामुळे पण हे जे आहे एक वजन वाढणे, कोलेस्ट्रॉल वाढणे, थायरॉइड होणे, शुगर हे आजार वाढत चालले आणि याचा कंबाईन इफेक्ट होऊन अजून हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलेलं आहे. सोबतच व्यसन करण्याचं प्रमाण जे आहे ते यंग लोकांमध्ये आजकाल खूप वाढलेलं आहे आणि त्याचा कुठे ना कुठेतरी यंग एज हार्ट अटॅक वर पण परिणाम होता. म्हणजे स्मोकिंग म्हणा, इव्हन ड्रग्स म्हणा, तंबाखू खर्रा, तर आपलं कुठे ना कुठेतरी या गोष्टींमुळे पण हे तरुणांमध्ये हार्ट अटॅकचा परिणाम प्रभाव जो आहे तो वाढत चाललेला आहे आणि यंग एज हार्ट अटॅक वाढत चाललेला आहे. म्हणजे आता मी बघतोय की 35व्या वर्षी एंजियोप्लास्टी होणं आता हे खूप कॉमन झालेलं आहे. म्हणजे 35व्या वर्षी एंजियोप्लास्टी झालं तर आता मला आश्चर्य वाटत नाही.
1: हॅलो हॅलो डॉक्टर बोला.
2: हृदय निरोगी ठेवण्यासाठी काय केलं पाहिजे?
0: आता हृदय निरोगी करण्यासाठी सगळ्यात पहिले तर आपल्याला आवश्यक आहे किंवा सेल्फ अनालिसिस, आपलं शरीर कसं आहे किंवा आपली दिनचर्या कशी आहे किंवा आपल्याला काय रिस्क फॅक्टर्स आहेत किंवा आपले काही फॅमिलियल किंवा जेनेटिक रिस्क फॅक्टर्स आहेत, आपलं सध्याची दिनचर्या कसं आहे, आपल्या जेवणाचा एक पॅटर्न कसा आहे, म्हणजे आपण आठवडाभर किंवा महिनाभर कशा प्रकारचं जेवण घेतोय, जास्त तेलकट पदार्थ होत आहेत का किंवा जास्त बाहेरचं जेवण होतंय का किंवा जंक फूड होतंय का, त्याच्यावर आपण विचार करायला पाहिजे. आपला स्ट्रेस लेवल किती आहे आणि आपली झोपेची क्वालिटी कशी आहे, या सगळ्या गोष्टींचा आपण सेल्फ अनालिसिस करून मग आपण ठरवायला पाहिजे की आपल्यासाठी काय सुटेबल आहे. म्हणजे समजा मी म्हटले की बा तुम्ही हे करा, हे प्रत्येक तुमच्यासाठी सुटेबल नसेल, तर त्यामुळे प्रत्येकाला आपले शरीर आणि आपली प्रकृती आणि आपलं कामाचा पॅटर्न, आपलं झोपेचं पॅटर्न या सगळ्या गोष्टीनुसार आपलं काम करायला पाहिजे आणि त्याच्यानुसार काळजी घ्यायला पाहिजे.
1: तपासण्यासंदर्भात आपण खूप छान सांगितलं, यावर उपचार पद्धती नेमकी कशी करावी?
0: आता उपचार पद्धती आपल्या लक्षणांवर डिपेंड आहे, आपल्याला कुठला आजार आहे त्याच्यावर पण डिपेंड आहे. उपचार पद्धतीमध्ये सगळ्यांना जसं माहित आहे की औषधं तर आहेतच, म्हणजे रक्त पातळ करण्याची औषधं म्हणा, कोलेस्ट्रॉल कमी करणारी औषधं म्हणा, किंवा तुम्हाला बीपी, शुगर, थायरॉइड आहे त्याच्यानुसार असणारी औषधं म्हणा. त्याच्यानंतर समजा उपचार पद्धती उपचार करताना आपल्याला असं आढळलं किंवा काही ब्लॉकेजेस आहेत तर त्याच्यामध्ये तीन ऑप्शन असतात. म्हणजे एकतर ब्लॉकेज औषधांनी होऊ शकतात किंवा त्याची एंजियोप्लास्टी होऊ शकते किंवा ते बायपास करावं लागतं म्हणजे ओपन हार्ट सर्जरी करावं लागू शकतं, किंवा एखादी ब्लॉकेजेस खूप जास्त असेल ज्याला एंजियोप्लास्टी बायपास नाही करता येते मग त्याला पुन्हा औषधांनी आपण देऊ शकतो. समजा वॉल्वशी रिलेटेड काही प्रॉब्लेम आहे तर वॉल्वशी रिलेटेड पण आपण ओपन हार्ट सर्जरी किंवा कॅथेटर रिलेटेड म्हणजे जशी एंजियोप्लास्टी सारखे प्रकार असतात त्याच्या टाईपचे किंवा बलून वॉल्व फुगवणे या गोष्टी पण आहेत. त्याच्यानंतर काही काही लोकांचे ठोके अचानक वाढून जातात तर त्याला आम्ही अरिदमिया म्हणतो. तर अरिदमिया समजा असेल तर एकतर औषधे म्हणजे ओरल मेडिसिन्सनी समजा कमी होत नसेल तर आपण त्याही पेशंट्समध्ये ऑपरेशन करू शकतो किंवा आधी काही टेस्ट करू शकतो ज्याला होल्टर टेस्ट म्हणतात किंवा इलेक्ट्रोफिजिओलॉजिकल स्टडी म्हणतात. आणि असे काही पेशंट्स असतात ज्यांचे वारंवार ठोके वाढतात, कमी होतात, पुन्हा वाढतात.
1: सर थोडं थांबूया, एक कॉल येतोय.
0: येस
1: हॅलो हॅलो डॉक्टर.
2: हॅलो
1: बोला.
2: नमस्कार.
1: नमस्कार
0: नमस्कार मॅडम.
2: हा मला हे विचारायचं होतं की एंजियोप्लास्टी झाल्यानंतर म्हणजे करावी लागते का परत?
0: नाही मॅडम, इव्हन खूप रेग्युलर चेकअप आवश्यक आहे.
2: तर माझं एंजियोप्लास्टी म्हणजे 6 वर्षापूर्वी झालं आहे.
0: ओके,
2: मला काही त्रास नाही आहे.
0: पण एंजियोप्लास्टी, बायपास, वॉल्वशी रिलेटेड प्रॉब्लेम किंवा ऑपरेशन हे जेव्हा होतं तेव्हा जनरली रक्त पातळ करण्याच्या गोळ्या किंवा बीपी मेंटेन करण्याच्या गोळ्या किंवा हार्ट रेट मेंटेन करण्याच्या गोळ्या किंवा हार्टशी पंपिंग नॉर्मल ठेवण्याच्या गोळ्या चालू असतात. त्या गोळ्या जर आपण रेग्युलरली लॉंग टर्म एखाद्या कार्डिओलॉजिस्ट किंवा एखाद्या योग्य तज्ज्ञाच्या सल्ल्याने चालू ठेवल्या तर आपल्याला रिपीट एंजियोप्लास्टी करण्याचे चान्सेस फार कमी असतात. भरपूर वेळा काय होतं की अशा लोकांची रिपीट एंजियोप्लास्टी होते ज्यांना जे लोक गोळ्या बंद करून टाकतात किंवा त्यांचं कोलेस्ट्रॉल लेवल, शुगर लेवल वाढलेलं असते, त्यांचं त्याच्याकडे लक्षच नसतात. 2 वर्षाआधी 3 वर्षाआधी दिलेल्या गोळ्या चालू ठेवतात, कोणालाच दाखवत नाही, चालूच ठेवतात. ते म्हणत की आम्ही गोळ्या चालू ठेवल्या तरी पण मग एंजियोप्लास्टी का झाली, कारण त्याची कारणं जी शरीरामध्ये जमा होत होती, कोलेस्ट्रॉल वाढत होतं, बीपी वाढत होतं, शुगर वाढत होतं, हार्टचं पंपिंग कमी होत होतं 2D echo मध्ये, त्याच्याकडे आपलं लक्षच गेलं नाही ना, कारण आपण 3 वर्ष कोणाला दाखवलंच नाही, ते असं होऊन गेलं. म्हणजे
2: खूप चांगलं आपण सांगितलं सर, आमच्या शंकेचं निरसन झालं. खूप खूप धन्यवाद सर.
1: तर सर आपण उपचार पद्धती संदर्भात बोलत होतो.
0: बिलकुल. तर उपचार पद्धती बाबतीत जसं आपण म्हटलं की ब्लॉकेजेस असले तर त्याचे पण 4 आपण उपचार योजना आहेत. एक तर कमी ब्लॉकेज असले तर औषधं, एंजियोप्लास्टी, बायपास सर्जरी किंवा जास्तच ब्लॉकेज असेल

0: ज्याला एंजिओप्लास्टी किंवा बायपास काहीच करू शकत नाही तर पुन्हा औषध. समजा वॉलशी रिलेटेड प्रॉब्लेम आहे, म्हणजे वॉल कोणाचा टाईट झालेला आहे, तर त्याच्यामध्ये आपण बलूननी वॉल तो फुगवू शकतो, किंवा वॉल आपण रिपेअर करू शकतो, ते ओपन हार्ट सर्जरी राहू शकतं, किंवा नवीन वॉल टाकू शकतो, मायट्रल वॉल किंवा ट्रायकस्पिड वॉल म्हणा, ऑर्टिक वॉल म्हणा, कुठे म्हणा, त्याच्यातही आता काही नवीन पद्धती आल्यात ज्याच्यामध्ये ओपन हार्ट सर्जरी न करता आपण फक्त डाव्या साईडला एक छोटस होल करू शकतो, पूर्ण ओपन न करणं, त्याला आपण मिनिमम इन्व्हेसिव्ह सर्जरी किंवा की होल सर्जरी म्हणतो. किंवा आजकाल काही ऍडव्हान्स ऑपरेशन आलेले आहेत ज्याच्यामध्ये वॉल पण आपण जसं एंजिओप्लास्टीमध्ये आपण कॅथेटर मधून म्हणजे नळीमधून स्टेंट टाकतो, तसा वॉल पण आपण नळीमधून नेऊ शकतो. त्याला कॅथेटर रिलेटेड ऑपरेशन्स, तावी आणि बाकीचे काही मायट्रल वॉलशी रिलेटेड पण काही आलेले आहेत. तर याच्यामध्ये वेगवेगळ्या ऍडव्हान्समेंट म्हणाल तर मागच्या 10 वर्षात ऍडव्हान्समेंट खूप झालेली आहे हार्टच्या रिलेटेड. म्हणजे अशी भरपूर सारी ऑपरेशन्स होती ज्याच्यासाठी ओपन हार्ट सर्जरी करावी लागत होती, त्या आता ओपन हार्ट सर्जरी न करता आपण नळीच्या द्वारे करत आहोत. म्हणजे त्याच्यामध्ये पेशंटचा खूप जास्त फायदा झालेला. आणि बाकी जे आहेत तर नळीद्वारा करणारे ऑपरेशन्स म्हणजे एंजिओप्लास्टी सारखे किंवा मग ओपन हार्ट सर्जरी.
1: सर, कोणताही आजार म्हटलं की औषधोपचार तर फार महत्वाचा ठरतोच, यात आहार देखील तितकाच महत्वाचा ठरतो. आपण काय सांगाल, जीवनशैली आजची कशी असावी किंवा आहार कसा असावा?
0: जो नॉर्मल आहार आहे, वरण भात भाजी पोळी, हा जास्त याच्यामध्ये आहे कार्बोहायड्रेट जास्त आहे. खरं म्हटलं तर धान्य म्हणा, कडधान्य म्हणा, भाज्या म्हणा, फ्रुट्स म्हणा, याचं प्रमाण मागच्या काही वर्षापासून कमी झालेलं आहे. आणि त्याच्याऐवजी जंक फूड म्हणा, तळलेले पदार्थ म्हणा, किंवा चहा कॉफी किंवा काहीतरी कोल्ड ड्रिंक म्हणा किंवा स्वीट्स म्हणा, याचं आपल्या आहारामध्ये शिरकाव जास्त झाले. आणि त्यामुळे कुठे ना कुठेतरी वरण भात, खिचडी, इडली, सांबार, डोसा हे जे आहार होते ज्याच्यामध्ये प्रोटीन, कार्बोहायड्रेट, फॅट याचं एक संतुलन राहत होतं, जे आपले पारंपरिक आहार होते तो बाजूला राहिलेला आहे. आणि कुठेतरी आपण एक इन्स्टंट एनर्जी प्रकारचा जो आहे, खूप जास्त कार्बोहायड्रेट, खूप जास्त कॅलरीज, तो होणारा आहार कुठेतरी आहे. तर आपल्याला त्याच्यामध्ये कॉम्बिनेशन असं ठेवायला पाहिजे की बा ज्याच्यामध्ये आपल्याला कार्बोहायड्रेट पण मिळत आहे, प्रोटीन पण मिळत आहे आणि फॅट पण मिळत आहे. या सगळ्या तिन्ही गोष्टी आवश्यक आहे. म्हणजे असं नाही की बा फॅट शरीरासाठी आवश्यकच नाहीये, कार्बोहायड्रेट आवश्यकच नाही, फक्त प्रोटीनच पाहिजे आहारामध्ये, असं पण नाही. याचं एक संतुलन असायला हवं. आणि त्याच्यासाठी जो आपला पारंपरिक आहार होत, वरण भात भाजी पोळी, तो कुठेतरी चांगला आहे. सोबत आपण कडधान्य खायचो, घरी भाज्या व्हायच्या, त्याच्यानंतर आपण सलाद, कांदा, निंबू, टमाटर ह्या ज्या गोष्टी होत्या त्या कच्च्या खायचो लहानपणी, बाकी गाजर, बीट या सगळ्या गोष्टी खायचो. या गोष्टी आपल्याला पुन्हा आपल्या आहारामध्ये कुठे ना कुठेतरी आणावं लागेल. आणि ठीक आहे, एखादी दिवशी तुम्ही नक्कीच, मी असं म्हणत नाही की बा तुम्ही 7 दिवस सात्विक आहार करू शकता, नक्कीच तुम्हाला पण असं वाटेल, पण कमीत कमी आठवड्यातले 5 दिवस तरी जरी आपण सात्विकाने एक चांगला संतुलित आहार केला तरी पण आपल्याला भरपूर सारे प्रॉब्लेम्स आपण टाळू शकतो. आणि जीवनशैली सगळ्यात महत्वाचं जे आहे ते म्हणजे कुठेतरी आपल्याला इम्बॅलन्स जो आहे तो इम्बॅलन्स असा होत आहे की आपण काम खूप करतोय,
1: स्ट्रेस खूप
0: होतोय, आणि कुठे ना कुठेतरी आपला आराम म्हणा किंवा आपली झोप म्हणा ती कमी होत आहे. आपण आहाराकडे एवढं लक्ष देत नाहीत या आपल्या स्ट्रेसमुळे. आपल्या जेवणाचे टायमिंग फिक्स होत नाहीयेत, आपण आहारामध्ये काही पण घेऊन घेत आहोत. आपण कुठे ना कुठेतरी स्वतःची भूक मारण्यासाठी चहा म्हणा, कॉफी म्हणा किंवा हे पदार्थ म्हणा ते जास्त घेऊन घेत आहोत. जिथे योग्य आहार करायला पाहिजे तिथे आपण काहीतरी खाऊन आपली भूक भागवत आहोत. त्यामुळे कुठे ना कुठेतरी तो असंतोल होत आहे. त्या असंतोलमुळे एका दिवसात आपल्याला त्रास होत नाही, महिन्याभरात त्रास होत नाही, पण वर्षानुवर्षे जसा जसा हा इम्बॅलन्स हे होतो बॉडीमध्ये, तसे काही ना काहीतरी थायरॉइड म्हणा, कोलेस्ट्रॉल म्हणा, डायबिटीज म्हणा, ब्लड प्रेशर म्हणा, हे जे मेटाबॉलिक प्रॉब्लेम्स आहेत ते कुठे ना कुठेतरी सुरू होतात. वजन वाढलेलं असतात, आपल्याला असं वाटतं की बा हा वजन वाढणे हा काही आजार नाही असं सगळ्यांना वाटतं, पण वजन वाढणे पण हा ऍक्च्युली आजार आहे. आणि कुठे ना कुठेतरी सगळं वजनापासूनच सुरू होतं. त्यामुळे लाईफस्टाईल मध्ये आपल्याला आपलं आहार, आपला एक्सरसाइज, आपली झोप, आपलं मानसिक स्वास्थ्य, आपलं वर्क लाईफ बॅलन्स या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या.
1: अगदी अगदी, खरंच खूप छान सांगितलं सर आपण. हॅलो डॉक्टर, नमस्कार.
2: चंद्रपूर वृंदावन नगर चौकातून राजू कुळवार बोलता. माझं 1988 ऑपरेशन झालं होतं ASD चं. त्यानंतर सगळं चांगलं आहे, आता काही त्रास नाही, काहीच नाही, पण एखाद्याला असं चालताना वगैरे की दम लागून येतं. सर 2-3 वर्षापूर्वी ब्रेन हॅमरेज होऊन हे झालं, लपवा मारला डाव्या बाजूला, डॉक्टरने ती

0: कॉस्टिंग बंद केलेली आहे. मी रोज घेत होतो ती एक गोळी कॅप्सूल, ती घ्यायची का पुन्हा कसं काय त्याचे अभ्यास विचारायचो.
1: जर तुम्हाला लकवा जर तो मेंदूत रक्तस्राव म्हणजे ब्लीडिंग झाल्यामुळे जर झालेला असेल तर आधी मला असं वाटतं दाखवाल त्यांना थोडस फाईल सहित भेटणं आवश्यक. तुमच्या हृदयामध्ये काय इश्यूज आहेत का बा आता 2D इको आणि ECG करून आपल्याला ते थोडस त्याच्याबद्दल माहिती घ्यायला पाहिजे. मला हे सांगायचं आहे की बा रक्तस्राव कुठल्या प्रकारचा आहे ते एक आपल्याला फाईल बघायला पाहिजे तुमची. त्याच्यानंतर तुमची जी ओव्हरऑल जुनी फाईल होती AHD क्लोजर झालं होतं त्याच्यानंतर 2D इको झालेला आहे का किंवा रिसेंटली काही 2D इको झालाय का ते आपल्याला बघायला पाहिजे. त्यानुसार मग तुमची ट्रीटमेंट फायनलाइज करायला पाहिजे.
2: तर सर या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या श्रोत्यांना काय सांगाल.
1: श्रोत्यांना हे सांगू इच्छितो की सगळ्यात पहिले आपल्याला आपल्या शरीराची तर काळजी घ्यायचीच आहे आणि आपल्याला हे सेल्फ अनालिसिस किंवा आपली स्वतःची चाचपणी करायची आहे की आपण कुठल्या कॅटेगरीमध्ये.
2: अच्छा,
1: म्हणजे आपल्याला काही आजार आहेत का ऑलरेडी, ते आजार असते तर आपल्याला डॉक्टरांचा सल्ला घ्यायला पाहिजे. आपला आहार, एक्सरसाइज, झोप, मानसिक स्वास्थ्य हे कशा प्रकारचं आहे, त्याच्यात काही चांगले योग्य बदल आवश्यक आहेत का. लॉंग टर्म जर आपल्याला समोरचे 5-10 वर्ष आपल्याला स्वस्थ ठेवायचं आहे तर आपल्याला काही ब्लड टेस्ट किंवा काही तपासण्यांची आवश्यकता आहे का किंवा काही डॉक्टरांच्या सल्ल्याची आवश्यकता आहे का. सोबत आपल्या घरी जे आपल्या सोबत आहेत त्यांच्या आरोग्यासाठी आपण काय करू शकतो आणि कुठे ना कुठेतरी आपली एक भारतीय टेंडन्सी जी आहे की आपण आपल्या आरोग्यावर काहीच खर्च करत नाही. म्हणजे आपण ना ब्लड टेस्ट करत, ना आपल्यासारख्या भरपूर साऱ्या लोकांची हेल्थ इन्शुरन्स नाहीये, किंवा आपल्याला समजा एखाद्या तज्ञांनी सांगितले किंवा डॉक्टरांनी सांगितले की बा ह्या ब्लड टेस्ट तुम्ही करायला पाहिजे किंवा या गोष्टी तुम्ही करून घ्यायला पाहिजे आणि त्या जर नॉर्मल आल्या तर आपल्याला खूप दुःख होतं की आपले पैसे वेस्ट झाले. नॉर्मल येऊन गेलं, डॉक्टर साहेबांनी सांगितलं हे तर सगळं नॉर्मल आलेलं आहे, माझे 5,000 रुपये खर्च झाले याच्यापैकी. ही जी आपला एक माइंडसेट आहे तो आपल्याला कुठे ना कुठेतरी चेंज करायला पाहिजे. आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग करतो, 2-व्हीलरची, 4-व्हीलरची, सायकलची, घराचा टॅक्स देतो, इलेक्ट्रिसिटीचं बिल देतो, सगळं करतो आपण बरोबर. पण आपण आपल्या शरीरासाठी 10 रुपये, 100 रुपये, 1,000 रुपये खर्च करण्यासाठी विचार करतो, 10 वेळा विचार करतो आणि त्याच्यामुळे आपल्याला लॉंग टर्म प्रॉब्लेम होणार आहे.
2: नक्कीच, हृदय आपलं निरोगी असेल तर नक्कीच आपण आनंदी जीवन जगू शकू. तर सर आज आपण आकाशवाणी स्टुडिओ तलात खूप छान उपयुक्त अशी माहिती आपल्या श्रोत्यांना दिली, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने मनापासून आभारी आहे. धन्यवाद सर.
1: धन्यवाद मॅम. आणि नक्कीच आकाशवाणीचे आणि तुमचे आणि सगळ्या श्रोत्यांचे मी आभार मानू इच्छितो की त्यांनी मला ही संधी दिली तुमच्याशी संवाद साधण्याची. धन्यवाद.
2: तर श्रोते हो, कार्यक्रमातून मी आता निरोप घेते आहे. आपल्या हृदयाची, आपली परिवाराची काळजी घ्या. परत आपण भेटणार आहोतच पुढील हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.
3: आकाशवाणी चंद्रपूर सादर करत आहे विशेष फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर.

0: हॅलो डॉक्टर, हा फोन इन कार्यक्रम आपण ऐकलात? अच्छा, कार्यक्रमात हृदयाच्या आजाराचे दिसणारे आणि न दिसणारे लक्षण या विषयावर हृदयरोगतज्ञ डॉक्टर प्रदीप वर्घनी यांची हेमा बहादे यांनी घेतलेली मुलाखत. या कार्यक्रमाला तांत्रिक सहाय्य होतं किशोर वसाके आणि राजन देशभ्रतार यांचं. सादरकर्ते उमेश दुपारे. आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला.
1: पीएम जय अब गरीबों की जय बन गई है.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: आरोग्य हीच खरी संपत्ती आणि या संपत्तीची काळजी घेण्यासाठी मानवटकर

0: स्पेशालिटी हॉस्पिटल
1: 100 बेडेड सह अत्याधुनिक सुविधा
0: सर्व उपचार सेवा मॅमोग्राफी आणि सर्व मेडिकल स्पेशालिटी एकाच छताखाली
1: WCL CGHS रेल्वे PMJY आणि ESIS संलग्न सुलभ उपचार सुविधा उपलब्ध कारण इथे प्रत्येक रुग्ण आपल्या कुटुंबाचा एक भाग आहे
0: आजच भेट द्या मानवडर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
1: विश्वासाचं ठिकाण
0: आरोग्याची खात्री मानवडकर हॉस्पिटल
2: PM जय अब गरीबों की जय बन गई है।

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: आकाशवाणी हे चंद्रपूर केंद्र आहे. श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत गीत संवादाचा कार्यक्रम गाता रही मेरा दिल. श्रोते हो नमस्कार. गाता रही मेरा दिल या कार्यक्रमात मी स्मिता आपलं स्वागत करते.

श्रोते हो, मानवाच्या जीवनात मित्र हा महत्वाचा घटक मानला जातो. तसं बघितलं तर प्रत्येकाला जीवनातील सुखदुःखांच्या क्षणांमध्ये सोबती म्हणून मित्राची गरज ही असतेच. मित्र म्हणजे सतत आपल्या सोबत असणारा, मित्र म्हणजे जीवनातील दिशा दाखवणारा, मित्र म्हणजे प्रेमळ सावली जी सतत आपल्याला चांगल्या कामांसाठी प्रोत्साहन देणारी ठरते. श्रोते हो, मानवी जीवनात मानवी स्वरूपातील बरेच मित्र आपल्याला मिळतात. त्यांच्यासोबत आपण सुसंवाद साधतो, अडीअडचणींना एकमेकांना मदतही करतो, हो ना. पण आपला एक मित्र असाही आहे की आपल्या जन्मापासून तर आपल्या शेवटच्या क्षणापर्यंत तो आपल्या सोबत असतो, नेहमी आपल्यावर प्रेमाचा वर्षाव करतो. असा हा मित्र माझाच नाही तर आपल्या सगळ्यांचा आहे, आणि तो म्हणजे निसर्ग. निसर्ग आपल्या सगळ्यांच्याच परिचयाचा आहे. खेडोपाडीत, गावांमध्ये, महानगरांमध्ये, प्रत्येक ठिकाणी त्याचं स्वरूप मात्र आपल्याला बदललेलं दिसतं.

श्रोते हो, शहरातल्या वातावरणात आणि खेडेगावच्या वातावरणात बरीच तफावत जाणवते. खेड्यांमध्ये कोंबडा आरवला की दिवस निघतो आणि कामांना सुरुवात होते. झाडजोड, अंगणात छानशी रांगोळी, घर अंगण छान सारवलेलं आणि गोठ्यातील गाई म्हशी यांचं हंबरणं हे वातावरण मनाला प्रसन्न करतं. शेतकरी शेतात जातात. ऋतू कोणताही असो, शेतकरी वर्ग नेहमीच आपल्या कामांमध्ये व्यस्त असतो. ऊन वारा पाऊस यांची तमा न बाळगता शेतात मेहनतीची कामं करणं हेच त्यांचं ध्येय असतं. शेतकरी म्हणजे आपला अन्नदाता. पण श्रोते हो, निसर्गाची हवी तशी साथ मात्र शेतकऱ्यांना मिळत नाही. निसर्गाचा लहरीपणा शेतकऱ्यांना घातक ठरू शकतो. काही वेळेला पावसाचा अतिशय वर्षाव होतो तर कधी पावसाचा पत्ताच नसतो, त्यामुळे फार भीषण परिस्थिती निर्माण होते. पण या सगळ्यांमध्ये निसर्गाचा काही दोष नाही.

श्रोते हो, गावांमध्ये महानगरांमध्ये निसर्गाचं स्वरूप आपल्याला बदललेलं दिसतं. आज शहरांमध्ये गर्दी दिसते, जागेचा पाण्याचा तुटवडा दिसतो. ज्यांचे खेड्यांमध्ये शेत नाही, मळा नाही, असे युवक रोजगार मिळवण्यासाठी शहरांकडे धाव घेतात. याउलट शहरांमध्ये दळणवळणाची साधनं विपुल प्रमाणात आढळतात. उद्योगधंदे, कारखाने, कुठे ना कुठे आपल्याला रोजगार मिळेल या आशेने ग्रामीण भागातील युवक शहरांकडे आकर्षित होतात. परिणामी जागेची टंचाई. साहजिकच आहे, लोकसंख्या वाढली की जागेचा प्रश्न, राहायला जागा कमी म्हणून जंगलतोड केला जाते. आज हिरव्यागार वनांची जागा सिमेंट काँक्रीटच्या इमारतींनी घेतली आहे. शहरीकरणाचा विस्तार व्हावा म्हणून आणि शेतकरी आज परिस्थितीमुळं शहराकडे ओढल्या गेल्यामुळं शेती देखील बिल्डरला विकल्या जाते आणि त्या जागेवर कॉम्प्लेक्स मॉल तयार होतात. श्रोते हो, मानव आणि निसर्ग यांचं नातं अतूट आहे, पण आज मानवा

0: स्वतःकरिता आपल्या मित्रावर बरेच घाव केले आहेत.
1: दीवाना.
2: एक दीवाना शहर में.
1: एक दीवाना नहीं, एक दीवानी भी.
2: दो दीवाने शहर में.

श्रोतेहो, मुख्य म्हणजे लोकसंख्येमुळे पृथ्वीची निसर्गाची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. पृथ्वीवरील वातावरणाचा तोल ढळतो आहे. केवळ जंगलतोडीमुळे पर्यावरणाचा तोल ढळतो असं नाही, तर महानगर कारखाने देखील या दुरावस्थेला हातभार लावत असतात. गावोगावच्या नद्यांमध्ये कचरा, सांडपाणी, कारखान्यांचं दूषित पाणी सोडलं जातं. त्यामुळं जलप्रदूषण वाढतं. पर्यावरणाचा, निसर्गाचा ढासळणारा तोल

सावरण्याचं मुख्य उपाय म्हणजे वृक्षारोपण. झाडे लावणं जितकं महत्त्वाचं आहे तेवढंच झाड जगवण्याचं, वाढवण्याचं आणि त्यांचं जतन करणं आहे. श्रोतेहो, मानव आणि वनस्पती सृष्टी ही एकाच विधात्याची लेकरं आहेत. पण आज माणूस निसर्गापासून दूर जातो आहे तेव्हा श्रोतेहो वेळीच सावध व्हायला हवं. आपला निसर्गरूपी मित्र जर आपल्या सोबत असेल तर आपलं जीवन नक्कीच आनंदी होईल. कारण निसर्ग आपल्याला सांगतो की हे वृक्ष वर्षानुवर्ष जंगलात उभे आहेत ते आपल्यासाठी, त्यांची फळे, फुलं, पानं, सावली हे सारं काही आपल्यासाठी. आपल्याला मिळणारा प्राणवायू हा देखील वृक्षच आपल्याला देतात. हेच वृक्ष बाहू पसरून आपल्यासाठी पावसाची प्रार्थना करतात, जमिनीची धूप थांबवतात, वातावरणातील प्रदूषण टाळण्यासाठी मदत करतात, अनेक अमूल्य औषधे देतात. उदात्तता, भव्यता आणि निर्मलता ही तर त्यांची ठेव. सर्वांशी समान वागणूक हा त्यांच्या जीवनातून मिळणारा संदेश. तर श्रोतेहो, हा संदेश आपण अंमलात आणला तर नक्कीच या निसर्गाच्या काही ऋणातून आपल्याला मुक्त होता येईल.

श्रोते हो, गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकता आहात. आजचा कार्यक्रम आपल्यासाठी आणला होता स्मिता घुमडे आपल्या मैत्रिणीने. तर श्रोते हो, ठीक 12 वाजता वनिता मंडळ हा मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

श्रोते हो मैत्रिणींनो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमात मी आपली सखी सारिका दांडगे कार्यक्रमाचे सादर करते विजय भुयार यांच्यासह आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते.

0: मैत्रिणींनो, जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर नवनवीन भूमिका समर्थपणे निभावणारी स्त्री ही समाजाच्या प्रगतीची खरी शिल्पकार आहे. तिच्या अनुभवांना, विचारांना, स्वप्नांना आणि कर्तृत्वाला शब्द देणारा हा आपला जिव्हाळ्याचा कार्यक्रम म्हणजे वनिता मंडळ. मैत्रिणींनो, आजच्या ह्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण एका नव्या विषयाची उकल करणार आहोत. जाणून घेणार आहोत प्रेरणादायी अनुभव. तेव्हा सखींनो, आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया शिक्षण, साहित्य आणि प्रसार माध्यम या सर्वच क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या कामिनी अमृतकर यांची सारिका दांडगे यांनी घेतलेली मुलाखत. मैत्रिणींनो नमस्कार. मैत्रिणींनो, ज्ञानाची ओढ, संस्कारांची जपणूक आणि प्रभावी शब्दांची ताकद यांचा सुंदर मिलाफ ज्या व्यक्तिमत्वात दिसून येतो अशा व्यक्ती समाजामध्ये प्रेरणेचा दीप बनतात. अध्यापन, व्याख्यानकला, आकाशवाणी, साहित्य लेखन आणि विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी सातत्यानं कार्य करणारे बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणजे कामिनी सुनील अमृतकर. महात्मा गांधींच्या विचारांचा वारसा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं त्यांचं कार्य विशेष उल्लेखनीय आहे. आकाशवाणीशीही त्यांचं 3 दशकांहून अधिक काळापासून जिव्हाळ्याचं नातं आहे. अशा या बहुगुणी व्यक्तिमत्वाशी मैत्रिणींनो आज आपण मनमोकळा संवाद साधणार आहोत. मैत्रिणींनो, चला तर मग आपण स्वागत करूया कामिनी ताई यांचं. ताई नमस्कार, आपलं स्वागत आहे कार्यक्रमामध्ये, स्टुडिओमध्ये.
1: धन्यवाद ताई, सुंदरशा अशा छान प्रस्तावनेनंतर मला ह्या स्वागताची अधिक आतुरता यासाठी होती की आपल्या नजरेसमोर नसणाऱ्या पण आपल्या सखींशी संवाद साधण्याचा हा सुंदरसा योग जुळून आलेला आहे. खूप वर्षानंतर पुन्हा आकाशवाणीच्या स्टुडिओमधनं सर्वांशी संवाद साधला जातोय. तर मैत्रिणींनो, माझ्याकडून आपणा सर्वांना सस्नेह नमस्कार.
0: आपल्या बालपणापासून आजपर्यंतच्या प्रवासाविषयी आणि शिक्षिका होण्यामागील प्रेरणा तुमची कोणती होती?
1: प्रत्येकाला आपला मागचा इतिहास असा इतरांना सांगावा असा वाटतो आणि मला खूप आवडला हा प्रश्न की बालपणापासून घरात तसं शैक्षणिक वातावरण होतं. वडील सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये जॉब करत असले तरी घरामध्ये शिक्षणाला पूरक असं वातावरण होतं. आजोबांचा जरी व्यापार असला तरी सुद्धा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आपण शिक्षण घेतलं पाहिजे ही सगळ्यात मोठी प्रेरणा ही आमच्या घरातनं आमच्या आजी आजोबांपासून होती की थोडक्यात असं म्हणता येईल की आपल्याला जगण्यासाठी केवळ फक्त अन्न, वस्त्र, निवारा नाही तर आपल्याला सुसंस्कृत होण्यासाठी शिक्षण गरजेचं आहे. लहानपणापासून आजी आजोबांनी मनावर बिंबवलं आणि त्यानंतर मग सुरू झाला शिक्षणाचा प्रवास. शाळा, महाविद्यालय यानंतर ज्यावेळेस एका विशिष्ट टप्प्यावर नोकरीसाठी निर्णय घेण्याची वेळ आली त्यावेळेस स्पर्धा परीक्षांमध्ये मी प्रयत्न करतच होते, बँकेच्या परीक्षा देणं किंवा इतर परीक्षा देणं. पण मग नंतर बीएडला नंबर लागल्यानंतर मला हळूहळू कळू लागलं की नाही, आपला इंटरेस्ट याचंच आहे. आणि बीएडला नंबर लागण्यापूर्वी मी ग्रॅज्युएशन झाल्यानंतर घरी शिकवण्यासुद्धा चालवल्या. त्या दरम्यान हे आकाशवाणीवरचे कार्यक्रमसुद्धा सुरू होते आणि त्यात मला लक्षात आलं की शिकवणं आपल्याला आवडतं आणि मग त्या दृष्टीनेच आपण ठोस प्रयत्न केले पाहिजे असा विचार करून मग मी बीएडला नंबर लागल्यानंतर तिथं तर माझं म्हणजे मी विद्यापीठात पण पहिली आलेली उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामध्ये. आणि नंतर मग सुदैवाने निकाल लागण्याच्या आधीच जळगावमधल्या एका नामांकित संस्थेमध्ये मला जॉब पण लागला आणि नंतर 2-3 वर्ष तिथं जॉब केल्यानंतर मग लग्नानंतर माझं 40 गावला मी शिफ्ट झाले. 40 गावला पण 5-6 महिन्यातच लगोलग मला आबम मुलांच्या हायस्कूलमध्ये, 40 गाव एज्युकेशन सोसायटीच्या आबम मुलांच्या हायस्कूलमध्ये लगेच जॉब लागला. शिक्षण घेणं आणि शिक्षण देणं या दोघी गोष्टींचा वारसा आणि वसा असा चालू आहे. एक म्हणता येईल की 27-28 वर्षांचा हा प्रवास आहे आणि अशा रीतीने शिक्षणाची आवड आणि शिकवण्याची आवड या दोघी एका वेळेला हातात हात घालून माझ्याकडनं चालू आहेत असं मला वाटतं.
0: वा, तुमची ही प्रेरणा, हा तुमचा प्रवास अगदी 27-28 वर्षांपासून चालूच आहे मॅडम. आणि तुम्ही जसं म्हणाले की घरामध्ये लहानपणापासून संस्कृतचे श्लोक, आजी आजोबांकडनं हा वारसा तुम्हाला मिळाला आणि तुम्हाला शिकवायलाही आवडायला लागलं. तर मग आता तुम्ही शाळेमध्ये संस्कृत, इंग्रजी आणि इतिहास हे विषय शिकवताना विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची गोडी निर्माण करण्यासाठी आपण कोणत्या पद्धती वापरतात?
1: खरं सांगायचं ना तर पुस्तकी ज्ञानापेक्षा मुलांना प्रॅक्टिकल नॉलेज खरोखर गरजेचं आहे. भाषा ही उपयोजित असली पाहिजे.

0: म्हणजे नुसतं सगळी कौशल्य येणं म्हणजे भाषा येणं असं नव्हे, तर भाषेचा उपयोग उत्तम रीतीने करता येणं हे सुद्धा आजच्या काळाची गरज आहे. आणि म्हणूनच संस्कृत शिकवताना ती आपल्या संपूर्ण भाषांचीच जननी आहे आणि एकमेव अशी शास्त्रशुद्ध भाषा आहे की जिला तीन वचनं आहेत. हे मुलांच्या मनावर बिंबवताना मी बऱ्यापैकी तक्ते किंवा इतर जे शैक्षणिक साहित्य त्याचा उपयोग करते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या गोष्टी शिकवताना मुलांमधनच मुलांकडनं वदवून घेणं, त्यांना एकदा त्यांच्या संकल्पना स्पष्ट झाल्यानंतर त्या मुलांकडनं अधिकाधिक वदवून घेणं, त्यांच्याकडून त्या करून घेणं, ह्यामध्ये मला जास्त इंटरेस्ट आहे. आणि त्यामुळं वर्गामध्ये असं गोलाकार बसवून मुलांना त्यांच्या आवडत्या मित्रांसोबत आणि नंतर मग त्या जोड्या फोडून त्यांच्या दुसऱ्या इतर मित्रांसोबत इंटरॅक्ट करायला सांगणं हे माझं फार आवडीचं काम आहे. आणि त्यामुळं काय होतं की भाषेचा वापर करायला शिकतात मुलं, भाषेची सगळी आपली आता सरमिसळ झालेली आहे. त्याच्यामुळं काय होतं की मुलं मध्येच इंग्रजी, मध्येच हिंदी, मध्येच मराठी अशी भाषा वापरतात.
1: बरोबर.
0: तर अभिजात मराठी वापरताना किती आपण मराठीचा वापर करतो याच्या सुद्धा मी बऱ्यापैकी परीक्षा घेते वर्गामध्ये की मुलांनी इंग्रजी शब्दाला पर्यायी शब्द सांगता आला पाहिजे त्यांना मराठी. तो सुद्धा आजकाल दुरापास्त झालाय असं म्हटलं तर चालेल, कारण मोबाईलच्या किंवा इतर गोष्टींच्या आक्रमणामुळे मुलांच्या भाषेचा थोडासा असा काय म्हणता येईल ना की एक बाज बदललेला आहे, त्याची एक लकब बदललेली आहे. आणि ती मुलांमध्ये उत्तमरित्या रुजवता आली पाहिजे यासाठी म्हणून माझे प्रयत्न असतात मुलांमधनं इंटरॅक्शन्स करून घेणं, त्यांच्या क्रिया प्रतिक्रिया संवादात्मक लेखन करून त्यांच्याकडनं वेगवेगळे वेचे वाचून घेणं, त्यांच्याकडनं वेगवेगळ्या नाट्यकृती

0: आक्रमणामुळे मुलांच्या भाषेचा थोडासा असा काय म्हणता येईल ना की एक बाज बदललेला आहे, त्याची एक लकब बदललेली आहे आणि ती मुलांमध्ये उत्तमरित्या रुजवता आली पाहिजे यासाठी म्हणून माझे प्रयत्न असतात. मुलांमधनं इंटरॅक्शन्स करून घेणं, त्यांच्या क्रिया प्रतिक्रिया संवादात्मक लेखन करून त्यांच्याकडनं वेगवेगळे वेचे वाचून घेणं, त्यांच्याकडनं वेगवेगळ्या नाट्यकृती पथनाट्यसारख्या शुद्ध मराठीपासून तर आजच्या मोबाईलच्या भाषेपर्यंत सर्व त्यांच्याकडनं करून घेणं यावर माझा जास्त भर असतो. त्यामुळं काय होतं की मुलांना भाषा ही अवघड न वाटता त्यावर काम करणं अधिक आवडतं, त्यावर काम करायला सोपं जातं.
1: बरोबर.
0: हा, त्याच्यामुळे फक्त उत्तरं लिहिण्या इतपत मर्यादित न राहता भाषेचं एक सारासार ज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचावं असा माझा प्रयत्न असतो.
1: बरोबर. आणि फक्त शिक्षक शिकवता आहे आणि मुलं ऐकता आहे तर तशाने सुद्धा मुलांना थोडंसं ते शिक्षण जरा बोर वाटायला लागतं आणि जर आपण त्यांच्याकडनं संवाद घेतले, त्यांच्याकडनं जर आपण उत्तरं मिळवत गेली, प्रश्न त्यांना विचारत गेले तर एक संवादात्मक ते आपलं शिक्षण घडवून येतं आणि तसं मुलांना त्या शिक्षणाबद्दल गोडी सुद्धा वाटायला
0: निर्माण होते. आणि मुळात काय होतं की भाषा म्हणजे फक्त 2 मार्कांचं उत्तर किंवा 5 मार्कांचं किंवा 5 गुणांचं उत्तर एवढं न राहता त्यातला काहीतरी गाभा त्यांना समजला पाहिजे हा प्रयत्न आहे
1: आणि त्यातून मुलांनी बोध सुद्धा घ्यायला हवा. जे पाठ्यपुस्तकामध्ये अभ्यासक्रम दिलेला असतो तो फक्त मार्क मिळवण्यासाठी नसतो. अगदी बरोबर ताई की तुम्ही कृतियुक्त शिक्षण सध्या मुलांना देत आहात तर हे खूप छान शिक्षण तुम्ही मुलांना देत आहात मॅडम. आता ताई महात्मा गांधींच्या विचारांशी आपले विशेष नाते कसे जुळले बरं आणि त्यांच्या कोणत्या मूल्यांनी आपल्यावर सर्वाधिक प्रभाव टाकला?
0: महात्मा गांधींच्या म्हणजे मुळातच खूप वाचनाची आवड असल्यामुळे बरीचशी पुस्तकं अशी हाताळत गेले आणि महात्मा गांधींचं व्यक्तिमत्व हळूहळू कळत गेलं की फक्त 2 ऑक्टोबर किंवा 30 जानेवारी या तारखांपुरता नाही किंवा नोटेवर असणारे महात्मा गांधींनी तर त्या पलीकडचं काय उत्तुंग व्यक्तिमत्व आहे आणि ते किती आपल्या म्हणजे जनमानसात किती खोलवर रुजलेलं आहे, कुठल्याही नकळत महात्मा गांधी आपल्यामध्ये आहेत याची जाणीव मला साधारण 10वीच्या वर्षी मला झाली की मी ज्या शाळेत शिकत होते त्या शाळेमध्ये आम्हाला व्याख्यान द्यायला म्हणून राम शेवाळकर आलेले आणि त्यांनी मग सांगितलं की काही व्यक्तिमत्व ही आपल्यामध्ये अशी रुजलेली असतात की त्यांचा नकळत प्रभाव हा आपल्या आयुष्याच्या अगदी अंतापर्यंत असतो की तो आपल्याला समजून येत नाही. महात्मा गांधी हे व्यक्तिमत्व सुद्धा असंच आहे की मिठाचा सत्याग्रह असेल किंवा त्यांचं आजच्या आपल्या जीवनातलं अस्तित्व म्हणजे ते नोटेवर असतील ज्यांना आपण आता प्रत्यक्षात आमच्या पिढीने त्यांना काही बेग बघितलेलं नाही, त्यांच्या बरोबर कोणताही आपल्या अनेक पिढ्यांचा संवाद नाही, तरी सुद्धा महात्मा गांधी ही व्यक्ती नसून ते एक तत्व आहे आणि ह्या गोष्टीचा इतका प्रभाव झाला की मग त्यांच्याविषयीची पुस्तकं इतकी झपाट्याने वाचत गेले आणि नंतर हळूहळू कळलं की खरोखर ही व्यक्ती म्हणजे एक स्वतःच एक विद्यापीठ आहे. ह्या व्यक्तींच्या विचारांनी या म्हणजे एका केवळ भारतीय जनतेलाच नव्हे तर संपूर्ण जगाला शांततेचा संदेश दिला. म्हणजे भारताची जी एक स्वराज्याची स्वराज्याकडे झालेली किंवा आपल्या स्वतंत्रतेकडे झालेली जी वाटचाल होती तर विदाऊट शेडिंग अ सिंगल ड्रॉप ऑफ ब्लड एक रक्ताचा थेंब न सांडता झालेली जी क्रांती म्हटली जाईल किंवा जे स्वराज्य मिळवण्याचा लढा म्हटला जाईल, स्वातंत्र्य मिळवण्याचा लढा म्हटला जाईल, तर तो केवळ महात्मा गांधींच्या या तत्वांमुळेच शक्य झाला असं मला वाटतं आणि तिथून मग ही प्रेरणा मिळत गेली आणि मग महात्मा गांधींच्या एकूण व्यक्तिमत्वाविषयी मग असा विचार करायला लागल्यानंतर कळत गेलं की माझे सत्याचे प्रयोग म्हणजे महात्मा गांधीने तर सत्याच्या प्रयोगांसोबत स्वच्छता, अहिंसा, शांतता, मानवता, भूतदया, हरिजनांना आपल्यासोबत घेऊन चालण्याचा प्रवास ह्या सर्व गोष्टींमध्ये म्हणजे आपल्या जीवनाच्या सर्व मूल्यांमध्ये महात्मा गांधी आहेत आणि ही मूल्य जर पुन्हा आजच्या पिढीमध्ये रुजवायची असतील तर आपल्याला स्वतःपासून ती सुरुवात करावी लागेल आणि म्हणून मी माझ्या विद्यार्थ्यांमार्फत अशा अनेक पथनाट्यातून त्याच्यातून हा महात्मा गांधींच्या या विचारांचा मी प्रचार प्रसार करत असते.
1: तुम्हाला महात्मा गांधींचे विचार आवडले आणि वाचन तुमचं वाढत गेलं त्याच्यातून तुम्हाला अशी प्रेरणा मिळत गेली तर हे आपणही आजच्या पिढीला ते समजावून सांगण्याची मला असं वाटतं खूप गरज आहे आणि सध्याची जर आपण परिस्थिती बघितली तर तसं आपल्याला सांगण्यात आलेलंच आहे आणि ते आपण स्वतःमध्ये आत्मसात करावं अशीच सर्वांना आपली विनंती राहील. आता ताई आजच्या पिढीमध्ये गांधीजींचे विचार रुजवण्यासाठी शाळा आणि पालकांनी कोणती भूमिका निभवावी असं तुम्हाला वाटतं?
0: अगदी बरोबर. सध्या शालेय पातळीवरच नाही तर सगळ्याच पातळींवर म्हणजे आपल्या सामाजिक वगैरे की महात्मा गांधींच्या विचारांची बऱ्यापैकी प्रेरणा आता मिळत आहे म्हणजे ती आहेत सुरुवातीपासून पण ती आता नव्याने पुन्हा सर्वांसमोर येत आहे की आपण एक स्वच्छता पंधरवडा साजरा करतो महात्मा गांधीजींच्या जन्मदिनानंतर, त्यानंतर सौजन्य सप्ताह आपण साजरा करतो,

0: या व्यतिरिक्त सुद्धा महात्मा गांधींचे जर विचार मूल्य संस्कार आपल्या मुलांमध्ये जर रुजवायचे असतील तर केवळ आपण म्हणजे काय म्हणतात ना की कागदोपत्री न राहता तर मुलांकडनं प्रत्यक्ष कृतीतून ते करून घेतले पाहिजे. आणि म्हणून मी आमच्या शालेय पातळीवर आम्ही आमच्या गावामध्ये या बाबतीत खूप सजग आहे आमची शाळा असं म्हटलं तरी चालेल की मुलांना नुसत्या दिंडी वगैरे न काढता तर घरोघर जाऊन मुलांना आम्ही स्वच्छतेचं महत्व सांगायला प्रेरित करतो. स्वतः मुलं जाऊन साफसफाई करतात. एक आठवड्यातले 3 दिवस असे असतात की सगळी मुलं एकत्रित कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता सर्वांचा डबा एक असतो आणि सर्व सरमिसळ करून सगळेजण डबा तो खातात. याच्या व्यतिरिक्त सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सामाजिक किंवा शैक्षणिक क्षेत्रामध्ये ज्या संस्था कार्यरत आहे त्यांनी सुद्धा महात्मा गांधींची काही मूल्य रुजवण्यासाठी आपल्या वेगवेगळ्या उपक्रमामधून समाजाभिमुख उपक्रमामधून पुन्हा या मूल्यांचा एक पुनरुच्चार करायला हवा आहे. त्याच्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवायला हवेत. आम्ही ते शालेय पातळीवर करतो ते व्यापक रीतीने सामाजिक पातळीवर पण व्हायला हवेत. अगदी थोडक्यात सुरुवात करायची म्हटली अगदी छोटीशी तर ती स्वच्छतेतून होईल. कारण स्वच्छतेला प्रचंड महत्व गांधीजींनी दिलं होतं. तसं वृक्षारोपणाला त्यांनी महत्व दिलं होतं की आपल्याकडे आलेल्या अतिथीचा पेलाभर उरलेलं पाणी सुद्धा त्यांनी कधी वाया जाऊ दिलं नाही ते सुद्धा त्यांनी झाडाला घातलं. इतक्या छान त्यांच्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत तर त्या फक्त आपण आचरणातनं आणून दाखवल्या पाहिजे आणि त्या विद्यार्थ्यांपर्यंत पालकांपर्यंत समाजापर्यंत पोहोचवल्या पाहिजे. याच्यासाठी हे छोटे छोटे उपक्रम आपण राबवायला हवे जे आम्ही शालेय पातळीवर आम्ही स्वतः राबवतो. वेगवेगळ्या सप्ताहाच्या निमित्ताने शासनामार्फतही ते राबवले जातात. सामाजिक पातळीवर पण त्यांचा अधिकाधिक व्यापक रीतीने विचार व्हायला हवा ही आजची गरज आहे.
1: हो खरं. आणि त्या सामाजिक पातळीवर याचा विचार व्हायला हवा आणि ती सुरुवात जर पालकांनी केली घरापासून मुलांना ते राबवण्याची तर ते खूप उत्तम कार्य होईल आणि तो उपक्रम अगदी घरातून सामाजिकरित्या तो उघडपणे होईल. ताई, आता संयुक्त कुटुंब व्यवस्थेतील स्त्रियांच्या स्थानाचा देखील आपण अभ्यास केलेला आहे तर आजच्या काळात या विषयाकडे आपण कसे वळलात?
0: सांगायला आवडेल की माझं स्वतःचं खूप मोठं भलं मोठं 4-5 पिढ्यांचं एकत्र नांद कुटुंब आहे. या विषयाकडे वळण्याचं कारण म्हणजे की मुळात मी स्वतः संयुक्त कुटुंबामध्ये राहते आणि या विषयाशी जोडलं जाण्याचं दुसरं महत्वाचं कारण म्हणजे मी की ज्या काही विवाह समुपदेशनाच्या संस्था काही कार्यरत आहे त्यांच्याशी मी जोडलेली आहे. आणि आजच्या पॅकेजच्या जमान्यामध्ये विवाह संस्थेमध्ये फक्त देवाणघेवाण हा व्यवहार राहिलेला असताना अशा ठिकाणी खूप गरज आहे की लोकांना फक्त आई वडील म्हणजे आई वडील घरात नको ते वृद्धाश्रमात हवे आणि आपण आपलं आयुष्य जगलं पाहिजे ही जी आजच्या पिढीची मानसिकता झालेली आहे त्या मानसिकतेवर उत्तर म्हणून मग आम्ही या संयुक्त कुटुंबाचा एक काय म्हणता येईल ना की त्याला प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून मुला मुलींचे मेळावे आयोजित करतो. विवाह समुपदेशन कार्यामधून भावी पिढीला त्याचं मार्गदर्शन करतो आणि त्यातनं मार्गदर्शन करता करता मला असं वाटायला लागलं की आपल्या व्याख्यानातनं पण किंवा आपल्या इतर संवादात्मक कार्यक्रमांमधनं सुद्धा याचा आपण जर जास्तीत जास्त प्रचार प्रसार केला तर आजची जी विभक्त होऊन जगणारी पिढी आहे की ज्यांना आजी आजोबा आई वडील मामा मावशी ही नाती फक्त पुस्तकात माहिती किंवा केवळ काहीतरी 2-4 संवादात्मक गोष्टींसाठी माहिती ती त्यांच्यामध्ये त्यांच्यात राहून त्यांच्या सोबत राहून जगण्याची त्यांना गोडी निर्माण व्हावी यासाठी म्हणून माझे प्रयत्न असतात. आणि म्हणून मी वेगवेगळ्या कार्यक्रमांमधनं आजी आजोबांना बोलवणं मामा मामींना बोलवणं मावशींना बोलवणं असा कार्यक्रम आयोजित करत असते. याशिवाय तरुण मुला मुलींना पण समुपदेशन करत असते की कुटुंबाचे घटक म्हणजे आई वडील हे आहेतच त्यासोबतच इतर नाती सुद्धा आपल्याला किती आवश्यक आहे. कारण मुळातच आपली जी भारतीय संपूर्ण कुटुंब पद्धती आहे ही मुळातच संयुक्त कुटुंब पद्धतीवर आधारलेली आहे. विभक्त कुटुंब पद्धती आजची काळाची जरी गरज असली तरी संयुक्त कुटुंब पद्धतीत आपली मुळं जोडली गेली पाहिजे हा सर्वात महत्वाचा विचार यामागे आहे.
1: खरंच आहे ना. आणि आज ती ताई काळाची गरज सुद्धा आहे की नोकरी निमित्त बरेच जण आता मोठ्या मोठ्या शहरांमध्ये राहायला जातात आणि मग त्यांची मुलं होतात मग त्यांना काय नाते वगैरे त्यांना ते सुद्धा समजत नाही आणि कधीतरी मग आपण आपल्या कुटुंबामध्ये गेलो मग मामा कोण मावशी कोण आणि लांबचे नातेवाईक तर मग लांबच राहतात. पण ते खरंच आज रुजवण्याची गरज आहे प्रत्येक मुलांमध्ये. आपण जर म्हटलं तुम्ही एक प्रकारे ते समुपदेशन सुद्धा करतात तर हा उपक्रम सुद्धा तुम्ही छान करतात ताई. आता शिक्षक आणि इतर सामाजिक कार्य सुद्धा आपण भरपूर करतात ताई. असे निरनिराळे उपक्रम आपण राबवत असतात तर मग या भूमिका निभावताना कोणते अनुभव तुमच्या विशेष लक्षात राहतात?
0: खरी गोष्ट आहे की असे वेगवेगळे उपक्रम राबवताना येणारे अनुभव पण खरंच काही इतके हृदय असतात की ते आपल्याला स्वतःला सुद्धा बदलायला भाग पाडतात.
1: खरं
0: एक काटकसरीने जगता आलं पाहिजे

0: असा एक उपक्रम मी मध्यंतरी घेतला होता. माझ्या आजूबाजूचे जे काही माझे विद्यार्थी असतील किंवा इतर कॉलनीत राहणारी जी मुलं असतील, किंवा आपण जो खर्च करतो तो अनाठाई आहे की आवश्यक आहे, यातली सीमारेषा फार पुसट आहे, तर ती ओळखता आली पाहिजे म्हणून काही मुलांना माझ्या ओळखीतल्या विद्यार्थ्यांना असं एकत्रित करून त्यांना सांगितलं होतं की तुम्ही तुमचे खर्च किती कमी करू शकता बा. असं मुलांनी सांगितलं की आम्हाला पॉकेट मनी मिळतो. मग म्हटलं मग तो तितका आवश्यक असतो का की जेवढा मिळाला तेवढा खर्च केला गेलाच पाहिजे? नाही, काही वेळेस नसतं म्हणे. मग म्हटलं मग ते बाजूला टाकता येतात का ते पैसे? नाही म्हणे. मग पुढचा पॉकेट मनी मिळवायच्या आत आम्ही तो खर्च करून टाकतो. मग असंच त्या मुलांना सांगितलं होतं की तुम्ही तुमचे हे जे पॉकेट मनीचे मिळणारे म्हणजे पैसे आहेत काही आहेत ते जर थोडे थोडे साठवून बाजूला ठेवता आले तर तेवढे बघावा आणि मला पुढच्या महिन्यात पुन्हा एकदा येऊन भेटा. आणि खरोखर सांगते की काही मुलांनी 200, काही मुलांनी 500, काही मुलांनी 100 असे गोळा केलेले होते ते पैसे. म्हटलं मग आता हे प्रत्येकाचे जमा झालेले पैसे आहेत तर ह्यातलं तुम्ही काय कराल? काय करणार म्हणे? तुम्ही जे सांगाल ते करू म्हणे मॅडम आम्ही. मग तुमच्या कुटुंबात त्या त्या गोष्टीची काय काय गरज आहे तर ते लक्षात ठेवून तुम्ही ती गोष्ट जर घरात उपलब्ध करून दिली तर तुमची एक छोटीशी मदत होईल.
1: खरंय.
0: आणि मुलांनी खरोखर ते तसं केलं किंवा म्हणजे घरात काही वस्तू रिपेअर करायच्या होत्या, काही वस्तू आणायच्या होत्या, तर त्या आणायला आईला लगेच पैसे उपलब्ध करून दिले तर आई वडिलांना झालेला तो आनंद होता. तर त्यातनं मुलांना काटकसरीने जगता आलं पाहिजे आणि एक दिवस पूर्णपणे मोबाईल बंद, मोबाईल बघायचाच नाही, मोबाईलशी संबंधित कुठलीच ऍक्टिव्हिटी करायची नाही, असा एक मोबाईल बंद असा एक उपक्रम अजूनही राबवते. म्हणजे छोट्या छोट्या मुलांना गार्डनिंगची बागकामाची आवड आहे पण मोबाईल पाहण्यामध्ये ते ती आवड जरा बाजूला पडते. तर मी आज ह्या बिया लावल्या किंवा मी आज ह्या झाडा रोपाच्या बिया किंवा झाडाच्या बिया एकत्रित केल्या, ह्या सगळ्या छोट्या गोष्टींचा आनंद त्यांना मिळतो. जो वेळ त्यांचा क्वालिटी टाइम असायला हवा तो मोबाईलमध्ये बऱ्यापैकी जातो. तर तो
1: बरोबर
0: या निमित्ताने असा सत्कारणी लागतो. तर पालकांना सुद्धा हे उपक्रम आवडतात. मी विद्यार्थ्यांना ज्यावेळेस लिहून देते की आपल्याला असा असा उपक्रम करायचा आहे तर प्रत्येक विद्यार्थ्याच्या वहीवर सूचना स्वतः त्यांना लिहायला लावते की मी फळ्यावर लिहून देते की हे लिहा आणि घरी आईला दाखवायचं आहे. जरी 9वी 10वीची मुलं असली तरी अतिशय आनंदाने ते हे काम करतात की टीन एजमधल्या मुलांचे जरा प्रश्न वेगळे असतात. धड मोठे नाही आणि धड लहान नाही अशा मुलांना हाताळणं फार कठीण असतं. त्यांच्या कलाने घेत त्यांच्या आवडीचीच कामं त्यांना त्यांच्याच पद्धतीने द्यायची. हे उपक्रम जेव्हा राबवते त्यावेळेस मग स्वतःच्या कपड्यांना स्वतः इस्त्री करण्यापासून स्वतःचे कपडे नीट घडी करून ठेवणे, स्वतःचा युनिफॉर्म स्वतः धुवायला टाकणे, इथपर्यंतच्या गोष्टी स्वतः मुलं करतात. तर तेव्हा पालकांचा जेव्हा फीडबॅक आपल्यापर्यंत येतो, पालकांच्या प्रतिक्रिया येतात की नाही मॅडम हे असं असं खूप छान घडलं, तर त्यावेळेस होणारा आनंद फार म्हणजे शब्दातीत आहे की आपण छोटीशी केलेली कृती आज काहीतरी मूळ धरते तर याचं नक्कीच पुढे काहीतरी छान फलित आपल्याला
1: ते एक समाधानही आपल्याला मिळतं, आनंद देऊन जाते ती गोष्ट आपल्याला नक्कीच. ताई ताई तुम्ही भरपूर लेखन करतायत, आम्ही वाचलेलं सुद्धा आहे. तरीही लेखनाची आवड तुमच्यामध्ये कशी निर्माण झाली? कविता आणि प्रासंगिक लेखनातून आपण नेमकं काय व्यक्त करण्याचा प्रयत्न करतात?
0: लेखनाची आवड ही अर्थातच वाचनातून निर्माण झाली की म्हणजे प्रत्येक वाचकाला लिहिता येतच असं नाही पण मला हळूहळू कळलं की मी थोडंसं छानसं ललित लिहू शकते. कुठलाही प्रसंग असला तर मी त्याला एका असंच गद्य पद्यात्मक भाषेतनं व्यक्त करू शकते. हे मला म्हणजे मी लहानपणी असे छोटे छोटे ग्रीटिंग कार्ड म्हणा, काही भेटकार्ड म्हणा, ज्या काळामध्ये मोबाईलवर नुसते मेसेज फॉरवर्ड करायचा जमाना नव्हता त्या काळापासून मग असं भेटकार्डांवर
1: खूप चांगला जमाना होता तेव्हा.
0: तर त्या काळापासून असं लिहित होते तर तेव्हा कळलं की नाही आपण काहीतरी छान लिहू शकतो. मग काहीतरी कविता स्फुरत जायच्या त्या कुठेतरी लिहून ठेवायची. मग ही गोष्ट माझ्या आजीच्या लक्षात आली की तुला हे जे छान जमतं ना लिहायला ते तू एका वहीवर लिहून ठेव. जा हळूहळू वहीची पानं भरायला लागली. मग आजीने ते संकलित करून ठेवलं. मग एखाद्या प्रसंगावरचं ललित असेल, एखाद्या प्रसंगावरचं भाषण असेल, मग कळलं की आपल्याला आपला लिखाणाचा पिंड आहे आणि आपण ही कला जोपासली पाहिजे. मग अधिकाधिक वाचत गेले. मग मराठी साहित्य तर प्रचंड समृद्ध आहे की म्हणजे जी ए कुलकर्णींपासून, गोणी दांडेकरांपासून तर शांता शेळके असतील, इंदिरा संत असतील, ह्यांच्या पुस्तकांनी प्रचंड समृद्ध केलं आणि वाचना आवडीतनं लेखनाची आवड निर्माण झाली आणि प्रासंगिक लिहायला लागले. मग हळूहळू स्त्रियांचे प्रश्न कवितेतनं, स्त्रियांच्या समस्या ललित लेखातनं, कधी गद्यातनं पद्यातनं मांडू लागले. मग काही शैक्षणिक प्रवाहावर थोडंसं लिहू लागले की नाही शिक्षण क्षेत्रामध्ये पण बऱ्यापैकी अनेक बदलांची गरज आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा अनेक गोष्टी आजच्या काळानुरूप घडवून आणण्याची आणि बदल करून घेण्याची गरज आहे. आजच्या विद्यार्थ्यांच्या समस्या वेगळ्या आहेत, आजच्या विद्यार्थ्यांचं उपयोजित शिक्षण वेगळं आहे. फार पूर्वीचा पॅटर्न वेगळा होता, आपली पिढी शिकली तो पॅटर्न वेगळा होता मधल्या काळातला, आणि आत्ताच्या काळात येणारी आव्हानं

0: वेगळी आहे.
1: आताची पिढी ही पूर्णपणे वेगळी आहे.
0: वेगळी आहे, पूर्णपणे वेगळी, अगदी पूर्णपणे टेक्नो सेव्ही पिढी आहे. आपण त्यांच्या बरोबरीने आपल्याला जर बदल करायचे असेल तर लेखनाशिवाय, लेखना इतकं दुधारी शस्त्र नाही असं मला वाटतं. आणि म्हणून ही लेखनाची आवड जोपासत गेले आणि प्रासंगिक लिहित गेले, विद्यार्थ्यांशी जुळणारं, स्त्रियांशी जुळणारं असं लिहित गेले.
1: खूप छान, तुम्ही तुमचा अनुभवही सांगितला. आता सर्वोत्कृष्ट व्याख्याती हा सन्मान तुम्हाला मिळालाय, मग तो सन्मान मिळाल्यानंतर आपल्या जबाबदाऱ्या कशा वाढल्या?
0: म्हणजे एखादी गोष्ट मिळवण्यासाठी करण्यात येणारा जो प्रयत्नांचा प्रवास असतो ना, तो सोपा वाटतो. पण ते प्रयत्न एकदा यशस्वी झाल्यानंतर ते स्थान टिकवणं खरोखर जबाबदारी, आणि म्हणजे त्या ठिकाणी त्याला न्याय देता येईल इथपर्यंत आपलं कार्य असायला हवं असं मला वाटतं. त्यामुळं आपल्याकडून समाजविघातक इतर गोष्टींना खतपाणी घातलं जाईल असं आपल्याकडनं बोललं जाणार नाही याची तर पुरेपूर दक्षता घेते. आपला मुद्दा मांडणं आणि रेटून सांगणं यातला फरक मी लक्षात ठेवते. समाजातल्या इतर घटकांना आपल्याशी जोडून घेताना मी ज्यांच्यासमोर व्याख्यान देणार आहे त्यांना माझी मतं पटतीलच असं नाही. त्यातनं काही विघातक किंवा इतर काय म्हणता येईल विद्रोही विचारांना खतपाणी मिळणार नाही याची काळजी मात्र मी पुरेपूर घेते.
1: तो मिळेपर्यंतचा प्रवास हा सोपा असतो, पण त्यानंतर समाजाच्या आशा आकांक्षा अपेक्षा आपल्याबद्दल वाढत जातात आणि त्याची विशेष काळजी आपल्याला घ्यावी लागते. ही खरी गोष्ट आहे. ताई, आता मुलांचा सर्वांगीण विकास करण्यामध्ये आपण खूप मोठं मोलाचं कार्य करता आहात. ताई, तर आता प्रत्येकामध्ये काही ना काही गुण असतो आपण असं म्हणतो, तो फक्त ओळखता आला पाहिजे. तर आजच्या महिलांनी स्वतःचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कोणत्या गोष्टींना प्राधान्य द्यावं असं तुम्हाला वाटतं?
0: प्रत्येक महिला ही स्वतंत्र विद्यापीठ आहे असं मी समजते. कारण कुणाला उत्तम भरतकाम येतं, कुणाला उत्तम स्वयंपाक करता येतं, कुणाला उत्तम घर सजवता येतं, तर कुणाला उत्तम असं लेखन करता येतं, कुणी आपल्या नोकरीच्या ठिकाणी असणाऱ्या क्षेत्रामध्ये त्या क्षेत्रामध्ये आपलं जे काय ते बेस्ट देण्याचा प्रयत्न करत असतं, आपलं जे काय उत्तम असेल ते आपण समोरच्यापर्यंत देत असतो. तर यासोबतच प्रत्येकीने आपली थोडीशी आवड सुद्धा जपली पाहिजे. नीटनेटकं राहणं कोणाला आवडत नाही, प्रत्येकीला आवडतं, पण मग त्यातनं वेळ काढता येत नाही. तर वेळ काढता येत नाही ही सबब मात्र खोटी आहे. आपल्या पुरता वेळ काढता आलाच पाहिजे. आपण स्वतःला वेळ देऊ तेव्हा कुटुंबाला वेळ देऊ, आणि थोडंफार आपलं वाचन लेखन बहुश्रुतता आपली असली पाहिजे की आपण चार छान गोष्टी ऐकल्या पाहिजे, चार छान गोष्टी आपल्याकडनं दुसरीकडे सांगितल्या गेल्या पाहिजे. आणि सर्वात महत्वाचा म्हणजे बायकांचा जो गॉसिपिंगचा गुणधर्म आहे तो मात्र बायकांनी टाळायला पाहिजे असं मला मनस्वी वाटतं. कारण काय की त्यातनं निष्पन्न काहीच होत नाही, फक्त आपल्या वेळेचा अपव्यय होतो. हा, पण गॉसिपिंग कसं असलं पाहिजे, आज नवीन काय आहे, म्हणजे कुठं काही प्रदर्शन लागलंय का, कुठं काही व्याख्यान आहे का, कुठं काही आपल्याला चार ठिकाणी चांगल्या ठिकाणी जाता येणार आहे का, किंवा आपण आपला वेळ फक्त निसर्गाच्या सान्निध्यात घालवणार आहोत का, ह्या गोष्टींचं असलं ना तर ते तितकं उत्तमच आहे. आणि एवढंच नव्हे तर एकमेकींना समजून घेणं हा सुद्धा खूप महत्वाचा आपल्या सर्वांगीण विकासासाठीचा, व्यक्तिमत्व विकासासाठीचा सर्वात महत्वाचा भाग असं मी मानते. की घरात येणाऱ्या काम करणाऱ्या आपल्या ज्या गृहसखी आहेत की ज्या आपल्या मदतीस येतात, किंवा आपण आपल्या क्षेत्रात जिथं काम करतो तिथं आपल्या सभोवताली असणार त्या एकमेकींना समजून घेणं हा सुद्धा आपल्या व्यक्तिमत्वाचा सर्वात महत्वाचा गुण असला पाहिजे. की जेणेकरून आपल्याविषयी जे चुकलंय तिथं सांगितलंच गेलं पाहिजे, पण ते सांगण्याची सुद्धा पद्धत असायला हवी, ती सकारात्मक असायला हवी असं मला वाटतं. की आपण समोरच्याची चूक दाखवून दिली गेली पाहिजे, पण ती चूक दाखवताना किंवा त्या व्यक्तीतला दोष दाखवताना, ती उणीव दाखवताना, ती व्यक्ती त्यातनं हर्ट न होता, त्यातनं दुखावली न जाता त्या व्यक्तीला तिची चूक तर कळली पाहिजे आणि ती सुधारण्याची तिला प्रेरणा सुद्धा त्यातनं मिळाली पाहिजे. दुर्लक्ष होईल असं वागता कामा नये त्या व्यक्तीने, अशा पद्धतीने सांगितलं गेलं पाहिजे. हा सुद्धा आपल्या सर्वांगीण विकासाचा म्हणजे व्यक्तिमत्व विकासाचा एक पैलू असायला हवा. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे वाचन लेखन आणि ऐकणं.
1: नक्कीच ताई, आपल्यामध्ये जे कलागुण आहे ते जोपासा सुद्धा, आणि त्यासोबतच वाचन लेखन आणि श्रवण हे सुद्धा करा. हे सर्वांगीण विकासाचा हा एक सुद्धा छान मार्ग आहे. आता ताई, जाता जाता एक शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारते. वनिता मंडळ कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व मैत्रिणींसाठी आणि श्रोत्यांसाठी, विशेषतः विद्यार्थिनी, महिला आणि पालकांसाठी आपला प्रेरणादायी संदेश काय असेल?
0: हेच सांगेन की प्रत्येक स्त्रीमध्ये एक अष्टभुजा नारायणी आहे. प्रत्येक स्त्री सगळ्या गुणांचा एक समुच्चय आहे. फक्त ओळखता येणं, आपल्या क्षमता काय आहेत, आपल्या मर्यादा काय आहेत, त्यामध्ये आपण काय उत्तम करू शकतो हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. ओळखता येण्यासाठी काही आपल्याला खूप असं सायंटिफिक टेस्ट देण्याची गरज नाही, पण मी हे काम कितपत चांगलं करू शकते याची एक मर्यादा जर आपली आपल्याला कळली तर आपण उत्तम पद्धतीने ते काम करण्याचा प्रयत्न करू शकतो. म्हणजे विशेषतः आजकालच्या विद्यार्थिनींनी

0: म्हणजे डिग्री घेण्यापुरता नव्हे, पदवीच मिळवली पाहिजे आणि त्या पदवीपर्यंतच शिक्षण उत्तम घेण्यापुरता नव्हे, तर अनेक अशा स्पर्धा परीक्षा आहेत, अनेक अशी व्यक्तिमत्व विकास घडवणारी जे पैलू आहेत त्यावर अधिक जर आपण आपला वेळ खर्च केला तर आपल्या सर्वांगीण विकासाचा तर म्हणजे पाया रचला जातोच, शिवाय आपल्याला पुढं अर्थार्जनाच्या रोजगाराच्या उत्तम संधीसुद्धा प्राप्त होतात. त्यामुळं पठडीत न राहता आपण पठडी बाहेर जाऊन सुद्धा आपलं स्वतःचं व्यक्तिमत्व ओळखण्यासाठी आपले स्वतःचे प्रयत्न करायला हवे आणि त्याच्यासाठी वाचनाची कास धरायला हवी, हे मी नक्कीच सांगेन.
1: नक्कीच ताई, खूप छान संदेश तुम्ही आज या समाजाला दिलेला आहे, आपल्या श्रोत्यांना, भगिनींना, तरुणींना, तरुणांना किंवा विद्यार्थ्यांना सुद्धा हा संदेश आपला प्रेरणादायी ठरणारच आहे. खूप छान ताई तुम्ही आपल्या सगळ्या या प्रवासाबद्दल छान माहिती सविस्तरपणे आमच्याशी संवाद साधला आहे. ज्ञान देणारा शिक्षक, संस्कार रुजवणारा मार्गदर्शक, प्रभावी वक्ता, संवेदनशील लेखिका आणि आकाशवाणीशी घट्ट नातं जपणाऱ्या अशा व्यक्तिमत्व म्हणून कामिनी सुनील अमृतकर यांचा प्रेरणादायी प्रवास आज आपण जाणून घेतलात. त्यांच्या अनुभवातून प्रत्येकाला काही ना काही शिकण्यासारखं नक्कीच मिळालं असेल. आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ देऊन ताई आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आलात आणि आपले प्रेरणादायी विचार आम्हा सर्वांशी मनमोकळा संवाद त्या साधला आणि त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद आणि आपल्या पुढील वाटचालीसुद्धा खूप खूप शुभेच्छा.
0: धन्यवाद ताई, खूप खूप धन्यवाद.
1: मैत्रिणींनो, आत्ताच आपण शिक्षण, साहित्य आणि प्रसार माध्यम या सर्वच क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या कामिनी अमृतकर यांची सारिका दांडगे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत.

0: सखींनो आज 18 जुलाई लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा आज स्मृती दिन. त्यानिमित्त त्यांच्या जीवन कार्याचा आणि सामाजिक योगदानाचा वेध घेणारे विचार आता आपण ऐकूया. मैत्रिणींनो, आपल्या आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आता यानंतर ऐकूया लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्याविषयी संगीता रत्न पारखे यांचं भाषण.
1: मैत्रिणींनो नमस्कार. मैत्रिणींनो, आज 18 जुलै 2026 आजच्या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. ते कोणते बरे? तर संयुक्त महाराष्ट्राची चळवळ तसेच श्रमिक दलितांच्या चळवळीत मोलाचे योगदान देणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा आज स्मृतिदिन. 1 ऑगस्ट 1920 रोजी वाटेगाव जिल्हा सांगली येथे जन्म झाल्या अण्णाभाऊंना जातीव्यवस्थेमुळे खूप हाल अपेष्टा सोसाव्या लागल्या. याच जातीव्यवस्थेच्या चटक्याने त्यांना अवघे 1.5 दिवस शाळेत शिक्षण मिळाले, पण समाज या शाळेने त्यांना जगण्याचं तत्त्वज्ञान शिकवलं. आपल्या लेखणीतून कष्टकरी सर्वहारा उपेक्षित वर्गाच्या वेदना जगासमोर मांडल्या. कथासंग्रह, कादंबरी, नाटके, लोकनाट्य, शाहिरी लेखन, चित्रपट असे विविध प्रकारचे साहित्य त्यांच्या लेखणीतून बाहेर पडले, म्हणून त्यांना साहित्य सम्राट अशा नावाने सुद्धा ओळखले जाते. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत देखील त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. थोडक्यात, साहित्य, लोककला आणि संघर्ष यांचा संगम म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे 18 जुलै 1969 रोजी निधन झाले होते. त्यांचा आज स्मृतिदिन. त्यांच्या या स्मृतिदिनानिमित्त मी त्यांना विनम्र अभिवादन करून अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातील स्त्रीनायिका या विषयावर आज बोलणार आहे. अण्णाभाऊ साठे आपल्या लेखनात एके ठिकाणी म्हणतात, माझी जीवनावर फार निष्ठा आहे, स्त्री शक्ती महान आहे, जगताना व जगाला जीवनात जगवताना त्यांच्यावर हे जग चालतो आणि त्यांची झुंज व यशावर माझा विश्वास आहे. अण्णाभाऊंच्या साहित्यातील स्त्री नायिका या वचनाला

अक्षरशः जागतात. स्त्रीने कसे असावे याचे ठोकताळे समाज मनाने ठरवलेले असतात. ते कालही ठरवले होते, आजही आहे. मात्र अण्णाभाऊंच्या साहित्यातील स्त्री नायिका या ठरवलेपणाला व साचेबद्धपणाला अलगद नाकारत स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्याचे प्रयत्न करतात. तसेच या सर्व नायिका भारतीय संस्कृतीची मूल्य जीवापाड जपणाऱ्या आहे. नीतिमत्तेसाठी, घरच्या इज्जतीसाठी त्या मरणाला कवटाळायला तयार आहेत. अण्णाभाऊंच्या कादंबऱ्यामधील स्त्री नायिका वाचल्यानंतर त्यांचे महत्त्व, अस्मिता व स्वातंत्र्यासाठी झिजणाऱ्या त्या मन भारावून टाकतात. या अनोख्या नायिकांचे जीवन, विचार आणि कृती मनाला थक्क करतात. आपल्या कुटुंबातील दुःख, दारिद्र्य डोक्यावर घेऊन वाट्याला आलेल्या परिस्थितीचा सामना करताना दिसून येतात. वारणेच्या खोऱ्यात या कादंबरीतील नायिका मंगला अतिशय स्वाभिमानी, स्पष्ट वक्ती आणि अन्यायाविरुद्ध बंड करणारी ही नायिका शोषितांच्या हक्कासाठी लढते. वैजंताच्या माध्यमातूनही तमाशातील स्त्रिया आपल्या चारित्र्या कसे जतन करतात हे त्यांनी दाखवून दिले आहे. तिच्यामध्ये स्वतःचे पावित्र्य जपणारे आणि मानवी मूल्यांवर प्रेम करणारे एक कणखर व्यक्तिमत्व दिसून येते. तमाशातील स्त्रिया देखील माणूस असतात. त्यांच्याकडे केवळ भोगवस्तू म्हणून पाहू नये, त्या शीलवान, चारित्र्यवान असून जगण्यासाठी कशा धडपडतात याचे रेखाटन अण्णाभाऊ साठे यांनी वैजंताच्या माध्यमातून केले आहे. आवडी कादंबरीतून अण्णाभाऊ साठे पुरुष प्रधानता अधोरेखित करतात. आवडीच्या माध्यमातून विवाहासारख्या महत्त्वाच्या प्रसंगीही स्त्रियांचे मत विचारात घेतले जात नाही, त्यामुळे अनेकदा त्यांची फसवणूक होते. स्त्रियांनी अशी झालेली फसवणूक निमूटपणे सहन न करता त्याविरुद्ध बंड करून उठावे व आपल्या आवडीनुसार जीवनसाथीची निवड करून सुखाचा संसार करावा हा संदेश देताना दिसून येतात. आवडीचा सख्खा भाऊ नागोजी या आवडीची अशीच फसवणूक करून तिचे लग्न केले होते. तिच्या नवऱ्याला फेफरे येतात ही गोष्ट आवडीपासून लपवून ठेवली जाते, पण आवडीला जेव्हा हे समजते तेव्हा ती खूप दुःखी होते व आपल्या प्रियकरासोबत पळून जाऊन लग्न करते व सुखाचा संसार करते. परंतु आवडीचा सख्खा भाऊ नागोजी आवडीचा खून करतो. त्याला 12 वर्षाची शिक्षा होते. शिक्षा भोगून आल्यावर आवडीचा प्रियकर धनाजी हा नागोजीचाच खून करतो. थोडक्यात सांगायचे म्हणजे आवडी जातीपातीच्या भिंती ओलांडून प्रेम करणाऱ्या आणि स्वतःच्या बळी देणाऱ्या या नायिकेचे व्यक्तिमत्व अत्यंत प्रेरणादायी आहे. भावाने केलेला अन्याय उपेक्षा सहन करत नाही. अन्यायी पुरुषसत्ताक व्यवस्थेला विरोध करण्याचे धाडस नायिकांच्या माध्यमातून दाखवतात. चित्रा या कादंबरीतील चित्रा परिस्थितीवर मात करीत स्वाभिमानाने जगणारी आणि स्वतःच्या अस्तित्वासाठी झटणारी स्त्री अत्यंत संवेदनशील आणि कणखर असे पात्र आहे. चित्राची मोठी बहीण सोना हिला तिचा सख्खा मामा वेश्या व्यवसायात ढकलतो व नंतर चित्रालाही तिच्याकडे सोडतो. गरिबीने, परिस्थितीने हतबल झालेल्या चित्राची फसवणूक होते, पण सोना चित्राला आपल्यासारखे जीवन जगायला लागू नये म्हणून अथक प्रयत्न करते. शेवटी चित्रा स्वतंत्र विचाराने आपला मार्ग शोधते व कष्टमय जीवन जगून चारित्र्य संपन्न आयुष्याची निवड करते. एक सुंदर पण दुर्दैवी विधवेची कहाणी म्हणजे चंदन. चंदनला झोपडपट्टीतील क्रूर वासनेने बरबटलेल्या पुरुषशाहीला कसे तोंड द्यावे लागते या सर्व परिस्थितीला धैर्याने सामोरे जात आपले जीवन बदलण्यासाठी ती प्रयत्न करते. डॉक्टर जयवंतच्या मदतीने ती यात यशस्वी होते. यातून चंदनचे शौर्य आपल्याला दिसून येते. दुर्गा या नायिकेच्या माध्यमातून मानसिक विकृतीचे वर्णन करताना दिसून येतात. दुर्गाच्या रूपाने एक धाडसी व आपल्या अब्रूची रक्षण करणाऱ्या मुलीचे रेखाटन त्यांनी केले आहे. एकूणच अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातील स्त्री एक गुलाम, उपभोग्य वस्तू, पुरुषांच्या मनमानीला प्रतिसाद देणारी नसून ती एक स्वतंत्र व्यक्तिमत्व असलेली, स्वतःच्या इच्छेप्रमाणे जगू पाहणारी, पुरुषप्रधान संस्कृतीला

उभारून पावित्र्य नीतिमत्ता जपणारी स्त्री आहे. स्त्री ही राष्ट्राची अर्धी शक्ती असून पुरुषांप्रमाणेच तिला समान अधिकार मिळाले पाहिजे असा विचार अण्णाभाऊ साठे यांनी त्यांच्या साहित्यातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. अण्णाभाऊंच्या 35 कादंबऱ्यांपैकी 16 कादंबऱ्या या नायिका प्रधान आहेत. गावकुसा बाहेरील व आतील स्त्री जीवनाचा संघर्ष समस्या त्यांनी ठळकपणे आपल्या स्त्रीप्रधान कादंबरीतून मांडल्या. त्यांच्या विचारात स्त्री ही माणूस आहे आणि म्हणून त्यांना जिथे जशी स्त्री दिसली ती त्यांनी आपल्या साहित्यातून चितारली. त्यांच्या नायिका दुर्दम्य साहसी आहे. आत्मनिर्भरता हा गुण त्यांच्या प्रत्येक नायिकेत दिसतो, मग ती चित्रा असो वैजयंता वा दुर्गा. त्या कुटुंब वसल पुरोग्रामी विचारांच्या स्वाभिमानाने जगणाऱ्या व दुसऱ्यांना जगवण्याची हिंमत देणाऱ्या आहेत. मानवतावाद व समानता ही स्त्रीवादाची दोन वैशिष्ट्ये त्यांच्या साहित्यातील नायिकांमध्ये दिसतात. मैत्रिणींनो, आजच्या स्त्रियांच्या असुरक्षिततेची, अन्याय सहन करीत जगण्याची व तो सहन होईना झाला की परिस्थितीला शरण जाऊन लेकरा बाळांसह आपले जीवन संपवण्याच्या घटना रोज पेपरमध्ये वाचायला मिळतात. अशा वेळेला अण्णांनी 60-70 दशकात आपल्या नायिकांची जी प्रेरणादायक प्रतिमा निर्माण केली ती स्त्री जातीला अभिमानास्पदच आहे. मैत्रिणींनो, अण्णांच्या नायिका अशिक्षित काही अल्पशिक्षित आहे तरी स्वसामर्थ्याची जाणीव त्यांच्यात आहे. स्वतःला सिद्ध करण्याचे धाडस त्या दाखवतात. शील रक्षणासाठी वाटेल त्या दिव्याला सामोरे जातात. त्यांच्या काही नायिका पाटील इनामदार यांच्या कन्या आहे, काही मांग रामोशाच्या मुली आहेत, दुर्गासारखी नायिका भटक्या जमातीतील आहे, काही सामान्य स्त्रिया तर काही क्रांतिकार्यात सहभागी होणाऱ्या तर काही विरांगणा आहेत, त्या करारी व बाणेदार आहेत. एकंदरीत त्यांच्या सगळ्या स्त्रीप्रधान कादंबऱ्यांमधल्या नायिका संघर्षशील प्रेरणादायी असल्या तरी त्या एकाच स्तर गट किंवा समाजातील नाही. या स्त्रियाही माणूस आहे, त्यांनाही भावना आहे, मन आहे, याची शून्य जाणीव असलेले लोक या नायिकांच्या आयुष्यातील खलनायक आहेत. हेच आणि याच स्वभाव दोषांचे खलनायक आजच्या स्त्रीचेही दुःख आहे. मैत्रिणींनो, अण्णाभाऊंच्या समकालीन साहित्यामध्ये स्त्री प्रतिमा ही प्रेयसी साच्यातच अडकलेली, मात्र अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यातील स्त्री नायिकेने या प्रतिमेला आवाहन देत समकालीन स्त्रियांचे वास्तव उभे केले आहे. त्यांच्या साहित्यातील नायिका आजही आपल्याला जागोजागी दिसतील. अण्णाभाऊंच्या साहित्यामध्ये या नायिकांनी जे दुःख सहन केले, जो संघर्ष केला, ते सारे काही जित्या जागत्या स्त्रिया सहन करत असतात. अण्णाभाऊंच्या साहित्यातील नायिका नुसत्या कादंबरीमध्येच नाही तर संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील माझी मैना ही जी प्रतिमा आहे ती प्रतिमा त्यांच्या शाहिरीतील अजरामर नायिका आहे. मात्र प्रतिमाच वास्तवतेला जिवंत करते हे जे जिवंतपण आहे तेच अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यातील नायिकांचे वास्तव आहे. मैत्रिणींनो, अण्णाभाऊ साठे यांनी संपूर्ण स्त्रीवर्गाचा आदर केला आहे. त्यांनी त्यांच्या साहित्यातून स्त्रियांना सत्यतेने दाखवले आहे. ज्या सद्गुणी जीवनाला महत्त्व देतात आणि ज्या प्रतिकूल परिस्थितीतही कुटुंबासाठी कमाई करण्यात न डगमगता कुटुंबाचा मोठा आधार बनतात. जीवनात पुढे जाताना त्या आपल्या वागणुकीतून समाजात मानवी कल्याणाचे सूत्र रुजवतात. जगा, पालनपोषण करा आणि इतरांना जगू द्या. कुटुंबावर आलेल्या आर्थिक संकटावर मात करण्यासाठी ती स्वाभिमानाने आणि कष्टाने आपले जीवन जगत आहे. तिच्या प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर ती संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी सहजपणे सांभाळते. तिला माहीत आहे की संकट माणसाला अधिकाधिक मजबूत करण्यासाठीच येते आणि याच विचाराने ती त्याचा सामना करण्यास नेहमी

0: तयार असते. जेव्हा एकटीने कमावताना तिला कोणत्याही पुरुषाचा आधार नसतो तेव्हा ती वाईट शक्तींशी लढते आणि त्यांना आपल्या मार्गातून पळवून लावते. म्हणूनच असे म्हणता येईल की अण्णाभाऊ साठे यांचे स्त्री साहित्य हे सुवर्ण यशाची संपत्ती आहे. आजही अण्णाभाऊंच्या साहित्यातील नायिका या स्त्रियांमध्ये जिवंत आहे. त्यांचे जगणे खूप वर्षांआधी अण्णाभाऊंनी आपल्या कादंबऱ्यात जिवंत करून ठेवले आहे असे वाटते. या नायिका केवळ कथानकाचा भाग नसून सामाजिक परिवर्तनाच्या वाहक आहे. त्यांनी स्त्रीला स्वातंत्र्य, आत्मविश्वास, संघर्ष यांचे प्रतीक म्हणून साकारले. त्यामुळे त्यांच्या स्त्री व्यक्तिरेखा आजही प्रेरणादायी आणि समकालीन वाटतात. अशा लोकशाहीर व साहित्यरत्नाला स्मृती दिनानिमित्त माझे त्रिवार अभिवादन. धन्यवाद.
1: सखींना आत्ताच आपण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्याविषयी संगीता रत्नपारखे यांचं भाषण ऐकलं.

0: मैत्रिणींनो, याबरोबरच आपल्याच्या वनिता मंडळ या कार्यक्रमाची वेळ आता इथेच संपत आली आहे. तेव्हा कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार यांच्यासह मी आपली सखी सारिका दांडगे आपली आता अनुमती घेतेय. पुन्हा भेटूच नवनवीन विषयासह. तोपर्यंत सकारात्मकतेची कास धरा आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्या. नमस्कार. ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात कार्यक्रम वनिता मंडळ. ऐकूया एक गाणं.

श्रोते हो, आत्ताच आपण उबंटू या चित्रपटातून अजित परब आणि मुग्धा वैशंपा यांनी गायलेलं गीत ऐकलं. गीतकार होते कौशल इनामदार. या गीताबरोबरच वनिता मंडळ हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती आणि हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: यानंतर ठीक 1 वाजता हिंदी
1: आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. श्रोतेहो ठीक 1 वाजता विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत.
2: के साथ खत्म होता है आज का सुरीला सफर कार्यक्रम. माफ कीजिएगा यादों की महफिल का सुरीला सफर कार्यक्रम आप सुनेंगे कुछ ही पलों के बाद.

आकाशवाणी मुंबई। नमस्कार, मी शैलेश मोहिते, राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। देशाच्या खासगी क्षेत्रांतर्गत विकसित केलेल्या विक्रम वन या पहिल्या कक्षीय प्रक्षेपकाचं चाचणी उड्डाण यशस्वी। संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं उद्या बोलावली सर्वपक्षीय बैठक। उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात दाखल केल्यावर उमटल्या तीव्र निषेधाच्या प्रतिक्रिया। भारताची पीव्ही सिंधू जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल। आणि महान क्रिकेटपटू सर गारफील्ड सोबर्स यांना क्रिकेट विश्वाची आदरांजली। भारतात खाजगी क्षेत्रांतर्गत विकसित केलेल्या विक्रम वन या पहिल्या कक्षीय प्रक्षेपकाचं आज आंध्र प्रदेशातल्या श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून यशस्वी चाचणी प्रक्षेपण झालं। भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 12:05 हे प्रक्षेपक रॉकेट अवकाशाच्या दिशेनं झेपावलं। स्कायरूट एरोस्पेस ही अंतराळ क्षेत्रातली भारतीय कंपनी आहे। या प्रक्षेपक रॉकेटचं आरेखन आणि निर्मिती पूर्णपणे स्वदेशातच झाली असून देशाच्या अंतराळ कार्यक्रमाचे जनक डॉक्टर विक्रम साराभाई यांच्या सन्मानार्थ या रॉकेटचं नाव विक्रम वन असं ठेवलं आहे। या प्रक्षेपक रॉकेटच्या उड्डाणाची प्रक्रिया 4 टप्प्यांमध्ये पूर्ण होईल। हे रॉकेट अत्यंत वेगवान आणि मागणीनुसार प्रक्षेपण सेवा देण्याच्या उद्देशानं तयार केलं आहे। संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या सोमवारपासून सुरू होणार असून त्या पार्श्वभूमीवर सरकारने उद्या सर्वपक्षीय बैठक आयोजित केली आहे। या बैठकीत सरकार सर्व राजकीय पक्षांना या अधिवेशनाची कार्यवाही सुरळीत चालण्यासाठी सहकार्याचं आवाहन करेल। दरम्यान संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काल नवी दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली। या बैठकीत संसदेच्या आगामी अधिवेशनाच्या व्यूहरचनेबाबत चर्चा करण्यात आली। संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या 13 ऑगस्टपर्यंत चालणार आहे। या अधिवेशनादरम्यान अनेक महत्वपूर्ण विधेयकांवर चर्चा आणि अनेक विधेयकं पारित होण्याची शक्यता आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्यापासून 25 तारखेपर्यंत मोल्दोवा, उत्तर मॅसेडोनिया आणि रोमानियाच्या राजकीय दौऱ्यावर जाणार आहेत। हा मोल्दोवा आणि उत्तर मॅसेडोनिया इथं कोणत्याही भारतीय राष्ट्रपतींचा हा पहिला राजकीय दौरा असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे। केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज पुण्यात 3 प्रमुख राष्ट्रीय महामार्गाच्या विकास कामांची संयुक्त पद्धतीनं पायाउभारणी होत आहे। या योजनांसाठी 16,700 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे। यात खराडी जंक्शन आणि शिरूर बायपास दरम्यान 53 किलोमीटर लांबीच्या 6 पदरी महामार्गाचा समावेश असून 246 किलोमीटर लांबीच्या पुणे संभाजीनगर ग्रीनफील्ड एक्सप्रेसवेचा हा पहिला टप्पा आहे। हडपसर आणि यवत दरम्यान 32 किलोमीटर लांबीचा रस्ता आणि तळेगाव चाकण शिक्रापूर दरम्यानच्या 54 किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या कामांची यात समावेश आहे। या कामांना 4 वर्षात पूर्ण करण्याचा सरकारचा मानस असून या विकास कामांमुळे दळणवळणात सुधारणा, प्रवासाच्या वेळेत बचत आणि वाहतूक कोंडीची समस्या कमी होण्याची अपेक्षा आहे। शिवाय पुण्याच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासाला चालनाही मिळणार आहे। नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ उप

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार हे देखील यावेळी उपस्थित असतील. केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्रातील SIR म्हणजेच मतदार यादी पुनरीक्षणला 10 दिवसांची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे BLO अर्थात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी 29 जुलैऐवजी येत्या 8 ऑगस्टपर्यंत गृहभेटी करू शकतील. प्रारूप मतदार याद्या 5 ऑगस्टऐवजी 17 ऑगस्टला प्रसिद्ध होतील. त्यावर 16 सप्टेंबरपर्यंत दावे आणि हरकती दाखल करता येतील. हे दावे आणि हरकती 15 ऑक्टोबरपर्यंत निकाली काढल्यानंतर 19 ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नीट परीक्षा पेपरफुटीच्या मुद्द्यावर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी नवी दिल्लीत जंतर मंतर इथं बेमुदत उपोषण करत असलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांना आज दिल्ली पोलिसांनी उपोषण स्थळावरून हलवलं आणि वैद्यकीय उपचारांसाठी सफदरजंग रुग्णालयात दाखल केलं. वांगचूक यांच्या उपोषणाचा आज 21वा दिवस होता. उपोषणामुळे वांगचूक यांची प्रकृती खालावल्यानं दिल्ली उच्च न्यायालयाचे आदेश आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना रुग्णालयात हलवल्याचं नवी दिल्लीचे पोलीस उपायुक्त सचिन शर्मा यांनी सांगितलं. वांगचूक हे शुद्धीवर असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती सफदरजंग रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर चारू बांबा यांनी दिली. दरम्यान दिल्ली पोलिसांनी सोन वांगचूक यांना जंतरमंतर इथल्या आंदोलन स्थळावरून हटवल्यानंतर काही वेळातच कॉक्रोच जनपाटीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे. हे आंदोलन यापुढेही सुरूच राहील असं दिपके यांनी म्हटलं आहे. पोलिसांनी वांगचूक यांना धक्काबुक्की केली तसंच आंदोलकांनाही मारहाण केली असा आरोपही दिपके यांनी केला आहे. उपोषणाला सुरुवात केल्यानंतर दिपके यांनी आता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. ऑल इंडिया स्टुडंट असोसिएशननं देखील हे आंदोलन सुरूच राहील असं म्हटलं आहे. संघटनेच्या वतीनं 3 विद्यार्थी आंदोलनकर्त्यांनी आपलं बेमुदत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धारही केला आहे. संसदेच्या येत्या पावसाळी अधिवेशनादरम्यान 20 जुलै रोजीचा नियोजित संसद मार्चही ठरल्याप्रमाणेच होणार असल्याचंही आंदोलकांनी सांगितलं. अमेरिकेने काल रात्री इराणवर पुन्हा हवाई हल्ले केले. दोन्ही देशांमधील शांतता करार मोडल्यानंतर सलग 7व्या दिवशी हे हल्ले करण्यात आले आहेत. इराणची लष्करी क्षमता कमकुवत करण्याच्या उद्देशानं हे हल्ले करण्यात आले आहेत. काल रात्री इराणमधील बंदर अब्बास आणि सिरिक या दक्षिण बंदरांच्या शहरांमध्ये अनेक स्फोट झाल्याचं वृत्त इराणी प्रसारमाध्यमांनी दिलं आहे. तसंच स्टेट ऑफ होर्मुज या आंतरराष्ट्रीय जलमार्गावर 2 तेल टँकर्सना सुरुंग लागल्यानं त्यांचे स्फोट झाल्याचा दावा इराणच्या इस्लामिक रिव्हॉल्युशनरी गार्ड कॉप्सनं केला आहे. पण अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने हा दावा फेटाळून लावला आहे. दुसरीकडे इराणने जॉर्डन आणि कुवेत इथल्या अमेरिकन लष्करी तळांवर ड्रोननं हल्ला केल्याचा दावा इराणच्या लष्करानं केला आहे. इस्रायलनं गाझापट्टीत एका प्रेत यात्रेवर केलेल्या हवाई हल्ल्यात किमान 7 जणांचा मृत्यू झाला तर 22 जण जखमी झाले. नुसरत निर्वासित छावणीतील शावदा रुग्णालयानं या हल्ल्यात 7 जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्ताला दुजोरा दिला आहे. याबाबत इस्रायली सैन्याकडून कोणतीही त्वरित प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलेली नाही. टोकियो इथं सुरू असलेल्या जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीच्या अंतिम फेरीत PV सिंधूनं धडक मारली आहे. उपांत्य फेरीत सिंधूनं चीनच्या आणि जागतिक क्रमवारीत 4थ्या स्थानावर असलेल्या चेन युफेई विरुद्धचा पहिला गेम 21-19 असा फरकानं जिंकला. दुसऱ्या गेममध्ये सिंधू 15-10 अशी आघाडीवर असतानाच दुखापतीमुळे चेन युफेईनं सामन्यातून माघार घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सिंधूला विजयी घोषित करण्यात आलं. दुसरा उपांत्य सामना जपानची अकाने यामागुची आणि इंडोनेशियाची पुत्री कुसुमा वरदानी यांच्यात होणार असून त्यात जिंकणाऱ्या खेळाडूशी उद्या सिंधूचा सामना विजेतेपदासाठी होईल. अष्टपैलूत्व, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, असामान्य नेतृत्व गुण अशा प्रतिभांमुळे क्रिकेट विश्वात आदरणीय असलेले वेस्ट इंडिज क्रिकेटचे युगप्रवर्तक सर गारफील्ड अर्थात गॅरी सोबर्स यांचं काल वयाच्या 89व्या वर्षी श्वसनाच्या आजारामुळे निधन झालं. त्यांच्या निधनानं संपूर्ण क्रिकेट विश्वात शोककळा

पसरले आहे. विविध क्रीडापटूंनी आणि इतर मान्यवरांनी त्यांना आदरांजली वाहिली. क्रिकेट विश्वानं आपला एक अत्यंत तेजस्वी तारा गमावला आहे. ते एक विराज अष्टपैलू खेळाडू होते. त्यांच्या उत्कृष्टतेचा वारसा अनेक पिढ्यांपर्यंत टिकून राहणारा आहे, अशा शब्दात उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी समाज माध्यमांवर सोबर्स यांना आदरांजली वाहिली आहे. बीसीसीआय अर्थात भारतीय क्रिकेट नियामक प्राधिकरणानेही सोबर्स यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. सोबर्स यांचं क्रिकेटसाठीचं अनन्यसाधारण योगदान भविष्यात अनेक पिढ्यांसाठी सदैव प्रेरणास्रोत राहील. ते अष्टपैलू खेळाडूंपैकी एक होते, असंही बीसीसीआयनं समाज माध्यमांवर म्हटलं आहे. ज्येष्ठ क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी सोबर्स यांना भावपूर्ण आदरांजली वाहिली आहे. वेस्ट इंडिज क्रिकेट संघानं कप्तान रोस्टन चेज आणि शाई होप तसंच महिला क्रिकेटच्या कर्णधार हेलेन मॅथ्यूज यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. त्यांच्या खेळाची गुणवत्ता पुढच्या पिढ्यांना नेहमीच मार्गदर्शन करत राहील असं त्यांनी म्हटलं आहे. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशाच्या खासगी क्षेत्रांतर्गत विकसित केलेल्या विक्रम वन या पहिल्या कक्षीय प्रक्षेपकाचं चाचणी उड्डाण यशस्वी. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं उद्या बोलावली सर्वपक्षीय बैठक. उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांना दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात दाखल केल्यावर उमटल्या तीव्र निषेधाच्या प्रतिक्रिया. भारताची पी व्ही सिंधू जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल. आणि महान क्रिकेटपटू सर गारफील्ड सोबर्स यांना क्रिकेट विश्वाची आदरांजली. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: मन चाहेगी।
1: मन चाहेगी
0: मन चाहेगी।

त्यांच्या निधनानं संपूर्ण क्रिकेट विश्वात शोककळा पसरली आहे. विविध क्रीडापटूंनी आणि इतर मान्यवरांनी त्यांना आदरांजली वाहिली. क्रिकेट विश्वानं आपला एक अत्यंत तेजस्वी तारा गमावला. ते एक दिग्गज अष्टपैलू खेळाडू होते. त्यांचा उत्कृष्टतेचा वारसा अनेक पिढ्यांपर्यंत टिकून राहणारा आहे, अशा शब्दात उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी समाजमाध्यमावर सोबर्स यांना आदरांजली वाहिली आहे. बीसीसीआय अर्थात भारतीय क्रिकेट नियामक प्राधिकरणानंही सोबर्स यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केलाय. सोबर्स यांचं क्रिकेटसाठीचं अनन्य साधारण योगदान भविष्यात अनेक पिढ्यांसाठी सदैव प्रेरणास्रोत राहील. ते श्रेष्ठ अष्टपैलू खेळाडूंपैकी एक होते, असंही बीसीसीआयनं समाजमाध्यमावर म्हटलंय. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशाच्या खासगी क्षेत्राअंतर्गत विकसित केलेल्या विक्रम 1 या पहिल्या कक्षीय प्रक्षेपकाची चाचणी उड्डाण यशस्वी. पुण्यात 3 प्रमुख राष्ट्रीय महामार्गाच्या विकास कामांची केंद्रीय महामार्ग मंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पायाभरणी.

बियाणं, खतं आणि कीटकनाशकांसंदर्भात तक्रारींचं निराकरण 7 दिवसात करण्याचा राज्य सरकारचा निर्णय. उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात दाखल केल्यावर उमटल्या तीव्र निषेधाच्या प्रतिक्रिया. आणि भारताची PV सिंधू जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

श्रोतेहो, दुपारचे 3:10 आणि 35 सेकंद झाली आहेत. आमची आजची अस्मिता वाहिनीची पहिली प्रसारण सेवा आता इथे समाप्त होत आहे. अस्मिता वाहिनीची दुसरी प्रसारण सेवा सुरू होईल संध्याकाळी ठीक 5 वाजता. दरम्यानच्या काळात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून तुम्ही आमचं प्रसारण ऐकू शकता. तेव्हा भेटूया अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या प्रसारण सभेत संध्याकाळी ठीक 5 वाजता. तोपर्यंत नमस्कार.

0: श्रोतेहो नमस्कार. आपण ऐकत आहात AIR मराठी ही DTH उपग्रहवाहिनी. दुपारचे 3:11 झाली आहेत. जाणून घेऊया प्रादेशिक हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. सकाळी 8:30 नोंदवण्यात आलेल्या हवामानाचा हा सारांश आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र.
1: जान पाते हैं कि कहां कहां श्रोता हमें सुन रहे हैं और कौन कौन से गानों की फरमाइश करना चाहते हैं. ये
0: विदर्भाच्या काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो अशी शक्यता नोंदवण्यात आली आहे. येत्या 48 तासात पाऊस आणि वादळी वाऱ्याची शक्यता मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागामध्ये, त्याचबरोबर कोकणातल्या काही भागामध्ये पाऊस आणि वादळी वाऱ्याची शक्यता आहे. येत्या 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरामध्ये ढगाळ आकाश, त्याचबरोबर कधीकधी मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरींची शक्यता नोंदवण्यात आली आहे. त्याचबरोबर शहरात मेघगर्जनेसह पाऊसही पडण्याची शक्यता आहे. कमाल तापमान 32 आणि किमान तापमान 27 अंश सेल्सिअसच्या आसपास असण्याची शक्यता आहे. येत्या 48 तासामध्ये मुंबई शहर आणि उपनगरामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर आकाश ढगाळ असेल. कमाल तापमान 32 आणि किमान तापमान 27 अंश सेल्सिअसच्या आसपास असण्याची शक्यता आहे. ठाणे, रायगड

0: वाटेवरून चालताना सहज दिसला लांब जाणारा रस्ता, त्याच वाटेवरून जायचं ठरवलं आम्ही आता.
1: निघालो मग आम्ही त्या निसर्गाचे मित्र बनायला, एका वेगळ्या विश्वात हरवून जायला.
0: शोध आहे आता आपल्याच मातीतल्या वेगळेपणाचा, आनंद घेतोय आपल्या माणसांबरोबर नवीन दिशा शोधायचा.
1: त्याच वाटेवरचे आहोत साक्षीदार आपण प्रवासी, जिथे घेतो एक मोकळा श्वास.
0: कारण सुखद, सुंदर, अविस्मरणीय असा अनुभव देणारा असतो हा प्रवास.
1: नम्रता कुलकर्णी आपल्या प्रवासाचं वर्णन काही अशा प्रकारे करतात, पण प्रत्येकाच्या प्रवासाचा अनुभव हा वेगळा असतो, नाही का?
0: हो. नमस्कार मित्रांनो, मी नेहा
1: आणि मी दर्शन स्वागत करतो तुमचं आजच्या आपल्या युवाणीच्या भटकंती या कार्यक्रमात.
0: पण मी म्हणते दर्शन, अनुभव घ्यायला आणि आपल्या प्रवासाचे किस्से सांगायला आधी प्रवास करावा लागतो. नवनवीन स्थळांना भेट द्यावी लागते.
1: बरोबर.
0: निसर्गाचा आनंद घ्यावा लागतो.
1: जातो ना, मी फिरतो, नवनवीन ठिकाणी जातो, भटकंती करतो. आणि आता तर पावसाळा सुरू झालाय, वातावरणात हिरवळ पसरलीये, आता खरं फिरण्याचं सीझन आहे.
0: हा, फिरायला जातो म्हणे. मित्रांनो, तुम्हाला सांगते दर्शनचं फिरायला जाणं काय ते.
1: नको नको नको नको नको.
0: एकदा आम्ही सगळ्या मित्रमैत्रिणींनी फिरायला जायचा प्लॅन केला. उद्या सकाळी 5 वाजता निघू असं ठरवलं. मग यासाठी लवकर उठायचं होतं. लवकर उठायला रात्री अलार्म सेट करावा लागतो ना. आमच्या सगळ्या मित्रांपैकी फक्त दर्शनने अलार्म लावला आणि बाकीचे सगळे आम्ही त्याच्या भरोश्यावर झोपलो, हा उठवेल म्हणून. पण काय, सकाळी अलार्म वाजला, हा उठला देखील. पण याने विचार केला, जाऊ दे, आज सुटीच तर आहे आणि सगळे थकलेत तर मस्त झोपून घेऊ. आणि अलार्म बंद करून हा चक्क झोपला. सगळा प्लॅन फ्लॉप झाला.
1: मग मी सगळ्यांच्या भल्याचा विचार केला, सगळ्यांना आराम मिळावा म्हणून मी तसं केलं.
0: वा वा वा वा. पण त्यामुळे सगळ्यांची सुटी वाया गेली त्याचं काय.
1: पुढच्या वेळी जाणारच आहोत ना आपण, डोंट वरी.
0: पुढच्या वेळी जाणारच, पण मग त्याची प्लॅनिंग आज झाली पाहिजे ना. आणि तीही आपल्या या सगळ्या मित्रांच्या साक्षीनं.
1: हो, हे जमतंय. आपल्या या मित्रांनाही आपण आपला प्लॅन सांगू, म्हणजे जर यांना जायचं असेल तर तेही जाऊ शकतात.
0: त्यापेक्षा आपण एक काम करूया, आज आपण आपल्या मित्रांसोबत व्हर्च्युअल भटकंती करूया.
1: येस, वाय नॉट. चला तर मित्रांनो, आजच्या आपल्या भटकंती कार्यक्रमात आपण जाऊया एका म्युझिकल ब्रेक कडे.
0: अरे,
1: म्हणजे आधी गाणं ऐकू मग जाऊ, त्यात काय.
0: ओके, स्टे ट्यून्ड.

0: वेलकम बॅक मित्रांनो. तर आज आपण व्हर्च्युअल भटकंती करणार आहोत एका सुंदर अशा ठिकाणाची,
1: म्हणजेच विदर्भाचे काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा या महाराष्ट्रातल्या एका प्रमुख थंड हवेच्या ठिकाणाची.

0: मुसळधार पावसामुळे डोंगरातून कोसळणारे धबधबे, दऱ्याखोऱ्यांचं निसर्ग सौंदर्य,
1: थंड हवेचे वाहणारे झुळझुळ वारे, ढगातून जाणारी वाट,
0: हे सगळं ऐकून आत्ताच जायची जेवढी माझी इच्छा होते तशीच इच्छा आपल्या सर्व मित्रांची पण होत असेल.
1: मग काय मित्रांनो, जायचं का?
0: जाऊ जाऊ जाऊ, आधी सगळी माहिती काढू आणि आता सध्याला व्हर्च्युअल फिरून येऊ.
1: सगळ्यात आधी आपण बघू तिथे जायचं कसं. तर मित्रांनो, आपण बस, ट्रेन आणि फ्लाईट या तिन्ही मार्गांनी चिखलदरा गाठू शकतो.
0: फ्लाईट कसं? आपल्या जळगाववरून फ्लाईट सुरू नाहीयेत, सुरू व्हायच्या आहेत.
1: ते ठीक आहे रे, पण आपले इतर ठिकाणचे मित्र जाऊ शकतील ना. आणि नाही फ्लाईट तर ट्रेन बस आहेच की.
0: बसने जर गेलो तर अमरावतीहून आपण राज्य परिवहन अर्थात आपली लाल परी किंवा खासगी बसेसने चिखलदरा पोहोचू शकतो.
1: आणि ट्रेनने जर पोहोचायचं म्हटलं तर सर्वात जवळचं स्टेशन हे बडनेरा आहे. बडनेरावरूनही सार्वजनिक आणि खाजगी बसेस उपलब्ध असतात, किंवा आपल्या खाजगी वाहनानेही आपण चिखलदरा पोहोचू शकतो.
0: आणि फ्लाईटने जर तुम्ही आलात तर नागपूर एअरपोर्टला उतरून तिथूनही बसेस उपलब्ध आहेत.
1: तर अशा प्रकारे आपण या सातपुडा पर्वत रांगेच्या कुशीत वसलेल्या या निसर्गरम्य ठिकाणी पोहोचू शकतो.
0: नेहा, हे निसर्गरम्य थंड हवेचं ठिकाण तर आहेच, पण याला ऐतिहासिक पार्श्वभूमी पण आहे.
1: हो मित्रांनो, चिखलदरापासून जवळच विराट राज्याची राजधानी होती, तिला वैराग नगरी म्हणत. आजही वैराग नावाचं गाव तिथे आहे.
0: 5000 वर्षांपूर्वी पांडवांनी आपला अज्ञातवासाचा काळ या सातपुडा पर्वत रांगेतील चिखलदऱ्याच्या वनात पूर्ण केला अशी आख्यायिका आहे.
1: त्यावेळी द्रौपदी वेश बदलून विराट राजाच्या महाराणीची दासी म्हणून वास्तव्य करत होती.
0: परंतु द्रौपदीवर विराट राजाचा मेहुणा कीचक याची वाईट नजर पडली. जेव्हा ही घटना द्रौपदीने भीमाला सांगितली तेव्हा भीमाने कीचक याला ठार केलं
1: आणि त्याचा मृतदेह वैराग पासून दूर एका दरीत फेकून दिला. त्यालाच कीचक दरी म्हणून ओळखलं जात होतं.
0: कालांतरानं त्या शब्दाचा अपभ्रंश होऊन त्याचं चिखलदरा असं नाव पडलं असं म्हणतात.
1: शेजारी असलेल्या एका कुंडात भीमाने आपले हात धुतले, त्यालाच भीमकुंड म्हणून ओळखलं जातं.
0: हा भीमकुंड देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो.
1: मित्रांनो, हा भीमकुंड एक नैसर्गिक जलस्रोत आहे आणि याचं पाणी इतकं स्वच्छ आणि पारदर्शक असतं की पाण्यात मासे पोहताना आपण स्पष्टपणे पाहू शकतो.
0: म्हणजे एक परफेक्ट मॉन्सून डेस्टिनेशन म्हणून आपण चिखलदरा या ठिकाणी जाऊ शकतो.
1: अरे हे तर थोडंच झालं, अजून बरेच पॉइंट आणि माहिती आपण जाणून घेऊ, पण त्याआधी जाऊया एका म्युझिकल ब्रेक कडे.

0: तर मित्रांनो, आपण आहोत चिखलदरा या ठिकाणी.
1: चिखलदराला आपल्याला वेगवेगळी निसर्गरम्य व्ह्यू पॉइंट पाहायला मिळतात. त्यातल्या भीमकुंडाबद्दल आपण जाणून घेतलं.
0: यासोबतच पंचबोल पॉइंट हा एक सुंदर पॉइंट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो.
1: दर्शन, या पॉइंटचं वैशिष्ट्य म्हणजे इथून जर आपण एकदा आवाज दिला की 5 वेळेस प्रतिध्वनी ऐकायला येतो, म्हणूनच याला पंचबोल पॉइंट म्हणून ओळखलं जातं.
0: आणि महाराष्ट्रात सर्वात जास्त कॉफीचे मळे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात.
1: अजून एक व्ह्यू पॉइंट म्हणजे गाविलगड किल्ला. गिरिदुर्ग प्रकारातला हा किल्ला चिखलदऱ्याला आपल्याला पाहायला मिळतो.
0: यासोबतच बहामी किल्लाही आपल्याला इथे पाहायला मिळतो.
1: गाविलगड हा 12व्या शतकात गवळी राजाने बांधला, म्हणून किल्ल्याचं नाव गाविलगड असं ठेवण्यात आलं.
0: गडावर 5 लहान मोठे तलाव, साधारणतः 6 ते 7 तोफा, त्यावरील हिंदुस्थानी, उर्दू, अरबी या भाषेत कोरलेला मजकूर, कोरीव मूर्त्या,
1: किल्ल्यातील राणी महाल, दरबार, यामुळे किल्ला तत्कालीन वैभवाची ग्वाही देत आजही तिथे आपल्याला पाहायला मिळतो.
0: यासोबतच देवी पॉइंट, मोझरी पॉइंट, हरिकेन पॉइंट असे काही पॉइंट आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात.
1: दर्शन, तुला माहितीये ताडोबानंतर महाराष्ट्रातलं दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात जास्त वाघ असलेला व्याघ्र प्रकल्प या चिखलदऱ्याच्या खोऱ्यात असलेल्या मेळघाट या ठिकाणी आहे.
0: म्हणजे मान्सून डेस्टिनेशन सोबतच आपण जंगल सफारीचाही आनंद या ठिकाणी घेऊ शकतो.
1: जंगल सफारीचा नाही तर थ्रिलचाही अनुभव या ठिकाणी आपण घेऊ शकतो.
0: हो, जगातला सर्वाधिक लांबीचा म्हणजे 407 मीटरचा स्कायवॉक या ठिकाणी आहे.
1: असं परफेक्ट हॉलिडे डेस्टिनेशन म्हणून आपण चिखलदरा या ठिकाणी नक्कीच जाऊ.
0: हो, आता प्लॅन तर केला आहे, माहिती पण मिळाली आहे आणि आता वातावरण पण भारी आहे, जायला तर हवंच.
1: पण एक गोष्ट लक्षात ठेव, जाताना तिथं कचरा अजिबात करायचा नाही. लास्ट टाइम आपण एका ठिकाणी गेलो तेव्हा तू काय केलं?
0: काय?
1: पिशवी भरून चिप्स, बिस्किट, चॉकलेट सगळं घेतलं आणि खाऊन ते रॅपर तिथेच फेकले.
0: नंतर

0: उचलले पण होते ना.
1: हो ते तर मी सांगितल्यावर.
0: हो ते चुकलंच माझं. मित्रांनो तुम्ही पण माझ्यासारखी चूक करा, करायला हरकत नाही, कारण त्यातूनच आपण शिकतो. पण नंतर मात्र ती चूक सुधरवा.
1: आपण एवढ्या सुंदर ठिकाणी जातो, राहतो, फिरतो, म्हणजे ती जागा सुंदर स्वच्छ असते म्हणूनच आपण तिथे जातो ना. गलीच्या ठिकाणी आपण जातो का?
0: नाही.
1: हा पण आपण सुंदर ठिकाणी जाऊन गलीच्छपणा करतो आणि त्या ठिकाणाच्या सुंदरतेला डाग लावतो.
0: म्हणूनच मित्रांनो कोणत्याही ठिकाणी जाताना आपण स्वच्छतेची, पर्यावरणाची काळजी घेतली पाहिजे.
1: दर्शन शिकलाय आता, आपणही शिकलं पाहिजे.
0: हो निसर्गाचा आनंद घ्या पण त्याला ठेस पोहोचवू नका.
1: करेक्ट. तर आता जाऊया एका गाण्याकडे.
0: हो हो का नाही.

0: तर मित्रांनो आता जाता जाता विचार करा आपल्या ट्रिप प्लॅनचा, आणि हो तुम्ही जात असाल तर आम्हाला पण कळवा, आम्हीही येऊ. पण तुर्तास आता घेतो तुमची रजा.
1: तुम्हाला आजचा कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा बरं का.
0: हो, पत्र पाठवा किंवा आकाशवाणी जळगावच्या सर्व सोशल मीडिया हँडल्स वर आम्हाला फॉलो करा, कॉमेंट्स करा, आणि पत्रासाठीचा पत्ता तर सगळ्यांना माहितीच आहे.
1: प्रिय दोस्तो, युववाणी विभाग, द्वारक केंद्र निदेशक, आकाशवाणी केंद्र जळगाव, टपाल पेटी क्रमांक 52.
0: मित्रांनो, आजच्या भटकंती या कार्यक्रमात मी सहभागी होतो, तुमचा लाडका मित्र दर्शन गुजराती,
1: आणि मी नेहा पवार,
0: आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते होते ज्ञानेश्वर बोबडे.
1: मित्रांनो, तर नक्की भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोवर टाटा,
0: बाय. ही आकाशवाणीच्या जळगाव केंद्राची निर्मिती होती.

0: झाली असून देशाच्या अंतराळ कार्यक्रमाचे जनक डॉक्टर विक्रम साराभाई यांच्या सन्मानार्थ या रॉकेटचं नाव विक्रम 1 असं ठेवण्यात आलंय. या प्रक्षेपक रॉकेटच्या उड्डाणाची प्रक्रिया 4 टप्प्यांमध्ये पूर्ण होईल. हे रॉकेट अत्यंत वेगवान आणि मागणीनुसार प्रक्षेपण सेवा देण्याच्या उद्देशानं तयार करण्यात आलंय. आज विक्रम 1 या यशस्वी प्रक्षेपणानंतर इस्रोच्या कार्यालयात कंपनीचे सहसंस्थापक पवन कुमार चंदना यांच्याशी बोलताना पंतप्रधानांनी याला आत्मनिर्भर भारताच्या दिशेनं एक मोठं पाऊल म्हटलं. पंतप्रधान म्हणाले की या यशानं हे सिद्ध केलंय की भारत खासगी क्षेत्राच्या सहभागानंही अंतराळ क्षेत्रात आत्मनिर्भर बनण्यास सक्षम आहे. त्यांनी विक्रम 1 च्या पथकाला भेटीचं निमंत्रण दिलं. संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या सोमवारपासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारनं उद्या सर्वपक्षीय बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत सरकार सर्व राजकीय पक्षांना या अधिवेशनाची कार्यवाही सुरळीत चालण्यासाठी सहकार्याचं आवाहन करेल. दरम्यान संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काल नवी दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत संसदेच्या आगामी अधिवेशनाच्या व्यूहरचनेबाबत चर्चा करण्यात आली. संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या 13 ऑगस्टपर्यंत चालणार असून या अधिवेशनादरम्यान अनेक महत्वपूर्ण विधेयकांवर चर्चा आणि अनेक विधेयकं पारित होण्याची शक्यता आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्रात SIR म्हणजेच मतदार यादी 10 दिवसांची मुदतवाढ दिली आहे. यामुळे BLO अर्थात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी 29 जुलैऐवजी येत्या 8 ऑगस्टपर्यंत गृहभेटी करू शकतील. प्रारूप मतदार याद्या 5 ऑगस्टऐवजी 17 ऑगस्टला प्रसिद्ध होतील. त्यावर 16 सप्टेंबरपर्यंत दावे आणि हरकती दाखल करता येतील. हे दावे आणि हरकती 15 ऑक्टोबरपर्यंत निकाली काढल्यानंतर 19 ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा 22 जुलै रोजी वाढदिवस आहे. यानिमित्तानं पक्षाचे कोणतेही नेते आणि कार्यकर्ते होर्डिंग किंवा बॅनर्स लावणार नाहीत आणि वृत्तपत्रातून टीव्ही माध्यमातून जाहिराती प्रसिद्ध करणार नाहीत असं आवाहन भारत जनता पार्टीतर्फे करण्यात आल्याचं भाजपाचे प्रदेश कार्यालय प्रभारी रवी अनासपुरे यांनी कळवलंय. असे कोणी केल्यास त्यावर पक्षातर्फे शिस्तभंगाची गंभीर दखल घेतली जाईल. त्यामुळे या सूचनांचं काटेकोरपणे पालन करण्याचं आवाहनही करण्यात आलंय. 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट म्हणून परेश मोकाशी दिग्दर्शित मुक्काम पोस्ट बोंबलवाडी या चित्रपटाला पुरस्कार मिळाला आहे. परीक्षा पेपर फुटीच्या मुद्द्यावर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी नवी दिल्लीतील जंतर मंतर इथं आमरण उपोषण करत असलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी आज दिल्ली पोलिसांनी उपोषण स्थळावरून हटवलं आणि वैद्यकीय उपचारांसाठी सफदरजंग रुग्णालयात दाखल केलं. वांगचुक यांच्या उपोषणाचा आज 21वा दिवस होता. उपोषणामुळे वांगचुक यांची प्रकृती खालावल्यानं दिल्ली उच्च न्यायालयाचे आदेश आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना रुग्णालयात हलवण्यात आलं. दरम्यान माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी नागपूर इथं प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सोनम वांगचुक यांच्या अटकेच्या निषेधार्थ भाजपावर टीका करताना भारतीय जनता पक्ष आणि प्रशासनाचा संबंध नसल्याचं सांगितलं.
1: भारतीय जनता पक्ष आणि प्रशासन यांचा दुरान्वयाने देखील संबंध नाही. ज्या पद्धतीने निर्दयीपणे आणि क्रूरपणे या युवकांच्या भवितव्याशी खेळलं जातंय हे अत्यंत लज्जास्पद आहे. एकूणच धर्मेंद्र प्रधान यांच्यामध्ये असं काय आहे आणि अजून किती बळी घेतल्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला जाणार आहे हे सरकारने एकदा जाहीर करावं.
0: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारची भूमिका बेजबाबदार असल्याचं म्हटलंय. सरकार विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे लक्ष देण्याऐवजी मूकदर्शक बनलं असल्याची टीका त्यांनी केली.
2: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: बियाणं खतं आणि कीटकनाशकांसंदर्भात तक्रारींचं 7 दिवसात निराकरण करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. शेतकऱ्यांकडून तक्रार आल्यावर आठवडाभरात शेतावर जाऊन तपासणी अहवाल अंतिम केला जाईल असं कृषी मंत्री दत्तात्रेय भरणे यांनी सांगितलं. सरकारनं तालुकास्तरीय तक्रार

निवारण समित्यांची फेररचना केली आहे. तालुका कृषी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली या समितीत कृषी विद्यापीठ, कृषी संशोधन केंद्र किंवा कृषी विज्ञान केंद्र महाबीज यांचा प्रतिनिधी, संबंधित कृषी अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आलाय. तक्रार दाखल केल्यानंतर संबंधित कंपनीचे प्रतिनिधी आणि विक्रेत्यांना तपासणीवेळी उपस्थित राहणं बंधनकारक असेल. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातर्फे दरवर्षी वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन, जलव्यवस्थापन, जलसंवर्धन, जैवविविधता संवर्धन, अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा वापर, जनजागृती आणि पर्यावरण संवर्धन आदी क्षेत्रात पर्यावरणपूरक उत्कृष्ट कार्य करणाऱ्या विद्यापीठाच्या परिक्षेत्रातील सर्व महाविद्यालय, शाळा आणि सामाजिक भावनेतून पर्यावरण संवर्धनाचं कार्य करणाऱ्या सक्षम प्राधिकरणांकडे नोंदणीकृत विविध प्रतिष्ठानं आणि स्वयंसेवी संस्थांना अ गटात तर पर्यावरण संवर्धनाचं कार्य करणाऱ्या व्यक्तींना ब गटात पर्यावरण पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस 2 डिसेंबर 2026 रोजी विद्यापीठाद्वारे प्रदान केला जाणार आहे. उमद्या व्यक्तिमत्वाचे धनी असलेल्या बाबूराव तिडके यांनी नेहमीच जनसामान्यांचा विचार केला. इतरांच्या जीवनात आनंद पिरण्याचं काम त्यांनी केलं, यामुळेच त्यांच्यावर प्रेम करणाऱ्यांची संख्या मोठी आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबूराव तिडके यांना आदरांजली वाहिली. ज्येष्ठ काँग्रेस नेते बाबूराव तिडके यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सर्वपक्षीय सभा आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. शेतकऱ्यांपर्यंत अत्याधुनिक शेतीतंत्र पोहोचवण्याचे, विविध नवनवीन आणि यशस्वी प्रयोगांशी शेतकऱ्यांना अवगत करणं या कार्यांमधून राजेंद्र पवार यांनी शेती आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आपली कटिबद्धता सिद्ध केली आहे, असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज केलं. कृषी विकास प्रतिष्ठानच्या वतीनं दिला जाणारा डॉ सी डी माई कृषीतज्ञ पुरस्कार बारामती येथील अग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांना गडकरी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. भंडारा शहरातील खराब रस्त्यांच्या निषेधार्थ खासदार डॉ प्रशांत पडवळे यांनी अनोखं आंदोलन केलं. दिशा समितीच्या बैठकीनंतर नगरपरिषदेच्या बांधकाम अभियंत्यांसह त्यांनी रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये बेशर्माची झाडं लावून प्रशासनाचा निषेध नोंदवला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे नागपूरमध्ये सध्या रामनगर इथल्या राम मंदिरात रामरक्षा पठणाचं आयोजन करण्यात आलं असून याप्रसंगी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे जाहीर सभेला संबोधित करत आहेत. त्यांनी सरकारवर टीका करताना सांगितलं की राम मंदिर अपहाराच्या प्रसंगी विशेष तपास पथक हे सगळं थोतांड असून आपण याविरोधात महाराष्ट्रातच नव्हे तर काशी आणि अयोध्या येथे देखील रामरक्षा पठण करणार आहोत. या आंदोलनाची सुरुवात भाजपामुक्त राम असून राम मंदिराच्या दानपेटीवर घातलेला हा दरोडा नसून हिंदूंच्या आस्थेवर घातलेला दरोडा आहे. राम मंदिर हे करोडो हिंदूंच्या भावनांनी बांधलेलं मंदिर आहे, त्यामुळे या चोरी विरोधात प्रत्येक धर्माभिमानी हिंदूंनी आवाज उठवण्याची वेळ आली असल्याचं ठाकरे यांनी स्पष्ट केलं. या रामरक्षा पठणाला आपण भाजपासोबत सर्व पक्षांना आमंत्रित केलं होतं, परंतु या कार्यक्रमाला कोणीच आलं नाही असं ठाकरे यांनी सांगितलं. आगामी काही तासात संपूर्ण विदर्भात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता नागपूरच्या हवामान खात्यानं वर्तवली असून अकोला, अमरावती, यवतमाळ, नागपूर आणि वर्धा इथे पावसाचा ऑरेंज अलर्ट घोषित करण्यात आलाय. दरम्यान अकोला जिल्ह्यात अधूनमधून हजेरी लावणारा रिमझिम पाऊसही थांबल्याच्या परिस्थितीत पेरणीनंतर उगवलेली पिकं आता धोक्यात आली आहेत. बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात यंदा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांवर पावसाची दडी आणि बोगस बियाणं असं दुहेरी संकट कोसळलं असून संपूर्ण खरीप हंगाम धोक्यात आलाय. संग्रामपूर तालुक्यातील जवळपास 200 वरील पीक आता धोक्यात आली आहेत. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशाच्या खासगी क्षेत्रांतर्गत विकसित केलेल्या विक्रम 1 या पहिल्या कक्षीय प्रक्षेपकाचं चाचणी उड्डाण यशस्वी. उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात केलं दाखल. विरोधकांची सरकारवर टीका. बियाणं, खतं आणि कीटकनाशकांसंदर्भात तक्रारींचं 7 दिवसात निराकरण करण्याचा राज्य सरकारचा निर्णय आणि राम मंदिरातील अपहारा निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे रामरक्षा आंदोलन नागपुरात सुरू. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
3: आणि मी रेवा.
0: आम्ही खूप भांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो,
3: आम्ही मजा मस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमाने आणि जिव्हाळ्याने बरं का? कारण
0: आपुलकी आहार
1: प्रत्येक मंगळवारी
3: दुपारी 12 वाजता
0: वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर
2: आपुलकी या घरात.

श्रोतेहो अवश्य ऐका, येत्या रविवारी म्हणजे 19 जुलैला संध्याकाळी 5:30 आषाढी वारी आणि आजची तरुणाई यामध्ये युवा कीर्तनकार हरिभक्त परायण नवनाथ कुंभार यांचं प्रवचन आणि त्याचबरोबर वारीमध्ये सहभागी असलेल्या युवकांचे अनुभव. तेव्हा अवश्य ऐका आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर 19 जुलैला 5:30

0: आकाशवाणी मुंबई अभय धुमाळ प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. खासगी कंपनीनं विकसित केलेल्या देशातल्या पहिल्या विक्रम 1 रॉकेटचं यशस्वी प्रक्षेपण. बियाणे खते आणि कीटकनाशकासंदर्भात तक्रारीचं निराकरण 7 दिवसात करण्याचा राज्य सरकारचा निर्णय. पुण्यातल्या 3 उन्नत महामार्गांचं भूमिपूजन. पुण्यातली वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी 50,000 कोटींच्या सुविधा उभारल्या जाणार. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कुमार सप्तर्षी यांचं निधन. आणि राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये आर्टिकल 370 मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी. स्वरगंधर्व सुधीर फडके घरत गणपतीची बाजी. देशात खासगी कंपनीनं विकसित केलेल्या विक्रम 1 या रॉकेटचं आज यशस्वी प्रक्षेपण झालं. मिशन आगमनच्या अंतर्गत स्कायरूट या कंपनीनं हे रॉकेट बनवलं आहे. खासगी कंपनीचे रॉकेट प्रक्षेपित करणारा भारत हा जगातला 3रा देश ठरला आहे. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: आंध्र प्रदेशातल्या श्रीहरी

0: इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून दुपारी 12:05 विक्रम 1 हे रॉकेट अवकाशाच्या दिशेनं झेपावलं. स्कायरूटच्या स्वतःच्या स्कोप या यंत्रणेसोबतच ग्रहा स्पेस, कॉस्मोसर्फ, डी क्यूब्ड या खासगी संस्थांचे उपग्रह आणि कॉस्मिक ब्लूम ही एक कलाकृती या रॉकेटनं अवकाशात नेली होती. अखेरच्या टप्प्यात रॉकेटनं या गोष्टी 450 उंचीवर प्रस्थापित केल्या. हैदराबाद स्थित स्कायरूट एरोस्पेस या खासगी कंपनीनं विक्रम 1 हे रॉकेट पूर्णपणे देशातच तयार केलंय. कंपनीनंच उड्डाणाची प्रक्रिया पूर्ण केली. देशाच्या अंतराळ कार्यक्रमाचे जनक डॉक्टर विक्रम साराभाई यांच्या सन्मानार्थ या रॉकेटचं नाव विक्रम 1 असं ठेवलं आहे. मागणीनुसार छोट्या उपग्रहांना स्वस्त आणि लवचिक स्वरूपाच्या प्रक्षेपण सेवा देण्याच्या उद्देशपूर्तीच्या अनुषंगानं या रॉकेटची निर्मिती केली गेली आहे. उपग्रहांना पृथ्वीच्या खालच्या कक्षेत प्रस्थापित करण्याच्या क्षमतेनं हे रॉकेट सज्ज आहे. हे रॉकेट एकूण 4 टप्प्यात प्रक्षेपण प्रक्रिया पूर्ण करतं. त्याअंतर्गत अंतराळ कक्षेत अचूकतेनं प्रवेश करण्याकरता 3 टप्प्यांवर घन इंधनाचा तर अखेरच्या टप्प्यात द्रवरूप इंधनावर आधारित रमन इंजिनाचा वापर केला गेलाय. या रॉकेटची बांधणी ही संपूर्ण कार्बन कंपोझिट संरचनेची असून रॉकेटमध्ये स्वदेशी बनावटीची प्रणोदन यंत्रणा, 3D प्रिंटेड इंजिन आणि उच्च क्षमतेच्या घन इंधन रॉकेट बूस्टरचा वापर करण्यात आलाय. विक्रम 1च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह विविध मान्यवरांनी या यशाबद्दल स्कायरूट एरोस्पेसचं अभिनंदन केलंय. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही स्कायरूट एरोस्पेसच्या पथकाशी दूरध्वनीवरून संवाद साधला आणि त्यांचं अभिनंदन केलं.
1: आसमान में नए पौधे गाड़ दिए हैं और दूसरा जमीन में भी उस रूट्स को आपने मजबूती दी है जो देश के नौजवानों को आगे आने की प्रेरणा देगी.
0: प्रधानमंत्र्यांनी विक्रम 1च्या पथकाला भेटीचं निमंत्रणही दिलं आहे. भारताच्या अंतराळ क्षेत्रातला खासगी क्षेत्राचा वाढता सहभाग नवी दारं खुली करत असून नवोन्मेषाला गती देत असल्याचं त्यांनी समाजमाध्यमावरच्या एका संदेशातही म्हटलं आहे.
2: बियाणे, खते आणि कीटकनाशकासंदर्भात तक्रारींचं 7 निराकरण करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. शेतकऱ्यांकडून तक्रार आल्यानंतर आठवडाभरात शेतावर जाऊन तपासणी अहवाल अंतिम केला जाईल असं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं. सरकारनं तालुकास्तरीय तक्रार निवारण समित्यांची फेररचना केली आहे. एखाद्या तालुक्यात तक्रारींची संख्या 100 अधिक झाल्यास आवश्यकतेनुसार अतिरिक्त तक्रार निवारण समित्या स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली असून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना तातडीनं समित्या गठीत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पुणे परिसरातली वाहतूक कोंडी दूर करून वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी केंद्र सरकार 50,000 रुपयांचे महामार्ग आणि पायाभूत सुविधा प्रकल्प उभारणार आहे अशी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज केली. पुण्यात 3 उन्नत महामार्ग प्रकल्पांच्या भूमिपूजन कार्यक्रमाच्या वेळी ते बोलत होते. पुणे शिरूर सापद्री राष्ट्रीय महामार्ग, हडपसर यवत राष्ट्रीय महामार्ग आणि तळेगाव चाकण शिक्रापूर राष्ट्रीय महामार्ग या प्रकल्पांचं आज भूमिपूजन करण्यात आलं. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पुण्यात प्रथमच एका खांबावर खाली रस्ता, त्यावर उड्डाणपूल आणि सर्वात वर मेट्रो अशी 3-स्तरीय सिंगल पियर रचना उभारण्यात येणार आहे अशी माहिती गडकरी यांनी यावेळी दिली. राज्यातल्या विविध शासकीय परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं घेण्याच्या दृष्टीनं अभ्यास करून आवश्यक शिफारशी करण्यासाठी राज्य शासनानं मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. या संदर्भातील शासन निर्णय आज जारी करण्यात आला. या समितीमध्ये सामान्य प्रशासन, उच्च आणि तंत्र शिक्षण, वित्त, शालेय शिक्षण आणि क्रीडा, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता विभागाचे वरिष्ठ अधिकारी, पोलीस महासंचालक तसंच राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाचे आयुक्त यांचा समावेश आहे. समितीनं आपला अहवाल 2 शासनाला सादर करायचा आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राम मंदिर अपहाराच्या विरोधात काशी आणि अयोध्या इथंही आपण रामरक्षा पठणाचा कार्यक्रम करणार असल्याची माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली. नागपूरमध्ये रामनगर इथल्या राम मंदिरात आयोजित रामरक्षा पठणानंतर त्यांनी जाहीर सभेला संबोधित केलं. राम मंदिर अपहाराच्या प्रकरणी जाहीर झालेलं विशेष तपास पथक हे थोतांड असल्याची भूमिका त्यांनी यावेळी मांडली. या रामरक्षा पठणाला

0: भाजप सोबत सर्व पक्षांना आपण आमंत्रित केलं होतं, परंतु या कार्यक्रमाला भाजपापैकी कोणीच आलं नाही, असंही ठाकरे यांनी यावेळी सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 22 जुलै रोजी येणाऱ्या वाढदिवसानिमित्त कोणीही होर्डिंग बॅनर लावू नयेत, तसंच वृत्तपत्र टी व्ही माध्यमातून जाहिराती प्रसिद्ध करू नयेत, असं आवाहन भाजपातर्फे करण्यात आलं आहे. ज्या कुणाला योगदान द्यायचं असेल त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत योगदान द्यावं, असं आवाहनही पक्षातर्फे करण्यात आलं आहे. या आदेशाचा भंग करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात VIP दर्शन सुविधा तात्पुरती बंद झाली आहे. त्यामुळे दर्शनासाठी लागणारी प्रतीक्षा कालावधी लक्षणीयरित्या कमी झाला असून पदस्पर्श दर्शन आता अवघ्या 4 ते 5 तासात होत आहे. डोंबिवलीतल्या रुग्णालयात डॉक्टरांना मारहाण केल्याप्रकरणी शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांना कल्याण न्यायालयानं मंजूर केलेला जामीन उच्च न्यायालयानं आज रद्द केला. उद्या संध्याकाळपर्यंत त्यांना पोलिसांसमोर शरण येण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत, अन्यथा त्यांच्या स्थावर मालमत्तेवर जप्ती आणण्यात येईल, असा इशाराही न्यायालयानं दिला आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि युवक क्रांती दलाचे संस्थापक डॉक्टर कुमार सप्तर्षी यांचं आज पुण्यात निधन झालं. ते 85 वर्षांचे होते. 21 ऑगस्ट 1941 रोजी जन्मलेल्या कुमार सप्तर्षी यांनी नोव्हेंबर 1976 युवक क्रांती दल या संघटनेची स्थापना केली. देशात आणीबाणी लावण्यात आल्यानंतर पहिले 3 महिने त्यांनी भूमिगत राहून काम केलं. त्यानंतर 16 महिने त्यांना येरवड्याच्या तुरुंगात स्थानबद्ध करण्यात आलं होतं. 1977 त्यांनी जनता पक्षात प्रवेश केला आणि पुढच्या वर्षी अहमदनगर शहराचे आमदार म्हणून निवडून आले. 15 ऑगस्ट 2002 रोजी युवक क्रांती दलाची पुनर्स्थापना केल्यानंतर या संस्थेचे अध्यक्ष तसंच महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष म्हणून ते कार्यरत होते. 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये आदित्य जांभळे दिग्दर्शित आर्टिकल 370 हा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला आहे. त्यातली नायिकेची भूमिका करणारी यामी गौतम सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं नवी दिल्लीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत परीक्षक मंडळानं पुरस्कारांची माहिती दिली. 2024 प्रदर्शित झालेल्या चित्रपटांसाठी हे पुरस्कार आहेत. चंदू चॅम्पियन चित्रपटातल्या भूमिकेसाठी कार्तिक आर्यनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला आहे. प्रसिद्ध गायक संगीतकार सुधीर फडके यांच्या जीवनावर आधारित स्वरगंधर्व सुधीर फडके चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट पटकथा लेखनाचं पारितोषिक योगेश देशपांडे यांना मिळालं आहे. तर सर्वोत्कृष्ट गायकाचा पुरस्कार घरत गणपतीसाठी अभय जोधपूरकरला मिळाला आहे. मराठी चित्रपट विभागात पहिला पुरस्कार परेश मोकाशी दिग्दर्शित मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी या चित्रपटाला मिळाला. नवोदित दिग्दर्शकाचा पुरस्कार रणदीप हुडाच्या स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटाने पटकावला. कथाबाह्य चित्रपट विभागात सर्वोत्कृष्ट संगीताचा पुरस्कार परत 41 डिग्रीच्या मागावर या चित्रपटासाठी शिवपाल सिंह कांग यांना जाहीर झाला. अभिजित दळवी दिग्दर्शित हमसफर सर्वोत्कृष्ट लघुपट ठरला. तर सर्वोत्कृष्ट कथाबाह्य चित्रपटाचा पुरस्कार भंगार या चित्रपटाला मिळाला. धुळे जिल्ह्यातल्या शिरपूरजवळ आज सकाळी झालेल्या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. खासगी कंपनीनं विकसित केलेल्या देशातल्या पहिल्या विक्रम 1 रॉकेटचं यशस्वी प्रक्षेपण. बियाणे खते आणि कीटकनाशकासंदर्भात तक्रारींचं निराकरण 7 दिवसात करण्याचा राज्य सरकारचा निर्णय. पुण्यातल्या 3 उन्नत महामार्गांचं भूमिपूजन. पुण्यातली वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी 50,000 कोटींच्या सुविधा उभारल्या जाणार. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कुमार सप्तर्षी यांचं निधन. आणि राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये आर्टिकल 370 मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी स्वरगंधर्व सुधीर फडके घरत गणपतीची बाजी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: चौसष्ट चौरसांमध्ये 16 सोंगट्यांची नियमानुसार हालचाल करत मात देण्याचा खेळ म्हणजे बुद्धिबळ. या खेळाला आज ग्लॅमर आलंय. अनेक स्पर्धा वर्षभर आयोजित होतात. यामध्ये यश कसं मिळवता येतं, या खेळाचे फायदे याविषयी सांगणार आहेत पहिल्या भारतीय महिला ग्रँडमास्टर बुद्धिबळपटू भाग्यश्री ठिपसे.
2: बुद्धिबळच्या पटावरती काय असते की तुम्हाला निर्णय क्षमता तुमची चांगली होऊ शकते. कारण तुम्हाला ठराविक वेळेत निर्णय घ्यायचा असतो. अभ्यासाला पोषक असे गुण जे म्हणता येतील त्या एबिलिटी टू कॅल्क्युलेट म्हणजे कॅल्क्युलेट करायची

0: जी वृत्ती आहे अनालाइज सिच्युएशन करायची वृत्ती आहे पेशन्स तर्कशुद्ध पद्धतीने विचार करायची वृत्ती तर ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यासात नक्की नक्कीच फायदा होतो.
1: भाग्यश्री ठिपसे यांची मधुरिका नेरुरकर हिने घेतलेली मुलाखत अवश्य ऐका सोमवारी 20 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवरही बुद्धिबळाच्या पटावर.
2: श्रोतेहो, शरीर कार्यक्षम राहावं यासाठी चालणं धावणं योग जिम असे वेगवेगळे व्यायाम आपण करतो पण या सगळ्या अवयवांना कार्यरत ठेवण्यासाठी सूचना देणारा मेंदू त्याची साथ अतिशय आवश्यक असते. मेंदूच्या आरोग्यासाठी खास व्यायाम असतात का? तर होय, स्मृतीवर्धन या उपक्रमाविषयी 4 भागात या संदर्भात माहिती देणार आहेत अलकनंदा पांध्ये.
3: ज्येष्ठांच्या मानसिक आरोग्यासाठी स्टिम्युलायझेशन अँड सोशलायझेशन म्हणजेच मेंदूला सतत काहीतरी कामात ठेवायचं नाहीतर मग यूज और लूज अशी त्या मेंदूची अवस्था होऊ शकते.
2: स्मृतीवर्धनची पार्श्वभूमी सांगणारी अलकनंदा पांधे यांची मुलाखत अवश्य ऐका सोमवार दिनांक 20 जुलै रोजी वनिता मंडळ कार्यक्रमात दुपारी 12 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. वनिता मंडळ.
4: लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
2: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा
4: उत्सव नवचैतन्याचा. वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार.
2: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस.
4: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतुरवाद मंगेश जगताप.
2: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता
4: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभा देवी.
2: प्रवेश निःशुल्क.
4: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण.
2: उत्सव नवचैतन्याचा.
5: श्रोतेहो अवश्य ऐका येत्या रविवारी म्हणजे 19 जुलैला संध्याकाळी 5:30 वाजता आषाढी वारी आणि आजची तरुणाई यामध्ये युवा कीर्तनकार हरिभक्त परायण नवनाथ कुंभार यांचं प्रवचन आणि त्याचबरोबर वारीमध्ये सहभागी असलेल्या युवकांचे अनुभव. तेव्हा अवश्य ऐका आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर 19 जुलैला संध्याकाळी 5:30 वाजता.

प्रसार भारतीच्या वेव्स ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळच्या 7:15 आता जाणून घेऊया वृत्तविशेष.

श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोते हो, भारतीय रेल्वे उत्तरोत्तर प्रगतीचे नवनवे उच्चांक गाठत आहे. नुकताच देशाच्या पहिल्या हायड्रोजन रेल्वेच्या रूपानं देशाच्या आणि रेल्वे प्रशासनाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. काल 17 जुलै 2026 रोजी पहिली भारतीय हायड्रोजन रेल्वे हरियाणा राज्यातल्या जिंद ते सोनीपत या स्थानकांदरम्यानच्या 89 किलोमीटर मार्गावर धावली. या भारताच्या शाश्वत वाहतुकीच्या दिशेनं झालेल्या प्रवासाविषयी तसंच केंद्र सरकारच्या आणखी एका अमृत भारत रेल्वे स्टेशन योजनेअंतर्गत बारामती आणि नांदुरा स्थानकांच्या विकास कामांच्या काल झालेल्या उद्घाटनाविषयी आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपण जाणून घेऊयात. श्रोते हो, 2070 पर्यंत नेट झिरो कार्बनकडे वाटचाल करण्याचं भारताचं उद्दिष्ट आहे. देशातल्या कार्बन उत्सर्जन कमी होऊन शाश्वत विकास साधता यावा यासाठी विविध क्षेत्रात प्रयत्न सुरू आहेत. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून भारतीय बनावटीच्या

0: देशातील पहिल्या हायड्रोजन रेल्वेला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल हिरवा झेंडा दाखवला. जगभरात हायड्रोजन रेल्वे चालवणाऱ्या मोजक्या देशांमध्ये यामुळे भारताला स्थान मिळालं आहे. हायड्रोजन फ्युएल सेल म्हणजेच हायड्रोजन आणि ऑक्सिजनवर रासायनिक अभिक्रिया होऊन वीज निर्माण करून त्यावर ही रेल्वे धावणार आहे. त्यामुळे हवा आणि ध्वनी प्रदूषण न करता ही रेल्वे हरित धाव घेईल. या तंत्रज्ञानाविषयी आणि या पहिल्या वहिल्या हायड्रोजन रेल्वेच्या वैशिष्ट्यांविषयी रेल्वे पत्रकारितेचा प्रदीर्घ अनुभव असलेले ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र आकलेकर यांनी माहिती दिली.
1: काल 17 जुलै 2026 हा एक ऐतिहासिक दिवस भारतीय रेल्वेतला असं म्हणता येईल, कारण की काल जिंद हरियाणा इथे भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन ही फ्लॅग ऑफ करण्यात आली. जिंद हरियाणा हा नॉर्दर्न रेल्वेचा झोन आहे आणि जिंद आणि सोनीपत असं 89 किलोमीटरचं 89 किलोमीटरचं एक अंतर आहे. यामध्ये ही गाडी धावेल. गाडीच्या 2 राऊंड फेऱ्या होतील, बेसिकली 4 ट्रिप्स एव्हरीडे. जे 89 किलोमीटर वन वे आहे तर ह्या 4 ट्रिप्स एव्हरीडे होते. असं डेली रन त्यांचा 356 किलोमीटर 356 किलोमीटर असा होईल. आता ह्या गाडीमध्ये साधारण 8 डबे आहेत आणि 2 हायड्रोजन पॉवरचे ड्रायव्हर आहेत.

0: रेल्वेचा झोन आहे आणि जिंद आणि सोनीपत असं 89 किलोमीटरचं 89 किलोमीटरचं एक अंतर आहे. यामध्ये ही गाडी धावेल. गाडीच्या 2 राऊंड फेऱ्या होतील. बेसिकली 4 ट्रिप्स एव्हरी डे. जे 89 किलोमीटर वन वे आहे तर ह्या 4 ट्रिप्स एव्हरी डे होतील. असं डेली रन त्यांचा 356 किलोमीटर 356 किलोमीटर असा होईल. आता ह्या गाडीमध्ये साधारण 8 डबे आहेत आणि 2 हायड्रोजन पॉवरचे ड्रायव्हर आहेत आणि याचं स्पीड असेल साधारण 75 किलोमीटर. 2,600 पॅसेंजर ही गाडी घेऊन जाऊ शकेल दररोज. तर या ट्रेनमध्ये डिझेल इंजिन नाही, इलेक्ट्रिक नाही, तर चालते कशी ही? तर हायड्रोजन फ्युएल. हायड्रोजन फ्युएल म्हणजे काय? तर छतावरील टाक्या आहेत हायड्रोजन फ्युएलच्या. त्या छतावरील टाक्यावर रूफ सिलेंडर्समध्ये फ्युएल सेल आहेत. त्यात हायड्रोजन आणि हवेतील ऑक्सिजन फ्युएल हे सेलमध्ये एकत्र येऊन त्याची वीज तयार होते आणि ही वीज त्या मोटर्सना जाते, ट्रॅक्शन मोटर्सना, आणि त्यावरती गाडी चालते आणि धूर निघत नाही मग यावून, फक्त पाण्याची वाफ बाहेर येते. तर ही अतिशय अशी एन्व्हायरमेंट फ्रेंडली, प्रदूषणमुक्त ट्रेन आहे. फर्स्ट ट्रेन होती, एक्सपेरिमेंटल फीचर आहे, पण रेग्युलर पॅसेंजर रन याचा सुरू झालेला आहे. जिंद सोनीपत सेक्शन का? तर या ठिकाणी प्लॅनिंग करून पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर सेटअप केलेलं आहे. या हायड्रोजन फिलिंग स्टेशन्स लागतात किंवा त्याचं जे रिलेटेड इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते लागतं, ते या सेक्शनवर सेटअप केलेलं आहे. गाडीमध्ये आवाज नाही, धूर नाही, त्यामुळे ही अगदी पोल्युशन फ्री ट्रेन आहे, विच विल ओनली रिलीज वॉटर वेपर. आता हे हायड्रोजन सिलेंडरमधलं जे हायड्रोजन फ्युएल असतं दॅट हॅज टू बी फिल्ड, म्हणजे ते गाडीमध्ये 350 bar या प्रेशरनी फिल करावं लागतं. तर ह्या सगळ्यासाठी जो लागणारा इन्फ्रास्ट्रक्चर आहे, टँक आणि प्रेशर सेन्सर आहेत, लीक डिटेक्टर आहेत, ते सेफ्टी वॉल्व आहेत, हे सगळे प्रोजेक्टसाठी सेटअप केले आहेत या सेक्शनवर. आता हे हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांचं मिश्रण होऊन विद्युत निर्माण होईल. ही रिफ्युएल कधी करावी लागेल? तर प्रत्येक दिवसाला एकदा असं त्याला रिफ्युएल करावं लागेल. तिकीट भाडं या गाडीचं साधारण ट्रेनच्या प्रवासी गाड्यांसारखंच 5 रुपये पर मिनिमम फेअर आहे. तिकीटमध्ये काही फरक नाही आहे. पण एक मोठी अचीवमेंट ही अशी आहे की म्हणजे हे वर्ल्डची सर्वात पॉवरफुल हायड्रोजन ट्रेन सेट आहे. 1200 horsepower फ्युएल सेल प्रपोजन या गाडीचं आहे, त्यामुळे सर्वात पॉवरफुल हायड्रोजन गाडी अशी ही भारताने चालवली आहे. आणि भारत हा 6वा देश आहे जो अशी ट्रेन चालवत आहे आणि त्यातली ही सगळ्यात पॉवरफुल गाडी आहे. इकडली ही एक्सपेरिमेंट सक्सेसफुल झाली की मग असा प्लॅन आहे लॉंग रनमध्ये की हेरिटेज रूट्स आहेत भारतातले विविध जंक्शन महत्त्वाचे, निलगिरी रेल्वे आहे किंवा उटीची रेल्वे आहे आपली, नेरळ माथेरान रेल्वे आहे, या ठिकाणी अशा गाड्या टुरिस्ट अट्रॅक्शन आणि एन्व्हायरमेंट सेफ्टीसाठी चालवण्यात येतील. नॉन इलेक्ट्रिफाईड सेक्शन आहेत, तिथे पण अशी ही गाडी जाऊ शकते. पण एकदा ही सुरू होऊन नॉर्मल सर्व्हिस सुरू झाली की त्याचा आणखी मला आपल्याला प्रसार बघता येईल. ही गाडी बनवली कोणी? तर कम्प्लिटली भारतीय रेल्वे, मेक इन इंडिया प्रपोजल आहे. इंटिग्रल कोच फॅक्टरी चेन्नई यांनी ही गाडी तयार केली. RDSO रिसर्च डिझाईन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन ही रेल्वेची संस्था आहे, त्यांनी ती रिसर्च केली. आणि इक्विपमेंट मेधा सर्वो ड्राईव्स ही एक हैदराबादची कंपनी, त्यांनी इक्विपमेंट तयार केलं आहे. आणि नॉर्दर्न रेल्वे ही गाडी चालवते. 2022 साधारण त्यांनी अनाऊन्स केला होता प्रोजेक्ट हा सुरुवातीला. 23-24 डिझायनिंग इंजिनिअरिंग सगळं झालं. 2025 स्टॅटिक टेस्टिंग, जी एका ठिकाणी उभी करून टेस्ट करतात, ट्रायल्स घेतात, ते झाले. आणि 26 सुरुवातीला अर्ली ट्रायल्स ह्याच सेक्शनवर घेतले, इन्फ्रास्ट्रक्चर लागणार त्यांनी डेव्हलप केलं. आणि काल 17 जुलैला ही गाडी ऑफिशियली फ्लॅग ऑफ केली. साधारण 4 वर्ष ह्या पूर्ण प्रोजेक्टला लागली. पण दिस इज वन ऑफ द मोस्ट रिमार्केबल आणि आपल्या देशाला प्राऊड करणारा असा एक प्रोजेक्ट आहे.
1: श्रोते हो, वंदे भारत, हायड्रोजन रेल्वे यासारख्या रेल्वे गाड्यांची भेट देण्यासह या गाड्या ज्या स्थानकांमध्ये थांबतात त्यांचाही कायापालट करण्याचं काम केंद्र सरकारमार्फत सुरू आहे. केंद्र सरकारच्या अमृत भारत रेल्वे स्टेशन योजनेअंतर्गत देशातल्या विविध रेल्वे स्थानकांचा विकास करण्यात येत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल या योजनेअंतर्गत कायापालट झालेली देशातील 75 स्थानकं देशाला समर्पित केली. त्यात महाराष्ट्रातल्या 12 आणि नांदुरा स्थानकांचा समावेश आहे. अमृत भारत स्टेशन योजनेविषयी भुसावळ विभागाचे विभागीय वाणिज्य व्यवस्थापक आणि जनसंपर्क अधिकारी भानुदास तपसी यांनी माहिती दिली.
2: अमृत भारत स्टेशन योजना ही रेल्वे मंत्रालयाद्वारे सुरू करण्यात आलेली एक महत्वाकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत देशभरातील 1300+ रेल्वे स्थानकांचा टप्प्याटप्प्याने पुनर्विकास आणि आधुनिकीकरण केले जात आहे. पुढील 50 वर्षाच्या गरजा लक्षात घेऊन स्थानकांना जागतिक दर्जाच्या सुविधांनी सुसज्ज करणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. अमृत भारत स्टेशन योजनेचा महाराष्ट्रातील 132 रेल्वे स्थानकांना लाभ झाला आहे. या

0: योजनेअंतर्गत स्थानकांवर उत्तम प्रवासी सुविधा जसे लिफ्ट, एस्केलेटर, मोठे वेटिंग हॉल, मोफत वायफाय आणि सुरक्षित प्रवेशद्वार अशा सुविधा पुरवल्या जात आहेत. या योजनेअंतर्गत राज्यातील अनेक स्थानकांची कामे पूर्ण झालेली आहेत. यामध्ये मुंबई विभागात चिंचपोकळी, परळ, वडाळा रोड, माटुंगा, शहाड, पुणे विभागात केडगाव, लोणंद आणि बारामती स्थानकांचा विकास कामांसोबत उद्घाटन झाले आहे. आमच्या भुसावळ विभागातही लासलगाव, देवळाली, सावदा, धुळे, मूर्तिजापूर या स्थानकांचा विकास झाला आहे. नागपूर विभागांतर्गत चांदा फोर्ट, नेताजी सुभाषचंद्र बोस, इटवारी जंक्शन, आमगाव स्थानकांची कामे झालेली आहेत. या योजनेतून राज्यातील एकूण 132 स्थानकांचा टप्प्याटप्प्याने विकास केला जात आहे.
1: श्रोते हो, अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत बारामती आणि नांदुरा रेल्वे स्थानकांच्या विकास कामांचं उद्घाटन काल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून केलं. बारामती हे राज्यातलं कृषी, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील महत्त्वाचं केंद्र असल्यानं या पुनर्विकसित रेल्वे स्थानकामुळे स्थानिक व्यापार, पर्यटनाला चालना मिळणार आहे. बारामती स्थानकाला 1914 पासूनच इतिहास आहे. दररोज सुमारे 1800 प्रवाशांची येथे ये जा असते. आधुनिक प्रतीक्षा कक्ष, सुधारित फलाट, आधुनिक प्रकाश योजना, दिव्यांगांना सुविधा अशा अनेक सोयींचा आता प्रवाशांना लाभ घेता येईल. नांदुरा रेल्वे स्थानकात या योजनेअंतर्गत विकासाची कोणकोणती कामं झाली त्याविषयी देखील भुसावळ विभागाचे विभागीय वाणिज्य व्यवस्थापक आणि जनसंपर्क अधिकारी भानुदास तपस्वी यांनी सांगितलं.
0: अमृत भारत स्टेशन योजना ही भविष्यातील गरजा लक्षात घेऊन रेल्वे स्थानकाचा सर्वांगीण विकास करण्याची महत्वाकांक्षी योजना आहे. नांदुरा स्थानकाचा विकास हा प्रवाशांच्या सोयीसोबतच पर्यावरणपूरक, तंत्रज्ञानाधारित आणि शाश्वत सुविधांच्या निर्मितीवर आधारित आहे. आज रेल्वे स्थानके ही केवळ प्रवाशाची ठिकाणी नसून नागरिकांसाठी आधुनिक सार्वजनिक सुविधा केंद्रे म्हणून विकसित होत आहेत. नांदुरा स्थानकाच्या नव्या रूपामुळे प्रवाशांना अधिक चांगला अनुभव तसेच रेल्वेबद्दलचा विश्वास आणि आकर्षण वाढेल. स्थानकाचे आधुनिक स्वरूप, सुबक रचना आणि सुधारित सुविधा या भारतीय रेल्वेच्या बदलत्या आणि प्रगतशील चेहऱ्याचे प्रतीक आहे. अमृत भारत स्टेशन योजनेमुळे देशभरातील स्थानकांमध्ये होत असलेला हा सकारात्मक बदल नांदुरामध्येही प्रत्यक्ष अनुभवायला मिळेल.
2: नांदुरा हे भुसावळ विभागातील मुंबई हावडा या देशातील अत्यंत महत्वाच्या रेल्वे मार्गावरील एक प्रमुख स्थानक आहे. बुलढाणा जिल्ह्यातील व्यापारी, शैक्षणिक आणि कृषी क्षेत्रासाठी हे स्थानक महत्वपूर्ण केंद्र म्हणून कार्य करते. परिसरातील नागरिक, विद्यार्थी, शेतकरी व व्यावसायिक मोठ्या प्रमाणात रेल्वे प्रवासासाठी नांदुरा स्थानकाचा वापर करतात. वाढती प्रवासी संख्या, स्थानिक गरजा आणि भविष्यातील विकास लक्षात घेऊन नांदुरा स्थानकाची निवड अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत करण्यात आलेली आहे. नांदुरा रेल्वे स्थानकावर दररोज 30 ते 35 प्रवासी गाड्या अप डाऊन याप्रमाणे ये जा करतात. यामध्ये एक्सप्रेस, सुपरफास्ट तसेच काही महत्वाच्या मेल एक्सप्रेस गाड्यांचाही समावेश आहे. त्यामुळे विदर्भ, मराठवाडा, नागपूर, मुंबई, कोलकाता आणि देशातील इतर प्रमुख शहरांशी या भागांचा रेल्वे संपर्क व्यवस्था अधिक मजबूत झालेली आहे. या योजनेअंतर्गत नांदुरा स्थानकाचा सर्वांगीण विकास करण्यात आलेला आहे. यामध्ये रेल्वे स्थानकातील इमारतीचे आकर्षण सुशोभीकरण, प्रशस्त प्रवेशद्वार, आधुनिक प्रतीक्षालय, स्वच्छतागृहाचे आधुनिकीकरण, दिव्यांगजनांसाठी सुलभ सुविधा, सुधारित प्रवासी माहिती प्रणाली, डिजिटल डिस्प्ले बोर्ड्स, ऊर्जा कार्यक्षम एलईडी, प्रकाश योजना, प्लॅटफॉर्मचे सौंदर्यीकरण, परिसर विकास, वाहनतळ सुविधा आणि स्थानिक सांस्कृतिक वारसा दर्शवणारी आकर्षक रचना याचा समावेश केलेला आहे. अमृत भारत स्टेशन योजनेमुळे प्रवाशांना अधिक सुरक्षित, स्वच्छ, आरामदायी आणि आधुनिक प्रवासाचा अनुभव मिळणार आहे. प्रवाशांना चांगल्या प्रतीक्षालयाची सुविधा, स्पष्ट माहिती प्रणाली, दिव्यांगजनांसाठी सुलभ प्रवेश, स्वच्छ परिसर आणि सुधारित प्रवासी सुविधा उपलब्ध होतील. स्थानकाचे सौंदर्य वाढल्याने परिसराच्या विकासाला चालना मिळालेली आहे. तसेच स्थानिक व्यापार आणि पर्यटनालाही फायदा

0: एकूणच नांदुरा स्थानक हे आता केवळ प्रवाशांचे केंद्र न राहता आधुनिक आणि प्रवासी अनुकूल रेल्वे स्थानक म्हणून विकसित झालेले आहे. अमृत भारत स्टेशन योजना ही भारतीय रेल्वेच्या आधुनिक सुरक्षित आणि प्रवासी केंद्रित दृष्टिकोनाचे प्रतीक आहे. नांदुरा स्थानकाचा झालेला कायापालट हा या परिसराच्या विकासासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.
1: श्रोतेहो, मेक इन इंडिया अंतर्गत रेल्वे प्रशासन रेल्वे वाहतुकीच्या मार्गावर प्रगतीचे नवनवे टप्पे ओलांडत आहे. हेच हायड्रोजन रेल्वे आणि अत्याधुनिक सोयीसुविधा असणाऱ्या या स्थानकांमधून दिसून येतं. श्रोतेहो, वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. श्रोतेहो, याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य सुनीता नागपुरे पंडा, लेखन आणि समन्वय मनीषा देवणे आणि निवेदन शैलेश मोहिते.

ठीक 7:30 झालेत. प्रसारित करीत आहोत कृषी आणि किसान कल्याण मंत्रालयाच्या सौजन्याने ग्रामीण भागातील श्रोत्यांसाठी कार्यक्रम किसान वाणी.

0: शेतकरी बंधूंनो नमस्कार. किसानवाणी कार्यक्रमामध्ये
1: सुशांत सोबत मी हिमा आपलं मनापासून स्वागत करतोय.
0: आज भारतीय सौर 26 आषाढ शके 1948 अर्थात शनिवार 18 जुलै 2026.

0: तर सुशांत, आजच्या किसानवाणी कार्यक्रमात आपण आपल्या शेतकरी बंधू आणि भगिनींना काय ऐकवणार आहे ते सांगूया आणि मग पुढे जाऊया.
1: हेमा, आज कार्यक्रमामध्ये आपण कपाशी पिकावरील किडींचं व्यवस्थापन या विषयावर एक भाषण ऐकणार आहोत. सोबतच हवामान अंदाज आणि मनोरंजनाकरिता गीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत कार्यक्रम अधिकारी उमेश दुपारे.

चल तर मग कार्यक्रमाला सुरुवात करूया. तर शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आजच्या किसानवाणी या कार्यक्रमात आपण कपाशी पिकावरील किडींचं व्यवस्थापन या विषयावर गजानन हटवार कृषी अधिकारी पंचायत समिती वरोरा यांचं भाषण आता आपण ऐकूया.

नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज मी आपल्याला कपासी पिकावरील किडीची ओळख व त्याचे एकात्मिक व्यवस्थापन याबद्दल माहिती देणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कपाशी पिकाची मोठ्या प्रमाणावर लागवड होऊन शेतकऱ्यांकरिता एक प्रमुख नगदी पीक म्हणून ओळखले जाते.

परंतु या कपाशी पिकावर सुरुवातीच्या काळापासूनच मोठ्या प्रमाणावर कीड व रोगाचा प्रादुर्भाव सुद्धा होत असतो आणि परिणामी बऱ्याचदा शेतकऱ्याला उत्पन्न होत नाही आणि मग त्याचा खर्च पण वाळतो आणि उत्पन्न झाले नाही तर आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो. म्हणून शेतकरी बंधूंनो, कपाशीवरील प्रमुख किडी व त्याचे व्यवस्थापन कसे करावे हे आज आपण बघून घेऊया. यामध्ये सुरुवातीच्या काळात कपाशीवर रस शोषक किडीचा प्रादुर्भाव होत असतो. या रस शोषक किडीमध्ये मावा, तुडतुडे, पांढरी माशी, फुलकिडे, पिठ्या ढेकून व लाल ढेकून अशा प्रकारची रस शोषण करणारी कीड कपाशी पिकावर आढळून येते. यापैकी पहिली जी सुरुवातीच्या काळात येणारी पहिली कीड आहे ती म्हणजे मावा. या किडीचा प्रादुर्भाव जुलैच्या मध्यात सुरू होऊन जुलैच्या शेवटच्या आठवडा ते ऑगस्टचा पहिला पंधरवडा या दरम्यान मोठ्या प्रमाणावर राहतो. तसेच पुन्हा डिसेंबर व जानेवारी महिन्यात सर्वात जास्त आढळून येतो. हा जो मावा असतो, मावा व त्याची पिल्ले ही पानाच्या खालच्या बाजूने व कोवळ्या फांदावर समूहाने राहून त्यातील रस शोषण करतात. प्रादुर्भावग्रस्त पाने कोकडतात. शिवाय पिकाच्या शेवटी म्हणजे डिसेंबर जानेवारी महिन्यात या किडीचा प्रादुर्भाव वाढल्यास बोंडे चांगली उमलत नाही व उमललेली बोंडे चिकट व काळसर होतात. त्यामुळे संपूर्ण पीक हे काळे पडते. त्यामुळे उत्पादनात घट येऊन क्रॉप्सच्या प्रतवरही अनिष्ट परिणाम होतो. दुसरी महत्वाची कीड आहे तुडतुडे. हिरवे तुडतुडे हे कपाशीवर मोठ्या प्रमाणावर सर्वसाधारणपणे जुलैच्या शेवटी सुरू होऊन ऑगस्टचा शेवटचा पंधरवडा ते सप्टेंबरचा पहिला पंधरवडा या कालावधीत जास्त प्रमाणात असतात. ही तुडतुडे पानावर तिरपी चालत असतात आणि पानाच्या खालच्या बाजूनी राहून पानावरील रस शोषण करतात. यामुळे पाने लाल तांबडी होऊन त्याच्या कडा मुरगळतात. परिणामी झाडाची वाढ खुंटते. त्यानंतरची महत्वाची कीड आहे ती म्हणजे फुलकिडे. या किडीचा मोठ्या प्रमाणावर ऑगस्टच्या मध्यानंतर प्रादुर्भाव सुरू होतो आणि या किडीची प्रौढ व पिल्ले पाने व हिरवी बुंडे खरडून त्यातून निघणारा रस शोषण करतात. त्यामुळे झाडे निस्तेज दिसतात. पाने पांढुरके व नंतर तपकिरी चट्टे आढळून येतात व झाडाची वाढ खुंटते. पांढरी माशी आकाराने अगदी लहान असून पंख पांढुरके किंवा करड्या रंगाचे असतात. शरीरावर पिवळसर झाक असून डोक्यावर मध्यभागी दोन तांबडे ठिपके असतात. पांढरी माशी या किडीचा प्रादुर्भाव सप्टेंबरच्या सुरुवातीपासून आढळून येतो व नोव्हेंबरमध्ये मोठ्या प्रमाणावर असतो. त्यानंतर अलीकडच्या काळामध्ये पिठ्या ढेकून ही कीड सुद्धा मोठ्या प्रमाणावर शेतात आढळून येत आहे. या कपाशीवरील रस शोषण करणाऱ्या किडीचे एकत्रितकृत व्यवस्थापन करणे गरजेचे असते. त्यामुळे कपाशीची जी धसकटे आहे, पालापाचोळा आहे, तो आपण कंपोस्ट खड्ड्यात टाकून किडीच्या अवस्था नष्ट केल्या पाहिजे. फरदड पीक घेऊ नये. कपाशीची योग्य फेरपालट करावी. कीड प्रतिकारक जातीची लागवड करावी. पानावर लव असल्यास रस शोषण करणाऱ्या किडींना हे असे वाण प्रतिकारक असतात. मृद संरक्षणाच्या आधारावरच खतमात्रा ही दिली पाहिजे आणि दोन ओळीतील व दोन झाडातील अंतर योग्य तेच ठेवावे, जेणेकरून कपाशीचे पीक दाटणार नाही. कपाशीच्या पिकामध्ये चवळीचे पीक घ्यावे, जेणेकरून नैसर्गिक शत्रू कीटकांचे पोषण होईल. नैसर्गिक शत्रू कीटकामध्ये सहा वळणदार ठिपक्याचा ढालकिडा, क्रायसोपा, सिरपीड माशी, भक्षक कोळी यासारखी मित्र कीटक असतात. अशी कीटक ही रस शोषणाऱ्या किडीच्या अवस्था नष्ट करतात. त्यामुळे या नैसर्गिक शत्रू कीटकांचे सुद्धा आपण संवर्धन करणं गरजेचे आहे. त्यानंतर ज्या पर्यायी तणांवर रस शोषण किडी आपल्या अवस्था वाढवी

असतात ते सुद्धा नष्ट करणे गरजेचे असते. एवढे केल्यानंतर आपण कपाशीवरील किडीचे एकीकृत व्यवस्थापन करण्यासाठी पिवळ्या रंगाचे चिकट सापळे कपाशीच्या शेतामध्ये लावावे. यासाठी टिनाच्या पत्र्याच्या डब्यावर तेल किंवा ग्रीस लावून ते शेतात लावावे. पिवळ्या रंगामुळे त्यावर रस शोषणाऱ्या किडी आकर्षित होतात आणि तेलामुळे त्या तिथे चिपकतात. अशा चिपकलेल्या किडी पुसून त्यावर पुन्हा तेल लावावे. फुलकिडीच्या व्यवस्थापनासाठी निळ्या रंगाचे चिकट सापळे आपण शेतामध्ये लावावेत. त्याचबरोबर वनस्पतीजन्य कीटकनाशकाचा वापर करावा. यामध्ये कडुनिंब हे महत्त्वाचे वनस्पतीजन्य कीटकनाशक आहे. या वनस्पती कडुनिंबामध्ये ॲझाडिरेक्टिन नावाचा जो घटक आहे त्यामुळं भक्षण प्रतिसारक, भक्षणरोधक, वास प्रतिसारक, प्रजननरोधक गुणधर्म ॲझाडिरेक्टिनमुळे असल्यामुळे निंबोळी हे कीड नियंत्रणाकरिता अतिशय महत्त्वाचं असं वनस्पतीजन्य कीटकनाशक आहे. आपण त्याचा घरी निंबोळ्या तयार करून 5% निंबोळी अर्क तयार करू शकता. त्यानंतर जैविक कीटकनाशक व्हर्टिसिलियम सारख्या, मेटारायझियम यासारख्या जैविक कीटकनाशकाचा वापर करून सुद्धा आपण रस शोषणाऱ्या किडीचा नाश करू शकतो. त्यानंतर सर्व उपाययोजना अवलंब करून सुद्धा सरासरी 10 रस शोषक किडी प्रतिपान आढळून आल्यास या किडीनी आर्थिक नुकसानीची पातळी गाठलेली आहे असे समजून शिफारशीत खालील कीटकनाशकाची फवारणी आपण केली पाहिजे. यामध्ये फ्लोनिक अमाइड 50WG 3 ग्रॅम किंवा बुप्रोपेंजिन 25SG 20 ग्रॅम किंवा डायफेन्थुरॉन 50WP 12 ग्रॅम किंवा डेनॅटोपुरॉन 20SG 3 ग्रॅम किंवा पिप्रोनिल 5SC 30 मिली किंवा प्रोपेनोपॉस 50EC 30 मिली किंवा थायोक्लोप्रिड 21.7SC 2.5 मिली किंवा इमॅडोक्लोप्रिड 17.8% 2.5 मिली किंवा थायमेथॉक्झॉन 50WG 2 ग्रॅम किंवा ॲसेटामिप्रिड 20% प्रवाही 4 ग्रॅम याप्रमाणे 10 लिटर पाण्यात मिसळून कपाशी पिकावर आपण सकाळच्या वेळी फवारणी करावी. यानंतरच्या काळात साधारणतः कपाशीला पात्या फुले येण्यास सुरुवात झाल्यानंतर कपाशीवर बोंडअळींचा प्रादुर्भाव दिसून येतो. कपाशी पिकावर महत्त्वाच्या 3 बोंडअळ्या आढळून येतात. यामध्ये ठिपक्याची बोंडअळी, अमेरिकन बोंडअळी, शेंद्री किंवा गुलाबी बोंडअळी. ठिपक्याची बोंडअळी कपाशीचे पीक साधारण 1 महिन्याचे झाल्यानंतर त्याला पात्या लागण्यापूर्वी कोवळ्या शेंड्यांना छिद्र पडून आतील भाग पोखरते. असे प्रादुर्भावग्रस्त शेंडे मुलून होऊन वाळतात. नुसतेच सुकत असलेले शेंडे चिरून पाहिल्यास आत ठिपक्याची बोंडळी दिसून येते. कपाशीला पात्या आल्यानंतर आणि त्यानंतरच्या काळात अळी झावरील पात्या, कळ्या, फुले आणि हिरव्या बोंडांना छिद्र पडून आतील भाग खाते. त्यामुळे त्यांची गळ प्रादुर्भावग्रस्त गळ होऊन अपरिपक्व अवस्थेतच बोंडे फुटतात. त्यामुळे कापसाची प्रत खालावते. त्यानंतरची अळी आहे हिरवी बोंडअळी. ही बोंडअळी लहान अळ्या पात्या, कळ्या व फुलांना छिद्र पाडून आतील भाग खाऊन नुकसान पोहोचवितात. मोठ्या अळ्या हिरव्या बोंडांना छिद्र पाडून आतील भाग पोखरून खातात. या अळीने केलेली छिद्रे अनियमित गोल व इतर बोंडळ्याने केलेल्या छिद्राच्या मानाने मोठी असतात. बरेचदा अळीचा समोरचा अर्धा भाग बोंडात आणि पाठीमागचा अर्धा भाग बाहेर असतो. प्रादुर्भावग्रस्त पात्यावर लहान बोंडे गळून पडतात. प्रादुर्भावग्रस्त मोठी बोंडे जी झाडावर राहतात ती पावसाच्या पाण्यामुळे सडतात व त्यातील रुईची प्रत खालावते. त्यानंतरची आणि अलीकडल्या काळात मोठ्या प्रमाणावर नुकसान करणारी कपाशीवरील बोंडअळी म्हणजेच गुलाबी बोंडअळी. गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून हिरव्या बोंडामध्ये आढळून येतो. या बोंडअळीचा प्रादुर्भाव हिरव्या बोंडामध्ये जास्त प्रमाणात आढळून येतो. एकदा अळी बोंडामध्ये शिरली की बोंडावरील छिद्र बंद होत असल्याने बोंडाचे वरून निरीक्षण केल्यास या अळीचा प्रादुर्भाव दिसून येत नाही. परंतु हिरवे बोंडे फोडून पाहिल्यानंतर प्रादुर्भावग्रस्त बोंडामध्ये एक किंवा अधिक अळ्या आपली उपजीविका करताना दिसून येतात. अशी प्रादुर्भावग्रस्त बोंडे परिपक्व न होताच उमलतात. त्यामुळे कपाशीची प्रत

बिघडते. बोंडातील अळ्या रुईमधून छिद्र करून सरकी खातात, त्यामुळे रुईची प्रत खालावते, सरकीतील तेलाचे प्रमाण खालावते आणि बियाण्याची उगवण शक्ती कमी होते. गुलाबी बोंडळीचे जीवनक्रम ही अंड्यातून बाहेर आलेली अळी प्रथम द्वितीय अवस्थेत पांढुरकी असते आणि डोकं गर कथिया रंगाचे राहते. मोठी झालेली अळी गुलाबी रंगाची होते. गुलाबी बोंड अळीला शेंद्री बोंड अळी असे सुद्धा म्हणतात. अंड्यातून बाहेर पडलेल्या अळ्या एकतर फुलात शिरतात आणि बोंडात शिरल्यानंतर आताच अळी अवस्था पूर्ण करतात. कोशावस्थेत जाण्या अगोदर अळ्या साधारणतः चार अवस्थेतून जातात. उष्ण प्रदेशामध्ये अळी अवस्था साधारण 9 ते 14 दिवसाची असते. गुलाबी बोंड अळीची जी आर्थिक नुकसानीची पातळी आहे, एक जिवंत अळी किंवा 10 हिरवी बोंडे किंवा 8 ते 10 पतंग प्रति सापळा सलग 3 दिवस आपल्याला आढळून आल्यास गुलाबी बोंड अळीने आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडली असे आपण समजतो. गुलाबी बोंड अळीच्या सर्वेक्षणाकरिता फेरोमेन सापळा लावणे गरजेचे असते. फेरोमेन सापळा हा उंच जागी लावावा. त्याचप्रमाणे गुलाबी बोंड अळीच्या नियंत्रणाकरिता पिकामध्ये सर्वेक्षणाकरिता किमान 5 सापळे आणि नियंत्रणाकरिता 20 सापळे प्रति हेक्टरी लावणे गरजेचे आहे. या सापळ्यांमध्ये जे नर पतंग जमा होतात त्यांना रॉकेल मिश्रित पाण्यामध्ये टाकून आपण ते नष्ट करणे गरजेचे असते. त्यानंतर लूर्स ही आपण तिचा कालावधी संपल्यानंतर बदलवली पाहिजे, जेणेकरून परत त्या नर हे जे आहे फेरोमेन ट्रॅप्सकडे आकर्षित होऊन त्यामध्ये जेरबंद होईल. या अळ्यांच्या नियंत्रणाकरिता ट्रायकोग्रामा कार्ड्स हे लावले पाहिजे. ट्रायकोग्रामा ही एक प्रकारची सूक्ष्म अशी गांधील माशी असून 1.5 लाख अंडी प्रति हेक्टर या प्रमाणात आपल्याला ही तोडायची असते. ही सूक्ष्म गांधील माशी बोंडच्या मध्ये अंडी टाकून त्यांना नष्ट करीत असतात. या अळ्यांच्या व्यवस्थापनासाठी प्रादुर्भावग्रस्त गळालेली पाते व बोंडे जमा करून नष्ट करावी. सुरुवातीच्या काळामध्ये गुलाबी बोंड अळ्यांनी जिथे ज्या फुलांमध्ये आपले अंडी टाकलेली असेल आणि जिथे सूक्ष्म अशी अळी तयार झाली असेल ती ते फूल उमलत नाही आणि ते डोमकड्यासारखे दिसते. यावरून सुद्धा आपल्याला गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला आहे लक्षात येते. या अळ्यांच्या नियंत्रणाकरिता कपाशीचे फरदड घेण्याचे टाळावे. हंगाम संपल्यानंतर लगेचच शेतावर जनावरे किंवा शेळ्या मेंढ्या चरण्यासाठी सोडाव्या. शेतातील पिकाचे अवशेष वेचून जाळून टाकावेत किंवा त्याचे कंपोस्ट तयार करावे. आणि हे केल्यानंतर सुद्धा जर आपल्याला गुलाबी बोंडअळीचा किंवा इतर बोंडअळ्यांचा प्रादुर्भाव दिसून आल्यास आपण जैविक कीटकनाशके तसेच रासायनिक कीटकनाशकाची फवारणी करून या अळ्यांचं व्यवस्थापन केलं पाहिजे. यामध्ये निंबोळी अर्क 5% किंवा ॲझाडिरेक्टिन 300 ppm 100 ml किंवा ॲझाडिरेक्टिन 1500 ppm 50 ml किंवा बिव्हेरिया बॅसियाना 1.15 WP 40 ग्राम, बॅसिलस थुरंजियासिस 20 ग्राम याप्रमाणे प्रति 10 लिटर पाण्यात मिश्रण तयार करून सकाळच्या वेळेस आपल्या शेतामध्ये फवारणी करावी. आपल्याला रासायनिक कीटकनाशकाचा वापर करावायचा असल्यास क्विनॉलपॉस 20 cc 25 ml किंवा क्लोरोपायरीपॉस 20 cc 25 ml किंवा फिप्रोनिल 5 cc 40 ml किंवा प्रोपेनोपॉस 50 cc 30 ml किंवा इंडॉक्झिकॉर्प 15.8 cc 10 ml थायोडिकार्प 75% WP 20 ग्राम किंवा इमामेक्टिन बेंझोएट 5% SG 4.4 ग्राम किंवा थायमिथॉक्झॉन 12.6% अधिक लॅम्बडा साय हॅलोथ्रिन 9.5% ZC 4 ml 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून योग्य असे मिश्रण तयार करून स्प्रेडर त्यामध्ये आपण टाकून चांगल्या प्रकारे मिश्रण तयार करून सकाळच्या वेळेस पाण्याच्या वरच्या व खालच्या बाजूनी मिश्रण लागेल अशा पद्धतीने फवारणी करून आपण या अळ्यांचे व्यवस्थापन करू शकतो. तरी शेतकरी बंधूंनो, याप्रमाणे

आपण कीड जाणून त्यावर योग्य ते उपाययोजना करून व्यवस्थापन करावे आणि आपल्या आर्थिक उत्पादनात वाढ करून घ्यावी या हंगामाकरिता आपल्याला शुभेच्छा, धन्यवाद.

डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, ग्रामीण कृषी मौसम सेवा, कृषी संशोधन केंद्र सिंदेवाई यांच्याकडून प्राप्त कृषी हवामान सल्लापत्रक जाणून घेऊ. भारतीय हवामान विभाग प्रादेशिक हवामान केंद्र नागपूरच्या जिल्हास्तरीय मूल्यवर्धित अंदाजानुसार चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पुढील 5 दिवस आकाश ढगाळ राहून कमाल तापमान 30.1 ते 33 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 25.1 ते 26.2 अंश सेल्सिअस राहून सर्व ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता आहे. आता शेतकऱ्यांना हवामान आधारित कृषी सल्ला. सामान्य सल्ला: धान पीक रोपवाटिकेत पेरणीनंतर 15 दिवसांनी तण कचरा काढून टाकावे आणि नंतर दर गुंठ्यास 1 किलो युरिया खत द्यावा. जिल्हास्तरीय मूल्यवर्धित अंदाजानुसार पुढील 2 दिवसात बहुधा सर्वत्र ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यानुसार रोपे 21 ते 25 दिवसाची झाले असल्यास, उपलब्ध ओलिताची सोय असल्यास धान पिकाच्या रोवणीला सुरुवात करावी. विजांचा कडकडाट एक गर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता असल्याने शेळ्या, मेंढ्या आणि इतर जनावरे मोकळ्या जागेत चरावयास सोडण्याचे टाळावे. शेतात काम करताना मेघ गर्जनेचा आवाज ऐकायला आल्यास पक्क्या इमारती किंवा सुरक्षित ठिकाणी जावे. झाडाखाली आसरा न घेता मोकळ्या मैदानावर झाडाच्या उंचीपासून 2.5 ते 4 फूट अंतरावर आसरा घ्यावा. विजांच्या ठिकाणाचे निरीक्षण करण्यासाठी दामिनी लाइटिंग अलर्ट या मोबाईल ॲपचा वापर करावा. तसेच विजांपासून बचावासाठी ॲपमध्ये उपलब्ध असलेल्या माहितीचा उपयोग करावा. धान पिकाची रोपवाटिका ते पुनर्लागवड. धान पीक रोपवाटिकेत पेरणीनंतर 15 दिवसांनी तण कचरा काढून टाकावे, नंतर दर गुंठ्यास 1 किलो युरिया खत द्यावा. रोपे काढण्याच्या 2 दिवस आधी वाफ्यातील पाण्याची पातळी थोडी वाढवावी, त्यामुळे मुळे न तुटता रोपे काढण्यास मदत होते. पूर्व मशागत केलेल्या धानाच्या शेतात ट्रॅक्टरच्या सहाय्याने चिखलणी करून बांधी समपातळी करावी. चिखलणी करताना स्पुरत पालाशयुक्त रासायनिक खताची शिफारस केलेली पूर्ण मात्रा द्यावे. रोपाची लावणी 20 सेंटीमीटर बाय 15 सेंटीमीटर अंतरावर प्रत्येक चोळात 2 ते 3 रोपे सरळ आणि उथळ म्हणजेच 2 ते 4 सेमी खोलवर लावावीत. रोवणी पट्टा पद्धतीने ओढीत करावी. नियोजन केलेले असल्यास रोवणी यंत्राने रोवणी करावी. धान पुनर्लागवड केलेल्या शेतात पाण्याची पातळी 2 ते 3 सेंटीमीटर पर्यंत नियंत्रित करावी. आता

पशुपालक बंधूकरिता सल्ला, विजांचा कडकडाट मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता असल्याने शेळ्या, मेंढ्या आणि इतर जनावरे मोकळ्या जागेत चरावे सोडण्याचे टाळावे. जनावरांना जंताच्या आणि विविध आजाराच्या नियंत्रणासाठी प्रतिबंधक उपाय म्हणून पशुवैद्यकीय अधिकाऱ्याकडून जंतनाशकाच्या लसी जनावरांना टोचून घ्याव्या. दुधाळ जनावरांना दूध वाढीसाठी पोषक आहार जीवनसत्वे द्यावे. शेळ्यांना पायखुरी, तोंडखुरी, घटसर्प आणि आंतरविषय टाळण्याकरिता पशुवैद्यकीय अधिकाऱ्याच्या सल्ल्याने लसीकरण करावे. कुक्कुटपालन सल्ला. कोंबड्यांना होणारा जंतुसंसर्ग आणि इतर रोगांपासून बचाव करण्यासाठी पशुवैद्यकाच्या सल्ल्यानुसार पक्ष्यांना पाण्यातून उच्च दर्जाची योग्य ती प्रतिजैविके द्यावीत. कुक्कुटपालन शेडमध्ये गादी पद्धतीमध्ये कोणताही ओलावा अथवा ओलसरपणा नसावा. पक्ष्यांना ठेवण्यात आलेल्या जागेमधील लिटर नेहमी कोरडे ठेवावे. तर हे होतं प्रकल्प समन्वयक ग्रामीण कृषी मोसम सेवा कृषी संशोधन केंद्र सिंदेवाई यांच्याकडून प्राप्त कृषी हवामान सल्लापत्रक. नमस्कार.

0: तर सुशांत, आता इतकं छान माहिती दिली, छान गाणं देखील ऐकवलं, पण आता कार्यक्रमाची वेळ संपली आहे, आपल्याला निरोप घ्यायला हवा.
1: मंडळी परत भेटूया पुढील
0: किसान मंडळ कार्यक्रमात. तोपर्यंत सुशांत आणि हिमाचा नमस्कार.
1: या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते कार्यक्रम अधिकारी उमेश दुपारे.

श्रोते हो, आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावर कृषी आणि किसान कल्याण मंत्रालयाच्या सौजन्याने ग्रामीण भागातील श्रोत्यांसाठी कार्यक्रम किसान वाणी।

0: 64 चौरसांमध्ये 16 सोंगट्यांची नियमानुसार हालचाल करत मात देण्याचा खेळ म्हणजे बुद्धिबळ. या खेळाला आज ग्लॅमर आलंय. अनेक स्पर्धा वर्षभर आयोजित होतात. यामध्ये यश कसं मिळवता येतं, या खेळाचे फायदे याविषयी सांगणार आहेत पहिल्या भारतीय महिला ग्रँडमास्टर बुद्धिबळपटू भाग्यश्री ठिपसे.
1: बुद्धिबळाच्या पटावरती काय असते की तुम्हाला निर्णय क्षमता तुमची चांगली होऊ शकते, कारण तुम्हाला ठराविक वेळेत निर्णय घ्यायचा असतो. अभ्यासाला पोषक असे गुण जे म्हणता येतील, ऍबिलिटी टू कॅल्क्युलेट म्हणजे कॅल्क्युलेट करायची जी वृत्ती आहे, अनालाइज सिच्युएशन करायची वृत्ती आहे, पेशन्स, तर्कशुद्ध पद्धतीने विचार करायची वृत्ती, तर ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यासात नक्कीच फायदा होतो.
0: भाग्यश्री ठिपसे यांची मधुरिका नेरुरकर हिने घेतलेली मुलाखत अवश्य ऐका सोमवारी 20 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि वेव्ह OTT प्लॅटफॉर्मवरही बुद्धिबळाच्या पटावर.
2: श्रोते हो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
3: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
2: उत्सव नवचैतन्याचा. वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार.
3: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील दार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस.
2: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप.
3: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता
2: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी.
3: प्रवेश निशुल्क.
2: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण.
3: उत्सव नवचैतन्याचा. श्रोते हो, शरीर कार्यक्षम राहावं यासाठी चालणं, धावणं, योग, जिम

0: असे वेगवेगळे व्यायाम आपण करतो, पण या सगळ्या अवयवांना कार्यरत ठेवण्यासाठी सूचना देणारा मेंदू, त्याची साथ अतिशय आवश्यक असते. मेंदूच्या आरोग्यासाठी खास व्यायाम असतात का? तर होय. स्मृतिवर्धन या उपक्रमाविषयी चार भागात या संदर्भात माहिती देणार आहेत अलकनंदा पांध्ये.
1: ज्येष्ठांच्या मानसिक आरोग्यासाठी स्टिम्युलायझेशन अँड सोशलायझेशन, म्हणजेच मेंदूला सतत काहीतरी कामात ठेवायचं, नाहीतर मग यूज और लूज अशी त्या मेंदूची अवस्था होऊ शकते.
0: स्मृतिवर्धनची पार्श्वभूमी सांगणारी अलकनंदा पांध्ये यांची मुलाखत अवश्य ऐका. सोमवार दिनांक 20 जुलै रोजी वनिता मंडळ कार्यक्रमात दुपारी 12 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. वनिता मंडळ.

0: श्रोते हो अवश्य ऐका, येत्या रविवारी म्हणजे 19 जुलैला संध्याकाळी 5:30 आषाढी वारी आणि आजची तरुणाई यामध्ये युवा कीर्तनकार हरिभक्त परायण नवनाथ कुंभार यांचं प्रवचन आणि त्याच बरोबर वारीमध्ये सहभागी असलेल्या युवकांचे अनुभव, तेव्हा अवश्य ऐका आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर 19 जुलैला 5:30
1: श्रोते हो रविवारी 19 जुलैला 12:00 आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका फुलांचा आहारातील उपयोग आणि त्याच्या काही पाककृती याविषयी चित्रा देशपांडे यांची मुलाखत आणि स्वाती पाध्य यांचा ललितबंध पाऊस वेळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.

0: आकाशवाणी मुंबई विजया सहजराव राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. खासगी कंपनीनं विकसित केलेल्या देशातल्या पहिल्या विक्रम एक रॉकेटचं यशस्वी प्रक्षेपण. उद्धव ठाकरे यांच्या पक्षातल्या 6 खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला लोकसभा सभापतींची मंजुरी. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कुमार सप्तर्षी यांचं पुण्यात निधन. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये आर्टिकल 370, मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी, मामूटी, कार्तिकायन, यामी गौतम यांचा सन्मान. आणि फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत तिसऱ्या स्थानासाठी आज मध्यरात्री फ्रान्स आणि इंग्लंड यांच्यात लढत. देशात खासगी कंपनीनं विकसित केलेल्या विक्रम 1 या रॉकेटचं आज यशस्वी प्रक्षेपण झालं. मिशन आगमनच्या अंतर्गत स्कायरूट कंपनीनं हे रॉकेट बनवलं आहे. खासगी कंपनीचं रॉकेट प्रक्षेपित करणारा भारत हा जगातला तिसरा देश ठरला आहे. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: आंध्र प्रदेशातल्या श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून दुपारी 12:05 विक्रम 1 हे रॉकेट अवकाशाच्या दिशेनं झेपावलं. स्कायरूटच्या स्वतःच्या स्कोप या यंत्रणेसोबतच ग्रहास्पेस, कॉस्मोसर्फ, डी क्यूब्ड या खासगी संस्थांचे उपग्रह आणि कॉस्मिक ब्लूम ही एक कलाकृती या रॉकेटनं अवकाशात नेली होती. अखेरच्या टप्प्यात रॉकेटनं या गोष्टी 450 किलोमीटर उंचीवर प्रस्थापित केल्या. हैदराबाद स्थित स्कायरूट एरोस्पेस या खासगी कंपनीनं विक्रम 1 हे रॉकेट पूर्णपणे देशातच तयार केलंय. कंपनीनंच उड्डाणाची प्रक्रिया पूर्ण केली. देशाच्या अंतराळ कार्यक्रमाचे जनक डॉक्टर विक्रम साराभाई यांच्या सन्मानार्थ या रॉकेटचं नाव विक्रम 1 असं ठेवलं आहे. मागणीनुसार छोट्या उपग्रहांना स्वस्त आणि लवचिक स्वरूपाच्या प्रक्षेपण सेवा देण्याच्या उद्देशपूर्तीच्या अनुषंगानं या रॉकेटची निर्मिती केली गेली आहे. उपग्रहांना पृथ्वीच्या खालच्या कक्षेत प्रस्थापित करण्याच्या क्षमतेनं हे रॉकेट सज्ज आहे. हे रॉकेट एकूण 4 टप्प्यात प्रक्षेपण प्रक्रिया पूर्ण करतं. त्याअंतर्गत अंतराळ कक्षेत अचूकतेनं प्रवेश करण्याकरता 3 टप्प्यांवर घन इंधनाचा तर अखेरच्या टप्प्यात द्रवरूप इंधनावर आधारित रमन इंजिनाचा वापर केला गेला.

0: केला आहे. या रॉकेटची बांधणी ही संपूर्ण कार्बन कंपोझिट संरचनेची असून रॉकेटमध्ये स्वदेशी बनावटीची प्रणोदन यंत्रणा, 3D प्रिंटेड इंजिन आणि उच्च क्षमतेच्या घन इंधन रॉकेट बूस्टरचा वापर करण्यात आलाय. विक्रमवनच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह विविध मान्यवरांनी या यशाबद्दल स्कायरूट एरोस्पेसचं अभिनंदन केलंय. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही स्कायरूट एरोस्पेसच्या पथकाशी दूरध्वनीवरून संवाद साधला आणि त्यांचं अभिनंदन केलं.
1: आसमान में नए पौधे गाड़ दिए हैं और दूसरा जमीन में भी उस रूट्स को आपने मजबूती दी है जो देश के नौजवानों को आगे आने की प्रेरणा देगी.
0: प्रधानमंत्र्यांनी विक्रम वनच्या पथकाला भेटीचं निमंत्रणही दिलं आहे. भारताच्या अंतराळ क्षेत्रातला खासगी क्षेत्राचा वाढता सहभाग नवी दारं खुली करत असून नवोन्मेषाला गती देत असल्याचं त्यांनी समाजमाध्यमावरच्या एका संदेशातही म्हटलं आहे.
2: लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी 6 खासदारांच्या शिवसेना पक्षप्रवेशाला मंजुरी दिली आहे. संजय जाधव, संजय दीना पाटील, संजय देशमुख, नागेश पाटील अष्टीकर, ओमराजे निंबाळकर आणि भाऊसाहेब वाकचौरे हे ते 6 खासदार आहेत. शिवसेना उद्धव साहेब ठाकरे पक्षाकडून निवडून आल्यावर गेल्या महिन्यात त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. विकासासाठी हे खासदार पक्षात आले असून त्यांना विकास निधी दिला जाईल अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पुन्हा दिली आहे. याशिवाय तृणमूल काँग्रेसच्या 20 खासदारांसाठी स्वतंत्र आसन व्यवस्था करायलाही सभापतींनी मंजुरी दिली आहे. या खासदारांनी त्रिपुरातल्या नॅशनल सिटिझन पार्टी ऑफ इंडियामध्ये प्रवेश केला होता. गुजरातमध्ये फटाके तयार करणाऱ्या कारखान्यात लागलेल्या आगीत 9 जण मृत्यूमुखी पडले असून 10 जण जखमी झाले. अहमदाबादजवळ रामोल गटराड मार्गावरच्या फटाके कारखान्यात ही दुर्घटना घडली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेवर दुःख व्यक्त करत राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या कुटुंबियांना 2,00,000 रुपये तर जखमींना 50,000 मदत जाहीर केली आहे. गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनीही मृतांच्या वारसदारांना 4,00,000 रुपयांची तर जखमींना 50,000 मदत जाहीर केली आहे. आंध्र प्रदेशात गोदावरी नदीत मासेमारीसाठी गेलेल्या 5 जणांचा बुडून मृत्यू झाला. मृतांमध्ये 3 महिलांचा समावेश आहे. पोलावरम जिल्ह्यात गोला गुडेम गावाजवळ आज ही दुर्घटना घडली. हे सर्वजण नदीत मासेमारी करत असताना आलेल्या जोरदार लाटेने वाहून गेले. 20 दिवसांच्या उपोषणानंतर सफदरजंग रुग्णालयात दाखल असलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी सलाईन वा इतर द्रवरूप तसंच अन्य कोणतेही औषधोपचार घ्यायला नकार दिला असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनानं दिली आहे. वांगचुक यांच्या आरोग्यविषयक स्थितीवर सतत देखरेख ठेवली जात असून त्यांचं समुपदेशनही केलं जात असल्याचं रुग्णालय प्रशासनानं कळवलं आहे. नीट परीक्षा पेपरफुटीच्या मुद्द्यावर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत वांगचुक हे गेले 20 दिवस नवी दिल्लीत जंतर मंतर इथं बेमुदत उपोषणाला बसले होते. उपोषणामुळे वांगचुक यांची प्रकृती खालावल्यानं पोलिसांनी त्यांना आज सकाळी रुग्णालयात दाखल केलं. दिल्ली उच्च न्यायालयाचे आदेश आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना रुग्णालयात हलवल्याचं पोलिसांनी सांगितलं. वांगचुक यांच्या परवानगीशिवाय त्यांच्यावर कोणतेही उपचार केले जाऊ नयेत अशी विनंती वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली यांनी केली आहे. दरम्यान वांगचुक यांना रुग्णालयात हलवल्यानंतर काही वेळातच काँग्रेस जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे. पोलिसांनी वांगचुक यांना धक्काबुक्की केली तसंच आंदोलकांनाही मारहाण केली असा आरोपही दिपके यांनी केला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि युवक क्रांती दलाचे संस्थापक डॉक्टर कुमार सप्तर्षी यांचं आज संध्याकाळी पुण्यात निधन झालं. ते 85 वर्षांचे होते. 21 ऑगस्ट 1941 रोजी जन्मलेल्या कुमार सप्तर्षी यांनी नोव्हेंबर 1976 युवक क्रांती दल या संघटनेची स्थापना केली. देशात आणीबाणी लावण्यात आल्यानंतर पहिले 3 महिने त्यांनी भूमिगत राहून काम केलं. त्यानंतर 16 महिने त्यांना येरवड्याच्या तुरुंगात स्थानबद्ध करण्यात आलं होतं. 1977

1973 मध्ये त्यांनी जनता पक्षात प्रवेश केला आणि पुढच्या वर्षी अहमदनगर शहराचे आमदार म्हणून ते निवडून आले. 15 ऑगस्ट 2002 रोजी युवक क्रांती दलाची पुनर्स्थापना केल्यानंतर या संस्थेचे अध्यक्ष तसंच महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष म्हणून ते कार्यरत होते. 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये आदित्य जांभळे दिग्दर्शित आर्टिकल 370 हा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला आहे. त्यातली नायिकेची भूमिका करणारी यामी गौतम सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं नवी दिल्लीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत परीक्षक मंडळानं पुरस्कारांची माहिती दिली. 2024 मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटांसाठी हे पुरस्कार आहेत. ब्रह्मयुगमसाठी मामुटी आणि चंदू चॅम्पियन या चित्रपटातल्या भूमिकेसाठी कार्तिक आर्यनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार विभागून जाहीर झाला. प्रसिद्ध गायक संगीतकार सुधीर फडके यांच्या जीवनावर आधारित स्वरगंधर्व सुधीर फडके चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट पटकथा लेखनाचं पारितोषिक योगेश देशपांडे यांना मिळालं, तर सर्वोत्कृष्ट ग्राहकायकाचा पुरस्कार घरत गणपतीसाठी अभय जोधपूरकरला मिळाला आहे. मराठी चित्रपट विभागात पहिला पुरस्कार परेश मोकाशी दिग्दर्शित मुक्काम पोस्ट बोलवाडी या चित्रपटाला मिळाला. नवोदित दिग्दर्शकाचा पुरस्कार रणदीप हुडाच्या स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटानं पटकावला. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत युरोपमधील प्रतिस्पर्धी संघ फ्रान्स आणि इंग्लंड आज रात्री मियामी स्टेडियमवर तिसऱ्या स्थानकासाठी म्हणजेच कांस्य पदकासाठी संघर्ष करतील. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार 5:30 सुरू होईल. उद्या रात्री न्यूयॉर्क न्यूजर्सी स्टेडियमवर फिफा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात अर्जेंटिना आणि स्पेन एकमेकांशी भिडतील. हा सामना भारतीय वेळेनुसार 12:30 सुरू होईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. खासगी कंपनीनं विकसित केलेल्या देशातल्या पहिल्या विक्रम 1 रॉकेटचं यशस्वी प्रक्षेपण. उद्धव ठाकरे यांच्या पक्षातल्या 6 खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला लोकसभा सभापतींची मंजुरी. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कुमार सप्तर्षी यांचं पुण्यात निधन. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये आर्टिकल 370, मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी, मामुटी, कार्तिक आयन, यामी गौतम यांचा सन्मान आणि फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत तिसऱ्या स्थानासाठी आज मध्यरात्री फ्रान्स आणि इंग्लंड यांच्यात लढत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

श्रोते हो, दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारं हिंदी आणि इंग्रजी बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात आलं. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 11:10 आणि 25 सेकंद झाली आहेत. ही प्रसारण सभा आता समाप्त होत आहे. अस्मिता वाहिनीच्या उद्याच्या पहिल्या प्रसारणाकरिता आपण भेटणार आहोत 5:50. दरम्यान AIR मराठी DTH उपग्रहवाहिनीचं प्रसारण रात्रभर सुरू असेल. तोपर्यंत निरोप घेऊया. नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.